26. पहाटेचे 5:55 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेची सुरुवात आता करत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी अपर्णा जोग आपण सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते सनईच्या या मंगलसुरांसह.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 14 वैशाख शके 1948, 4 मे 2000

0: श्रोते हो, उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जौनपुरी रागातली धून आपण ऐकत होता. यानंतर काही क्षणातच म्हणजे सकाळच्या ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्या पाठोपाठच 6:05 वंदनवार आणि 6:35 श्रीरामचरित मानस गान आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं मनोज. असम, पश्चिम बंगाल, केरलम, तमिलनाडु और केंद्र शासित प्रदेश पुदुचेरी में विधानसभा चुनाव की मतगणना आज सुबह 8 बजे से होगी. सबसे पहले डाक मतपत्र की गिनती की जाएगी.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझल अँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
6: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय। डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांझ धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
8: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

0: श्री रामचरित मानस गान आपण ऐकत होता पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, सकाळचे 6:45 आणि 16 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विनया महेंदळे यांनी, श्लोकगायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

मिनी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 1149 17

श्रीमद भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 9वा श्लोक, याचा अर्थ आहे, हे राजा, निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनानी अंतर्यामी श्रीकृष्णाला एवढं बोलून मी युद्ध करणार नाही असं स्पष्ट सांगितलं आणि तो गप्प झाला. या गीता श्लोकाचा आचार्य विनोबा भावे यांनी केलेला अनुवाद असा आहे, असे अर्जुन तो वीर ऋषिकेशास बोलूनी शेवटी मीन झुंजेची या शब्दे स्तब्ध राहिला. अर्जुनाच्या या मनस्थितीचं वर्णन झाल्यानंतर संजय आता धृतराष्ट्राला सांगतोय की अर्जुनानी मी युद्ध करणार नाही असा निर्णय घेतलाय आणि तो स्तब्ध उभा आहे. इथे अर्जुनाचा उल्लेख संजय गुडाकेश असं करतो. गुडाकेश म्हणजे निद्रेवर ज्यांचं नियंत्रण आहे असा. अर्जुनानी निद्रेप्रमाणेच स्तुती आणि आळस यावर विजय मिळवलेला आहे. कार्य करण्याच्या वेळी ज्याला निद्रा किंवा स्तुती घेरत नाही त्याला पाहिजे तेव्हा तो विश्रांती घेऊ शकतो. निद्रा ही त्याच्या अधीन आहे ही सिद्धी अर्जुनाकडे होती म्हणून निद्रेचा स्वामी असं त्याला म्हटलं जात असे. अर्जुन हा श्रेष्ठ योद्धा आहे ज्याच्या कौशल्याबरोबरच त्याचं या इंद्रियांशी निगडित गोष्टींवर नियंत्रण आहे. झोपेवर नियंत्रण ही सोपी गोष्ट नाही, त्यासाठी इंद्रियांचा संयम राखला जातो आणि अर्जुनानी हे प्रयत्नपूर्वक साध्य केलेलं आहे. संजय सांगतो असं गुडाकेशानी ऋषिकेशाला सांगितलं. भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख त्यांनी ऋषिकेश असा केलाय. ऋषिकेश म्हणजे ज्याच्या अधीन इंद्रिय आहेत, जो इंद्रियांना स्वाधीन ठेवून सत्कर्मानी वावरायला लावतो किंवा ज्यांची इंद्रिय स्वभावत वाईट कर्माकडे प्रवृत्त होत नाहीत तो. ऋषिकेश म्हणजे वृत्तीसुख किंवा इंद्रिय यांचा स्वामी. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांना नरनारायणाचे अवतार असंही म्हटलं जातं. नरनारायण हे भगवान विष्णूचे अवतार होते, ते द्वापार युगात कृष्णार्जुन रूपात होते असं म्हटलं जातं. त्या अवताराचा उद्देश जगात धर्म आणि भक्तीचा प्रसार करणं हा होता असंही मानलं जातं. असा हा अर्जुन नराचा अवतार आहे आणि आता मोहनिद्रेनी व्याकुळ झालेला आहे. तर नारायणाचं विवेचन हे अखिल मानवजातीचं जीवन तत्वज्ञान बनलेलं आहे. अचानक झालेल्या आघाताने आजूबाजूच्या परिस्थितीचं भान विसरलेला, त्याच्यावरचा ताबा सुटलेला माणूस जसा स्तब्ध होतो, सुन्न होतो, तशी अर्जुनाची अवस्था झाली. या भावनेला तूष्णी भाव असं म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात, ऐसे संजयो सांगतो म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोकाकुलितो काय केले ऐके सुखेदू बोले श्रीकृष्णाते आता नाळ वावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन धरून ठेला तेथे श्रीकृष्णा विस्मो पातला देखोनी तया दे. याप्रमाणे संजयानी धृतराष्ट्राला सांगितलं की राजा, अर्जुन पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणला ते ऐका. तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू नका, मी काहीही झालं तरी यावेळी निश्चित लढणार नाही. आणि असं बोलून तो स्तब्ध होऊन राहिला. त्या प्रसंगी त्याला पाहून श्रीकृष्णांना विस्मय वाटला. अर्जुनाच्या मनात द्वंद्व होतं पण इथे मात्र त्याच्यावर स्वजनांविषयी प्रेम, भीष्म द्रोणांविषयी आदर, त्यांना ठार मारावं लागेल याची कल्पना आणि यामुळे केवळ पापाचे धनी होणार नाही या विचारांच्या कल्लोळामुळे अर्जुन आता युद्ध करणारच नाही या निर्णयापर्यंत आला. आणि तसं भगवान श्रीकृष्णांना सांगून तो स्तब्ध झाला. लोकमान्य टिळक म्हणतात, लढाईसारख्या घोर कर्माने आत्म्याचं कल्याण हो

होणार नाही ही अर्जुनाची शंका होती. ज्या थोर पुरुषांनी परब्रह्माचं ज्ञान करून घेऊन आपल्या आत्म्याचं पूर्ण कल्याण करून घेतलं ते कसे वागतात, इथून गीतोपदेशाला सुरुवात होते. अर्जुन हा नराचं प्रतिनिधित्व करतो. त्याच्या स्वभाव गुणांमुळे त्याला अनेक नाव आहेत. गुडाकेशाप्रमाणे तो सव्यसाची आहे. शस्त्र एका हाताने चालवलं जातं ते सामान्यतः, पण अर्जुन आपलं गांडीव दोन्हीही हाताने चालवू शकत होता म्हणून तो सव्यसाची. अर्जुनाला बिभत्सु असंही म्हटलं जात आहे. याचा अर्थ लढत असताना बिभत्स कर्म न करणारा असा त्याचा अर्थ आहे. अर्जुनाचा किरीटी असाही उल्लेख केला जातो. असं कारण दानवश्रेष्ठांशी लढल्यामुळे त्याच्या मस्तकावर इंद्रानी सूर्यासारखा तेजस्वी मुकुट ठेवला म्हणून किरीटी, याखेरीज शत्रूवर चाल करून जिंकूनच परत येणारा म्हणून विजय, वीरत्वामुळे धनंजय, अशी अर्जुनाची गुणवर्णन करणारी अनेक नावं आहेत. कुंतीपुत्रातला सर्वोत्तम श्रेष्ठ महारथी, संयमी, सोशिक, शांत असा अर्जुन होता. पण आता मात्र तो स्तब्ध झालाय. अर्जुनाच्या प्रश्नाचं स्वरूप द्विविध स्वरूपाचं होतं असं जसं करंदीकर यांनी त्यांच्या गीता तत्व मंजिरी या पुस्तकात मांडलेलं आहे. लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य अधिक समजावून सांगणारा ग्रंथ लोकमान्यांचे शिष्य जसं करंदीकर यांनी लिहिलेला आहे. या पुस्तकात ते लिहितात, क्षात्र धर्म आणि गुरुभक्ती या दोहोतला विरोध कसा मिटवायचा हे त्या प्रश्नाचं बाह्यांग झालं. पण त्याचबरोबर ऐहिक अभ्युदय साधायचा असेल तर पारलौकिक कल्याणाला बाध येईल आणि पारलौकिक कल्याण साधायचं म्हटल्यास ऐहिक अभ्युदय सोडून भैक्ष कर्म स्वीकारावं लागेल असा पेच अर्जुनाला पडलाय हे त्या प्रश्नाचं अंतरंग स्वरूप होय. अर्जुनाला वाटू लागलं होतं की युद्धासारखं घोर कर्म टाकून दिल्याशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्ती होणार नाही, त्यामुळेच तो सुरुवातीला माझ्या बांधवांना मारण्यापेक्षा मी मरण पत्करेन म्हणतो. एवढंच काय, कौरव कुळाचा नाश त्याबरोबर कुलाचार कुलधर्म यांचा नाशही त्याला दोषास्पद वाटतोय. स्वजनांना मारून मिळवलेलं राज्य सुख कसं देणार हा प्रश्न त्याला पडलेला आहे. अशा सुखापेक्षा भिक्षा मागितलेली बरी इथपर्यंत विचार करून आता युद्ध नकोच या निर्णयापर्यंत तो आलेला आहे आणि शस्त्र त्याग करून स्तब्ध उभा राहिलाय. आतापर्यंत द्वंद्वात अडकलेल्या अर्जुनानी जणू हा निर्णय घेतलाय आणि आता यावर जो पूर्वी सखा होता आणि आता त्याला गुरु बनवून त्याचं शिष्यत्व स्वीकारलेला अर्जुन भगवान श्रीकृष्ण आता कोणता मार्ग दाखवणार याबाबत त्यांच्याकडे बघतो आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेतला तर पूर्ण शरणागतीचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. एका विशेष वळणावर आपण येऊन पोहोचतो, तो हा क्षण. खूप प्रयत्न करतो, तर्क लढवतो आणि शेवटी थकून म्हणतो, माझ्याच्यानी आता काही होणं नाही, मती गुंग झालीय. इथे महत्वाची बाब म्हणजे आपण गप्प झालो की कदाचित दुसऱ्याचं ऐकू शकतो. विचार तर्ककुतर्क सगळं थांबलंय, मन सुन्न झालंय. इथून पुढे आपल्याला गुरु हितचिंतकांनी काही सांगितलं तर कदाचित ऐकलं जाऊ शकतं अशी परिस्थिती तयार झालेली आहे, जी अनेक चांगल्या आणि योग्य मार्गाने आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विनया महेंदळे यांनी, श्लोकगायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला

जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट gmail.com या ईमेलवर, किंवा पत्रही पाठवू शकता केंद्र निदेशक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: रम्य पहाट, सनईचे सूर, भक्तिगीतांची प्राजक्त फुलं.

0: तुमच्या आमच्या पहाट वेळा मंगल करणारी आकाशवाणी. पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकत आहात. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतर ऐकूया आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून कार्यक्रम भूले बिसरे गीत.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM या चॅनलवरून भुले बिसरे गीत हा कार्यक्रम. सकाळचे 7:09:45 झाली आहेत. यानंतर अल्पावधीतच आम्ही प्रसारित सहक्षेपित करत आहोत पुणे केंद्रावरून प्रसारित केलं जाणारं बातमीपत्र.

आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ. आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅलॅक्स आयचं मिशन दृष्टी भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं म्हटलं आहे. ऑप्टोसार हा जगातील पहिला उपग्रह आणि भारतातील खासगी क्षेत्राद्वारे निर्मित आतापर्यंतचा सर्वात मोठा उपग्रह आहे. त्याचं यशस्वी प्रक्षेपण हे नाविन्यपूर्ण संशोधन आणि राष्ट्रनिर्मितीप्रती असलेल्या युवा वर्गाच्या ध्येयनिष्ठेचा एक ज्वलंत पुरावा असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. बंगळुरूच्या गॅलॅक्स आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्नियातून प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा खासगी भारतीय कंपनीनं बनवलेला सर्वात मोठा तसंच इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार सेन्सर्स या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणारा हा जगातला पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे. त्याच्याद्वारे ऑप्टिकल आणि रडार दोन्ही प्रकारे इमेजिंग होऊ शकतं. ढगांच्या पलीकडे आणि रात्री अंधारातही हा उपग्रह स्पष्ट छायाचित्र घेऊ शकतो. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतांची मोजणी आज होणार आहे. आसाममधील सर्व 126 जागा, केरळमधील 140 जागा आणि

0: पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी मतदान 9 एप्रिलला झालं होतं. तामिळनाडूतील 234 विधानसभा मतदारसंघ आणि पश्चिम बंगालमधील 293 विधानसभा जागांसाठी मतांची मोजणीही आजच होणार असून संध्याकाळपर्यंत सविस्तर निकाल हाती येतील. राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होणार आहे. नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत वेगानं आणि सखोल पद्धतीनं करण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे. या पथकात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंगील यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा या उद्देशानं हे पथक काम करेल. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून आयोगानं या घृणास्पद गुन्ह्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीला तातडीनं कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून यासाठी वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं लहान मुलांमधल्या मधुमेहाबाबत काल एक सर्वसमावेशक मार्गदर्शक दस्तऐवज जारी केला. सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणातील सर्वोत्तम कार्यपद्धतींवरील राष्ट्रीय शिखर परिषदेत हा दस्तऐवज प्रकाशित करण्यात आला. लहान मुलांच्या मधुमेहावरील उपचाराचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत समावेश करणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार बाळ जन्मल्यापासून ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांची सार्वजनिक आणि शालेय पातळीवर तपासणी केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
1: श्रोतेहो, एक निवेदन. सध्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अचूक माहितीसाठी फक्त अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवूया. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू देखील नका. सरकारी यंत्रणेने घालून दिलेल्या नियमांचं आणि वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करूया. कोणत्याही प्रकारची संवेदनशील माहिती समाज माध्यमांवरून अग्रेषित करू नका. संयम बाळगूया, सतर्क राहूया.
0: विदर्भ, मराठवाडा, तेलंगण आणि आंध्र प्रदेशला एका सूत्रात बांधणाऱ्या तिरुपती अकोला तिरुपती या साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते अकोला स्थानकावरून या एक्सप्रेसला काल हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रेल्वे दर आठवड्यातील रविवारी 8:10 धावणार असून अकोला, वाशिम, हिंगोली, पूर्णा, नांदेड, निजामाबाद आणि सिकंदराबाद मार्गे थेट तिरुपती गाठेल. यानिमित्त बोलताना खासदार धोत्रे म्हणाले,
2: अकोला जंक्शन भविष्यामध्ये अत्यंत महत्वाचा जंक्शन हा होणार आहे. सध्याही अकोला स्टेशनवर जे पॅसेंजर्स आहे यांची संख्या जवळपास दिवसाला 20,000 ते 25,000 असते. येत्या काळामध्ये गतिशक्ती टर्मिनलच्या माध्यमातून उद्योगालाही एक मोठी चालना भविष्यामध्ये मिळणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणारा हा ट्रॅक आहे आणि विशेष महत्व नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी असेल, ईस्ट ते वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल याकरिता अत्यंत महत्वाचा हा टर्मिनल आहे.
0: अनियंत्रित माती आणि मुरुम उत्खनन, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, विकासाच्या नावाखाली सुरू असलेली डोंगर फोडण्याची कामं यामुळे रायगड जिल्ह्यातील 392 गावांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविषयी आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला हा वृत्तांत.
3: पावसाळा आला की रायगड जिल्ह्याला हमखास दरडी कोसळणे, समुद्राला येणारी उधाणं आणि महापूर अशा तिहेरी संकटांना तोंड द्यावे लागते. या नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या गावांची संख्या 673 आसपास आहे. यातील चिंताजनक बाब म्हणजे ही संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. ही बाब सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. अनियंत्रित माती, मुरुम, दगड उत्खनन, बेसुमार वृक्षतोड आणि विकासाच्या नावाखाली डोंगर कापण्याची सुरू असलेली कामं ही त्याची कारणं आहेत. रायगड जिल्ह्यात सावित्री, कुंडलिका, गाढी, आंबा, पाताळगंगा अशा प्रमुख नद्या असून या नद्यांना येणाऱ्या महापुरामुळे 136 गावांना धोका पोहोचतो. तसेच समुद्राची

0: पातळी वाढत असून 145 गावांना उधाणाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा आला की अनेक गावांची झोप उडते. सरकार या काळात काही उपाययोजना करते, मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे त्या अपुऱ्या ठरतात. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
1: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. बेकायदेशीर बाजारातील त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केल्यावर 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीस आलं. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये म्हणून भूखंडाचे तुकडे करून लेआउट केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी काल नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 49 लेआउट म्हणजेच अभिन्यासापैकी 21 प्रकरणात फेरफार नोंदी करण्याचे आदेश नितीन पाटील यांनी दिले होते. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी 194 भूखंड मालक, विकासक आणि त्यांचे भागीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारीचा कल पाहता समाजाभिमुख पोलिसिंग राबवण्याचा मानस नंदुरबारच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याला लाभलेल्या त्या दुसऱ्या महिला पोलीस अधीक्षक आहेत. रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबनं काल रत्नागिरी शहरात आयोजित केलेल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये 500 अधिक मुलांनी सहभाग घेतला. 10 आणि 5 किलोमीटर प्रकारात सुपर हिरो ऑन सायकल अशी या सायक्लेथॉनची संकल्पना होती. महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून या सायक्लेथॉनमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश प्रभावीपणे प्रसारित करण्यात आला. हवामान. मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, पुणे विविध भारती 101 FM वरून आता ऐकूया भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 होत आहेत, ऐकूया कार्यक्रम।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात गीतकार साहिर लुधियानवी यांचं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हे अजरामर गाणं.

0: दत्त यांनी दिग्दर्शित केलेला पॅसा चित्रपट आपल्या डोळ्यासमोर तरळतो. भारतीय आणि तसंच जागतिक चित्रपटांपैकी उत्कृष्ट सिनेमात पॅसाचं नाव घेतलं जातं. गुरुदत्त, वहिदा रहमान, माला सिन्हा आणि जॉनी वॉकर अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयानं हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला. एका कवीच्या आयुष्याची ही कथा, ज्याच्या कवितांकडे कलेकडे समाज दुर्लक्ष करतो, त्यातून येणारं नैराश्य, समाजाने त्याच्या अप्तेष्टांनी त्याची त्याच्या कलेची केलेली विटंबना, स्वार्थासाठी केला गेलेला भ्रष्टाचार, त्याच्या कविता प्रकाशकाने स्वतःच्या नावावर छापून मिळवलेली प्रसिद्धी, या सगळ्यामुळे उद्विग्न होऊन कथेचा नायक सगळ्यांपासून दूर निघून जातो. आणि त्यावेळी त्याला साथ देते गुलाबो, जी कायमच आधीपासून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली असते. त्याच्या कवितांची कलेची तिला कदर असते. तिच्यासोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी कथेचा नायक विजय स्वतःचं अस्तित्व नाकारून गुलाबोला घेऊन कायमचा लांब निघून जातो. असं म्हणतात की या कथेत नायक विजय म्हणून काम करण्यासाठी दिलीप कुमार यांना विचारण्यात आलं होतं, पण तब्येतीच्या तक्रारींमुळे त्यांनी नकार दिला. म्हणून गुरुदत्त यांनी स्वतःच ते पात्र साकारायचं ठरवलं. त्यांची ती भूमिका खूप गाजली आणि प्यासा हा चित्रपट त्या वर्षातील व्यावसायिक दृष्ट्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. मंडळी, याच चित्रपटातलं अजून एक बहारदार गीत ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: सोनी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 49 17.
1: तर मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आपण बोलतोय पॅसा या चित्रपटाबद्दल. या चित्रपटाचे कॅमेरामन व्ही के मूर्ती यांनी नायक विजय यांच्या अंतर्मनातील गोंधळाचे भाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईट्स आणि सावल्या याचा अद्भुत आणि अभिनव वापर या चित्रपटात केला. युरोपियन फिल्म नॉयर या चित्रपटाच्या प्रेरणेतून त्यांना ही अभिनव कल्पना सुचली. कॅमेरा जसा जसा लोकांना कळू लागला तसे तसे अनेक अभिनव प्रयोग चित्रपटांमध्ये केले गेले. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आणि जाता जाता ऐकूयात प्यासा याच चित्रपटातलं गीतकार साहिर लुधियानवी यांचं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे एक रोमॅन्टिक गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून.
2: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे.
3: मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन नंबर नेहमीचेच 25-53-17-05 आणि 25-53-17-06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.
2: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे माझे गाणे.
1: पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:39 आणि 52 सेकंद झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
6: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
7: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय.
5: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
6: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
7: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
8: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू. संपर्क 89-29-30-41-42 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
9: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
10: नमस्कार.
9: आता देशपांडे आय हॉस्पिटलची एक जाहिरात आपण ऐकली, एक खूप छान असा सोशल संदेश आपण त्याच्यातनं दिलेला आहे. ही ऍड करण्यामागची तुमची भावना, संकल्पना नेमकी काय होती याबद्दल आज जाणून घ्यायला आवडेल.
10: तर ही जी संकल्पना होती ती यामध्ये उद्देश एकच होता की हे अंधशाळेतल्या मुलांचं त्यांचं स्वतःचं मत होतं किंवा ते ज्या डे टू डे लाईफ मध्ये ते जे प्रॉब्लेम्स फेस करतायत तर ह्या अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी ही प्रत्येक व्यक्तीनी केली पाहिजे.

0: नंतर दिसेल सृष्टी।
1: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
2: नमस्कार।
1: आता देशपांडे आय हॉस्पिटलची एक जाहिरात आपण ऐकली, एक खूप छान असा सोशल संदेश आपण त्याच्यातनं दिलेला आहे, ही ऍड करण्यामागची तुमची भावना संकल्पना नेमकी काय होती याबद्दल आज जाणून घ्यायला आवडेल।
2: तर ही जी संकल्पना होती ती यामध्ये उद्देश एकच होता की हे अंधशाळेतल्या मुलांचं त्यांचं स्वतःचं मत होतं किंवा ते ज्या डे टू डे लाईफ मध्ये ते जे प्रॉब्लेम्स फेस करतायत, तर ह्या अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी ही प्रत्येक व्यक्तीनी केली पाहिजे। बरेच वेळेस काय होतं की हे जे डायग्नोसिस असायला पाहिजेत, डोळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की अर्लियर द डायग्नोसिस झालं तर ते सगळ्यात बेटर असतं ट्रीटमेंटसाठी। मग ते लहानपणापासून वयोवृद्धापासून एकच गोष्ट महत्वाची आहे की जेवढ्या लवकर तुम्ही डोळ्यांची नियमित तपासणी कराल तेवढा तो जर रोग आपल्याला अर्लियर डायग्नोस झाला तर तो पेशंट आपल्याला मोस्ट हॅपीएस्ट ठेवता येतो किंवा त्याचं व्हिजन रिकव्हरी जास्तीत जास्त करता येऊ शकते।
1: अच्छा श्रोते हो, डोळ्यांच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार तेही रोबोटिक प्रणालीने। देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू। संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142। डॉक्टर आनंद देशपांडे सर, जसं आता तुम्ही म्हणालात की मुलांची तपासणी होणं सुद्धा गरजेचं आहे, कारण मोठ्यांना कदाचित कळतं की अरे मला स्पष्ट दिसत होतं आणि आता ब्लर दिसायला लागलंय, तर लहान मुलांना या गोष्टी पटकन कळत नाहीत की आपल्याला ब्लर दिसतंय का नाही, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा?
2: करेक्ट। तर हे पीडियाट्रिक ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट हे आमच्याकडे एक वेगळी ब्रँचेस आहे आणि लहान मुलांचे डोळे तपासणे याचा फेलोशिप केलेला डॉक्टर पण देशपांडे आय हॉस्पिटलमध्ये उपस्थित असतो। तर शाळेत जाणाऱ्या मुलांना मागच्या बेंचेसवर बसवलं तर त्यांना ते दिसत नाही। बरेच वेळेस लहान मुलं टीव्हीच्या खूप जवळ जाऊन बघतात तर याला सुद्धा चष्म्याचा नंबर असू शकतो। प्लस जन्मताच काही मुलांना प्रॉब्लेम असू शकतात। तर हे सगळे प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून वर्षातनं शाळेत जाण्यापूर्वी प्रत्येकाने त्यांचे डोळ्यांची तपासणी करायलाच हवी।
1: अगदी।
2: आणि जे शाळेत जात नाहीत त्यांनी सुद्धा रुटीनली 1 to 3 years म्हणा त्यांनी पण एकदा डोळ्यांच्या डॉक्टरांना जाऊन डोळे दाखवणे उपयुक्त ठरते।
1: अगदी।
2: आणि हाच संदेश मला या जाहिरातीमधनं या अमूल्य डोळ्यांची तपासणी एकदा व्हायलाच हवी म्हणून मी ही संकल्पना देऊन ही जाहिरात बनवली।
1: वा, खूप छान हा संदेश आहे आणि खरंच श्रोते हो, आपली आपल्या मुलांची डोळ्यांची तपासणी जरूर करा। डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, जिथे एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने केले जातात। देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू। संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142। पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार।
0: हा कार्यक्रम प्रसारित केला पुणे विविध भारती 101 FM ने।

0: सहासष्ट एक्याण्णव सहाशे शहात्तर बहात्तर।
1: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय? अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवात होता ना?
2: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचेही वांदे होते।
1: मग
2: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले, त्यांना तिथे उत्तम गुण आला। आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात, म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो, मलाही 100% गुण आला।
1: हो, तो तर दिसतोच, माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो।
2: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल, माझा अनुभव आहे। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन।
1: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
2: हा घे नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59। सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल।
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, संपर्क 95 95 24 25 59।
3: आणि कार्यक्रमात आता ऐकूया मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गंमत गीत, संजाली, अभेद, अदिती आणि अद्वैतच्या स्वरात।

0: श्रोते हो, पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकत आहात. सकाळचे 7:45 वाजलेत. आता ऐकूया
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
3: होऊ दे ना पूर्ण
2: आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 806

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: हे गंमत गीत आपण ऐकत होता पुणे विविध भारती 101 FM वरून. सकाळचे 7:50 आणि 16 सेकंद झाली आहेत. यानंतर ऐकूया PNG हिरा आहे सर्वांसाठी आणि क्रिसेंट म्युच्युअल फंड हे दोन ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम एकापाठोपाठ.
2: श्रोते हो नमस्कार. आधुनिक काळात रत्ने आणि मौल्यवान खडे यांना महत्व प्राप्त झालंय. याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीयुत अमित मोडक सर.
3: आधुनिक नव्हे तर परंपरागत काळापासून या सर्व रत्न आणि रंगीत खड्यांना जे नैसर्गिक असतात त्यांना महत्व आहे. आपल्याकडेही आपण दागिन्यांमध्ये ते हिऱ्याच्या बरोबरीने जडवतो आणि त्याचा एक फ्युजन क्रिएट करतो की ज्याच्यातून आकर्षकता निर्माण होते. पुन्हा गाडगी सन्सकडे आरजी कलेक्शन म्हणून त्याचं कलेक्शन उपलब्ध आहे. हे नैसर्गिक खडे पाचू माणिक या पुष्कराज याच्यासारखे असतात. तसंच मोती पण मिळतात आपल्याला, कल्चरही मिळतात, नॅचरल मोती मिळतात. तर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या दागिन्यांची आधुनिक परंपरा आता ग्राहकांना फार प्रिय व्हायला लागली आहे. त्याचं रंगीत फ्युजन हे ग्राहकांना आकर्षित करू लागलंय. हे सर्व खडे हे अंगठ्यांमधून किंवा ब्रेसलेटमधून किंवा

0: पेंडंट मधूनही वापरण्याची नवीन फॅशन निर्माण झाली आहे.
1: मोडक साहेब, आपल्या पूना काडगे आणि सन्स इथे मिळणारे रत्ने आणि मौल्यवान खडे तसंच इतर ठिकाणी मिळणारे खडे यामध्ये काय फरक आहे?
0: आपण इतर ठिकाणचं एक वेळ थोडा विषय बाजूला ठेवू. आपल्याकडे मिळतात ते नॅचरल स्टोन असतात, नॅचरल प्रेशियस स्टोन असतात. त्याच्याबरोबर आपण GIA किंवा पंजिम या लॅबोरेटरीचं नॅचरल स्टोन असल्याचं सर्टिफिकेट देत असतो. त्याच्याबरोबरच त्यांना 75% किंमत परत देण्याची आपण हमी देत असतो. परंतु ती हमी तेव्हाच ग्राह्य धरली जाते जेव्हा ते खडे सुस्थितीत परत येतात, त्याचे टवके उडालेले नसतात किंवा त्याच्यामध्ये कुठलेही क्रॅक डेव्हलप झालेले नसतात. बाजारात मिळणाऱ्या फसव्या खड्यांपासून सावधानता ठेवण्यासाठी आपण सर्टिफाईड स्टोन मिळण्याकरता किंवा प्रिशियस स्टोन मिळण्याकरता आग्रह धरावा.
1: मोडक सर, आधुनिक काळामध्ये हिऱ्यांप्रमाणेच रंगीत मौल्यवान खड्यांमध्ये आकर्षक दागिनेही घडवले जातात, त्या संदर्भात श्रोत्यांना काही सांगाल का?
0: नक्कीच. आपण रत्न आणि खड्यांबद्दल जी माहिती घेतली की नैसर्गिक खडे असतात ते वेगवेगळ्या रंगाचे असतात. पाचूए, माणिके, मोतीये, त्यानंतर सफायर्स असतात, कोरल्स असतात. तर या सगळ्यांचं एक चांगलं फ्युजन आता तयार होऊ शकतं.
1: बर,
0: त्याच्यामध्ये अनकट डायमंड्सही वापरले जातात ज्याला पोलकी डायमंड्स म्हणतात. तर त्याचं सगळ्याचं एकत्रीकरण करून चांगली देखणी नेकलेसेस आताच्या काळात बनायला लागले. इतके दिवस लोकांना असं वाटायचं की हे नैसर्गिक खडे एकदा आपण खरेदी केले की ते त्याची किंमत वाया जाणार आहे, पण तसं नाहीये. जर ते सर्टिफाईड नैसर्गिक खडे असतील तर जनरली सराफ लोक त्यालाही 50-60% बायबॅक व्हॅल्यू देतात. फक्त काय आहे, हे जे नॅचरल खडे असतात, नैसर्गिक खडे असतात, रत्न असतात, ती जरा ठिसूळ असतात, त्यामुळे त्याला फार काळजीपूर्वक वापरायला लागतं. म्हणजे ज्या पद्धतीत तुम्ही किंवा ज्या स्थितीमध्ये तुम्ही खरेदी केली आहे त्या स्थितीत जर ती परत आणली तर त्यालाही तुम्हाला बायबॅक व्हॅल्यू मिळू शकते, एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते, त्यामुळे ती पूर्ण वाया जात नाहीत. आणि अनकट पोलकी डायमंड्सला तर काय डायमंड प्रमाणे बायबॅक आणि एक्सचेंज असतंच, पण खरोखरच जर का नुसतंच चकाकणारं व्हाईट कलरचं असं जर नको असेल आपल्याला हिऱ्यासारखं दिसणारं आणि त्यात काहीतरी रंगीबेरंगी नैसर्गिक छटा निर्माण करायची असतील तर हे नैसर्गिक खडे आणि रत्ने ही नक्कीच चांगली दिसतात आणि आकर्षक ठरतात. आणि स्त्रियांना जनरली वेगवेगळ्या रंगाची आवड असते, त्यामुळे त्याचं फ्युजन हे एक प्रकारे चांगलं होऊ शकतं आणि जे आपल्याकडे सहज उपलब्ध असतं. याची खरेदी जेव्हा मात्र आपण करतो तेव्हा ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे सर्टिफाईड स्टोन असायला पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये लॅब प्रोसेस पण स्टोन येतात. तर तसे नसावेत ते खडे, ते नैसर्गिक आहेत याचं सर्टिफिकेशन येतं. आणि मग ते सर्टिफिकेशन जे असतं जिओलॉजिकल इन्स्टिट्यूटचं केलेलं किंवा आपल्याकडे दोन वेगवेगळ्या लॅबचे ती सर्टिफिकेट्स मिळतात, तर ते सर्टिफाईड असणं गरजेचं आहे, कारण नाही तर त्यात फसगत होऊ शकते. म्हणजे आपण किंमत देणार आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू फॉर मनी जर मिळालं नाही तर नंतर रिग्रेट होणार, त्यामुळे त्याच्यात फसायला नको याकरता ते सर्टिफाईडच घेणं जास्त महत्वाचं आहे.
1: अच्छा, अमित मोडक सर, रत्ने आणि मौल्यवान खडे याविषयी आपल्या श्रोत्यांना आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. पुना काडगे आणि सन्स 33 दालने महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक इथे आपल्या सेवेत.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: 1-2-5-5-3-3. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला, आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आजचा विषय आहे हेल्थ इन्शुरन्स. अगदी महत्वाचा विषय आहे आत्ताच्या काळामध्ये, जेव्हा आपल्याला अनेक हेल्थ इश्यूजला फेस करावं लागतं. या सगळ्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स कसं काम करतो, का गरजेचा?
2: आपण म्हणतो ना मॅडम, आरोग्य हेच धन आहे. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपली रिस्क कवर व्हावी याच्यासाठी काढायची. याच्यासाठी आरोग्य उत्तमच राहिलं पाहिजे. जरी पॉलिसी घेतली तरी हॉस्पिटलाइज व्हायची गरज नाही पडली पाहिजे. सो आता वैद्यकीय महागाई ही वाढत चाललेली आहे, ह्याच्यात अनिश्चितता आहे. याचं पर्सेंटेज इन्फ्लेशनचं काय आहे हे मांडणं अवघड आहे. आजच्या काळात एखादा गंभीर आजार किंवा एखादी मोठी शस्त्रक्रिया जर करायला लागली तर मध्यमवर्गीय कुटुंबांची आयुष्यभराची पुंजी ही संपवू शकते. आरोग्य विमा हा खर्च नाही तर तुमच्या बचतीचे रक्षण करणारे सुरक्षा कवच आहे. सो लवकर सुरू करा, कमी प्रीमियम भरा, हे हेल्थ इन्शुरन्सच्या वयाच्या बाबतीतलं महत्व आहे. तरुण वयात जर आपण विमा घेतला तर कमीत कमी प्रीमियम लागतो, वेटिंग पिरियड लवकर संपतो, किंवा आजार झाल्यावर विमा घेण्यापेक्षा निरोगी असताना विमा घेणं केव्हाही शहाणपणाचं ठरतं. पॉलिसी घेताना काय बघितलं पाहिजे, व्हॉट आर दी की फीचर्स, क्लेम सेटलमेंट रेशो त्या कंपनीचा कसा आहे, कॅशलेस सुविधा ही कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या जवळच्या एरियात दिलेली आहे, आणि ते हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी आहेत की नाही हे चेक करणं पण गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो की मी हॉस्पिटलाइज होणार आहे, माझं सम अश्युअर्ड हे 5 लाखाचं आहे. जनरली इन्शुरन्स कंपन्या असं सांगतात की 1% सम अश्युअर्डच्या तुम्ही रूम अवेल करू शकता, म्हणजे 5,000 रुपयांची रूम अवेल करू शकता. नो क्लेम बोनस आपला आणि त्याचं रिस्टोरेशन हे कसं होतंय याचाही विचार होणं गरजेचं आहे. म्हणूनच योग्य विमा, योग्य रकमेचा हेल्थ इन्शुरन्स, त्याच्यासाठी प्रीमियमचा विचार न करता तो आपल्या बॅलन्सशीटमध्ये खर्च म्हणून कसा दाखवता येईल आणि आपलं आयुष्य सुखरूप कसं राहील, आपल्या इन्व्हेस्टमेंटला लावण्याची गरज कशी पडणार नाही, हेच हेल्थ इन्शुरन्सचं खरं तत्व आहे. जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स कव्हरेजचा आणि पॉलिसीचा विचार करतो तेव्हा.
1: वा क्या बात है. या अमूल्य सल्ल्याबरोबर आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Anfield Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:30 होत आहेत. वेळ झाली आहे ठळक बातम्यांची.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आसाम, पश्चिम बंगाल, केरळम, तमिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी होत आहे. टपाली मतमोजणीनंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील मतांची मोजणी सुरू होईल. दुपारपर्यंत मतमोजणीचे प्राथमिक कल हाती येण्याची अपेक्षा आहे. आसाममधील 126, केरळम 140, तमिळनाडू 234 आणि पुदुच्चेरीमधील 30 विधानसभा जागांसाठी तर पश्चिम बंगालमध्ये 293 जागांसाठी मतमोजणी प्रक्रिया होत आहे. अर्जेंटिनाहून केप वेर्देकडे जाणाऱ्या एका क्रूज

0: जहाजावर हँटा व्हायरसचा संशयित प्रादुर्भाव झाल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण आजारी आहेत असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं. हँटा व्हायरस हा उंदरामुळे पसरणारा एक विषाणू असून त्याद्वारे जीवघेणा श्वसन विकार होऊ शकतो. नेदरलँड स्थित ओशन वाईड एक्सपिडिशन्सनं एका प्रसिद्धीपत्रकात सांगितलं की आफ्रिकेच्या पश्चिमेला अटलांटिक महासागरातील एक बेट राष्ट्र असलेल्या केप वेर्देच्या किनाऱ्याजवळ MV होंडियस या ध्रुवीय मोहिमेवर असलेल्या जहाजावर हा प्रादुर्भाव झाला. हे जहाज 3 आठवड्यांपूर्वी अर्जेंटिनातून अंदाजे 150 प्रवाशांसह निघालं होतं आणि केप वेर्देच्या मार्गावर अंटार्क्टिक आणि इतर ठिकाणी थांबलं होतं. महसूल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यात थेऊर फाटा थेऊर मार्गावर आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. थेऊर कोलबडी कुंजीरवाडी आणि मांजरी बुद्रुक या गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं यात सहभाग नोंदवला. शिबिरात विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुणे आणि परिसरात आज कमाल 37 तर किमान 22 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 8:03:12 झाली आहेत. ऐकूया.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
8: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
5: श्रोते हो, कार्यक्रमात पहिली भक्ती रचना मोहन बेदरकर यांची, सलील मोहन यांनी संगीतबद्ध केलेली. स्वर आहे ललित देशपांडे यांचा. ऐकूया.

0: तुमच्या बचतीला द्या आता नवी उंची. लोकमान्य सोसायटी घेऊन आली आहे गुंतवणुकीची सुवर्ण संधी.
1: आता मिळवा गुंतवणुकीवर तब्बल 10.10% व्याज दर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
0: अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत, फक्त सभासदांकरता. नियम आणि अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर
1: स्वामिनी, बिझलँड बिल्डिंग, कुमठीत रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: राहुल, तू हँडसम आहेस, हुशार आहेस, पण तुझा तो चष्मा, सॉरी आय कांट लव्ह यू।
4: वेळेवर डॉक्टर दूधभाते नेत्रालयामध्ये गेला असतास तर ही वेळ आली नसती, पण अजूनही उशीर झालेला नाहीये।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय इथे आहे चष्मा घालवण्यासाठी सर्वात प्रगत कंट्युरा विजन HD लेसिक शस्त्रक्रिया मशीन, जे करू शकेल तुमची चष्म्यापासून कायमची सुटका।
4: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, अद्ययावत शस्त्रक्रिया, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे।
4: संपर्क 0204235315.
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल।
6: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
5: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
6: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे। संपर्क 94 22 311 106।
7: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
5: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार,
6: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार।
5: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी।
6: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
5: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक,
6: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे।
8: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
9: हो? मग
8: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
9: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
8: का बरं?
9: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
8: पण कुठे?
9: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
8: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852।
10: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया प्रवीण दवणे यांची भक्तिरचना, प्रभाकर पंडित यांचं संगीतबद्ध केलेली, सुरेश वाडकर आणि सहकार्यांच्या स्वरात।

0: नेहा, काय झालं? इतकी चिंताग्रस्त का आहेस?
1: अरे, बाबांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला सांगितलंय डॉक्टरांनी, पण मी इकडे अमेरिकेत आणि दादा इंग्लंडला. मग बाबांची काळजी कोण घेणार?
0: अगं, आपलं डॉक्टर दूध भाते नेत्रालय आहे ना, इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते. आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
1: डॉक्टर दूध भाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे.
0: संपर्क 0202435 1535.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला, मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा

0: नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजान्त लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: खांडेकर यांची भक्तिरचना आपण ऐकली. लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमात सकाळचे 8:21 आणि 27 सेकंद झाली आहेत. कार्यक्रमातली यानंतरची भक्तिरचना काही अल्प क्षणातच.
1: तुमच्या बचतीला द्या आता नवी उंची. लोकमान्य सोसायटी घेऊन आली आहे गुंतवणुकीची सुवर्ण संधी.
2: आता मिळवा गुंतवणुकीवर तब्बल 10.10% व्याज दर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत, फक्त सभासदांकरता. नियम आणि अट लागू.
3: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
4: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
5: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
6: या उन्हाळ्यात सुट्टीला द्या एक नवा अर्थ. भेट द्या झपुर्झा आर्ट अँड कल्चर म्युझियम, खडकवासला बॅकवॉटर्स कुडजे येथे. 7 एकरांवर पसरलेलं हे सुंदर कॅम्पस, 10 पेक्षा जास्त गॅलरीज, जिथे बघायला मिळतील आपला वारसा सांगणारे दागिने, पैठण्यांचे वस्त्र दालन, पेंटिंग आणि दुर्मिळ अँटिक्सचा खजिना, मुलांसाठी खास वर्कशॉप, ऍक्टिव्हिटी झोन आणि लर्न विथ फन असा भरनाट अनुभव. निसर्गाच्या सान्निध्यात कला, इतिहास आणि संस्कृतीचा एक अनोखा प्रवास. या सुट्टीत भेट द्या झपुर्झाला.

0: रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917.
1: यानंतर प्रसारित करत आहोत मनोहर सांबारे यांची यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्तिरचना. स्वर आहे अरुण दाते यांचा आणि ही भक्तिरचना आज आपल्याला मुद्दाम ऐकवण्याचं कारण आज अरुण दाते यांचा जन्मदिवस.

0: तुमच्या बचतीला द्या आता नवी उंची. लोकमान्य सोसायटी घेऊन आली आहे गुंतवणुकीची सुवर्ण संधी.
1: आता मिळवा गुंतवणुकीवर तब्बल 10.10% व्याज दर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
0: अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरता नियम आणि अट लागू.
2: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: आणि कार्यक्रमात शेवटी राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली ज्ञानेश्वर माऊलींची ही रचना अरुण सरनाईक आणि सहकार्यांच्या स्वरात ऐकूया.

0: अवतार।
1: याबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला।
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
1: आणि आता पुणे विविध भारती 101 FM वरून ऐकूया
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
6: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज सोपी आणि सुरक्षित।
7: इंटरनेट बँकिंग,
6: मोबाईल बँकिंग,
7: व्हॉट्सअप बँकिंग,
6: ई KYC,
7: NEFT, RTGS,
6: IMPS,
7: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
6: UPI।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: नीता अगं, ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
0: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
3: अलो मम्मा,
0: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
3: सांग मावशी.
2: अरे, 4-4 आकडी आहे.
3: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 43-18, इस्त्री 112, लाइट बिल 17-39, दूध 21-60 आणि शॉपिंग 47-82. सांग बरं.
3: 13,111.
2: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
0: मग
2: ए, पण कसं आलं तुला?
0: अगं, सक्सेस अबॅकसमुळे.
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88-88-56-00-11 88-88-56-00-11.
5: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888-94-2222.
6: श्रोते हो, द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. रूढी परंपरा, समजुती, पुराण कथा यांचा आधार घेऊन गदिमांनी ज्या गीतरचना केल्या त्यातल्या काही गीतरचना आज आपण ऐकणार आहोत. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की आठवड्यातले जे 7 वार आहेत ना, त्यातला प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाचा असतो. आजचंच उदाहरण घेऊ. आज आहे सोमवार, म्हणजे शंकराचा वार. श्री शंकराचं आपल्या पोथ्या पुराणांमधलं जे वर्णन आहे ना, तेच गदिमांनी गीतरूपाने केलंय. ऐकूया.

या भोळ्या शंकराची पत्नी सती. तिचा पिता राजा दक्ष. त्याने एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं होतं, मात्र शंकराशी लग्न केलेल्या सतीला मात्र त्याने श्री शंकरासह यज्ञाचं आमंत्रण धाडण्याचं नाकारलं. यामुळे सतीला अत्यंतिक राग आला आपल्या पित्याचा, आणि तरीही आपलाच पिता आहे असं समजून ती यज्ञस्थानी गेली. मात्र तिथे तिचा अपमान करण्यात आला आणि तो अपमान पावल्यानंतर तिने यज्ञकुंडातच उडी घेतली. आपल्या पत्नीचीही अवस्था कळताच भोळ्या शंकराने तिसरा नेत्र उघडला आणि त्यानंतर काय झालं त्याचीही कथा गदिमांनी रचलेल्या गीतात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह.

आणि टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920111497.

रेडिओ आणि टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920111497.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150,
1: 77-67-1550.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: या उन्हाळ्यात सुट्टीला द्या एक नवा अर्थ, भेट द्या झपुर्झा आर्ट अँड कल्चर म्युझियम, खडकवासला बॅकवॉटर्स कुडजे येथे. 7 एकरांवर पसरलेलं हे सुंदर कॅम्पस, 10 पेक्षा जास्त गॅलरीज, जिथे बघायला मिळतील आपला वारसा सांगणारे दागिने, पैठण्यांचे वस्त्र दालन, पेंटिंग आणि दुर्मिळ अँटिक्सचा खजिना, मुलांसाठी खास वर्कशॉप, ऍक्टिव्हिटी झोन आणि लर्न विथ फन असा भरनाट अनुभव. निसर्गाच्या सान्निध्यात कला, इतिहास आणि संस्कृतीचा एक अनोखा प्रवास. या सुट्टीत भेट द्या झपुर्झाला.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: श्रोते हो, सकाळचे 8:46 आणि 10 सेकंद झालेत. आणि पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित होणारा द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज या कार्यक्रमात आपण बोलत आहोत गदिमांच्या काही गीतरचना ज्या रूढी परंपरा समजुती आणि आपल्या पुराणकथा यांच्यावर आधारलेल्या आहेत. मगाशी आपण ऐकलं की भगवान शंकर आणि सती यांच्या गोष्टीनंतर भगवान शंकर पुन्हा समाधीस्थ झाले. सतीने पार्वती रूपात पुनर्जन्म घेतला.

तिने शंकरालाच मनोमन वरलं. त्या सांब सदाशिवाच्या पूजनासाठी बेलपत्र गोळा करणाऱ्या पार्वतीचं हे गेय शब्दचित्र गदिमांनी तयार केलेलं.

0: श्रोते हो, आजच्या गदिमांजलीमध्ये आपण ऐकत आहोत शिवपार्वतीची पुराणकथा आणि त्यावर आधारित काही गदिमा गीतं. यानंतरचं गदिमा गीत या विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20.

0: 7823841120।
1: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय? अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवात होता ना।
2: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचेही वांदे होते।
1: मग
2: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले, त्यांना तिथे उत्तम गुण आला। आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात, म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो, मलाही 100% गुण आला।
1: हो, तो तर दिसतोच आहे, माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो।
2: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल, माझा अनुभव आहे। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन।
1: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
2: हा गे नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59। सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, संपर्क 95 95 24 25 59।
4: श्रोते हो, द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजलीमध्ये आज आपण बोलत आहोत शिवपार्वती कथेविषयी। मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवशंकर समाधीस्थ आहेत। आता ते समाधीतून बाहेर येत नाहीत तोपर्यंत शंकर पार्वतीचं मिलन शक्य नाही, आणि त्यामुळे सृष्टीचक्राला तरी गती कशी मिळणार? मग आता शिवशंकरांचा समाधीभंग करण्याचं महाभयंकर कर्म मदन आपल्या शिरावर घेतो। ही जबाबदारी घेता क्षणीच त्याला ठाऊक आहे की शंकराचा तिसरा डोळा उघडणं म्हणजे शब्दशहा आणि अक्षरशहा स्वतःची राख करून घेणं। पण सृष्टीचं चक्र पुन्हा एकदा चालू होण्यासाठी तो आपल्या जीवाचंही मोल देऊ इच्छितो। आता तो आपल्या सर्व शस्त्रास्त्रांसह, म्हणजे पुष्पबाणासह, शंकराची समाधी कधी भंग पावते याची वाट बघतोय। आणि ही सगळी कथा आपल्याला या गीतातून गदिमा सांगतात।

0: याबरोबरच आजचा द कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: पुणे विविध भारती 101 FM, सकाळचे 8:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीमध्ये केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगाल इथले प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. केरळमध्ये 11 जागांचे कल उपलब्ध झाले आहेत. यामध्ये काँग्रेस 5, CPIM 3 तर भाजपा, RSP आणि अपक्ष उमेदवार प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये 2 जागांचे कल उपलब्ध झाले आहेत. यामध्ये DMK आणि TVK प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. आसाममध्ये 10 जागांचे कल आले आहेत. यामध्ये भाजपा 9 मतदारसंघात आणि AGP एका मतदारसंघात आघाडीवर आहे. आसाममध्ये भाजपा 9 मतदारसंघात आणि AGP एका मतदारसंघात आघाडीवर आहेत असं आतापर्यंतचे कल दर्शवतात. पश्चिम बंगालमध्ये 3 मतदारसंघांचे कल उपलब्ध झाले आहेत. त्या सर्व 3 मतदारसंघात भाजपा आघाडीवर आहे. राज्यातील बारामती आणि राहुरी इथं 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या पार्श्वभूमीवर मंडळाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि ऑनलाईन समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भातील संपर्क क्रमांक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 2 तारखेपासून ही सुविधा सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत उपलब्ध असून पुढील काही दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. आकाशवाणीच्या आकाशवाणी न्यूज या व्हॉट्सअप वृत्तसुविधेनं 1 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. या वाहिनीद्वारे दैनंदिन बातम्या, ताज्या घडामोडी आणि प्रशासनाकडून देण्यात येणारी माहिती तात्काळ प्रसारित केली जाते. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे. मात्र प्रवासादरम्यान सेल्फी किंवा फोटो घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज आणि बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. या भागात वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका टाळावा यासाठी वाहने थांबवू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: AMFI रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. मी अपर्णा जोग. आज या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत अशा एका कवीविषयी.

0: ज्याने आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणता येणारी कविता दिली, गाता येणारी गीतं दिली, चिमण्या जीवांच्या भावविश्वात शिरून बडबड गाणी लिहिली, तारुण्याची नव्हाळी अनुभवणाऱ्या जीवांना अनामिक ओढ लावणारी प्रेमगीतं लिहिली, त्यांच्यातला जीव जाळणारा दुरावा चटक्यासारखा वाटावा अशी विरहगीतं लिहिली आणि जीवनात कृतकृत्य भाव जागवणाऱ्या गीतरचनाही केल्या. असे आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वळणांवर बहुरंगी काव्यकुसुम फुलवणारे प्रतिभावान कवी गीतकार म्हणजे मंगेश पाडगावकर. पाडगावकरांच्या गीतरचनेत टवटवीतपणाचा प्रसन्न अनुभव येतो. त्यांची काव्य प्रतिभा अजर आहे. पाडगावकर छोट्यांच्या जगात प्रवेश करून अगदी छोट्यांप्रमाणेच विचार आणि विहार करत असल्यानेच त्यांना अतिशय सुरेख बालकविता सुचत असतील. लहानग्यांच्याच शब्दात सांगायचं तर एकदम सॉलिड आणि भारी कविता सुचत असतील. आता हीच कविता ऐका ना. कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आलं पिल्लू, कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आलं पिल्लू, अगदी होतं छोटं आणि उंचीलाही टिल्लू. कोंबडी म्हणाली, पिल्लू बाळ सांग तुला हवे काय, किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे, आणून देईन तुला हवे असेल ते खाणे. पिल्लू म्हणाले, आई दुसरे काही नको. पिल्लू म्हणाले, आई दुसरे नको काही, छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे आणि एका अंड्याचे ऑमलेट करून दे. किती सुंदर कल्पना आहे आणि छोट्यांच्या विश्वात ही कल्पना नक्कीच एखाद्या छोट्याशा जीवाच्या मेंदूतून निघाली असावी असंच वाटतं की नाही. श्रोते हो, आजच्या एस हॉस्पिटल लाखा तशी लेखणी या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत कवी मंगेश पाडगावकर यांच्या वेगवेगळ्या आणि उत्फुल्ल गीतरचनांबद्दल, मात्र या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 11 49 17.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8889.

0: 4222.
1: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
3: अलो मम्मा.
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
3: सांग मावशी.
1: अरे, चार चार आकडी आहे.
3: अगं तू सांग मावशी.
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
3: 13111.
1: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
2: मग
1: हे पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 5600 11.

0: साहेब।
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72।
3: श्रोते हो, एस हॉस्पिटल लाखा तशी लेखणी हा आज कवी मंगेश पाडगावकरांवर केंद्रित असणारा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून। पाडगावकरांच्या अजर काव्य प्रतिभेविषयी आपण बोलत होतो। बालवयाचा निरागस टप्पा ओलांडून सळसळतं तारुण्य येतं। आयुष्यातला हा टप्पा कवींच्या खास आवडीचा। या टप्प्यावरच्या प्रत्येकाला अंतरीचा आवाज भासणारी पाडगावकरांची काही गीतं अरुण दाते यांनी आपल्या मुलायम आणि जादू भरल्या आवाजात गाऊन ती मोरपंखी आणि सप्तरंगी गीतं मखमली केली आहेत। आज अरुण दाते यांचाही जन्मदिवस आहे, त्यामुळे त्यांच्याच स्वरातली पाडगावकरांची काही गीतं आज आपण ऐकूया। गीतकार, संगीतकार आणि गायक या त्रयीला अतोनात लोकप्रियता मिळवून देणारं हे भावगीत सुरुवातीला।

जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो. जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो, स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो. बिलगताच जाईचा उमलतो थवा, बिलगताच जाईचा उमलतो थवा, रोजचाच चंद्र आज भासतो नवा, हात तुझा हातातून धुंदही हवा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, संपर्क 9130089221।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
4: पुणे विविध भारती 101 FM वरून कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्यावर केंद्रित असणारा आजचा एस हॉस्पिटल लाखा तशी लेखणी हा कार्यक्रम ऐकत आहात। सकाळचे 9:16 आणि 8 सेकंद झाली आहेत। आज अरुण दाते यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने आम्ही आपल्याला ऐकवत आहोत अरुण दाते यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची काही निवडक गीतं। चांदण्याच्या पावलांनी मी तुझ्या स्वप्नात आले, चांदण्याच्या पावलांनी मी तुझ्या स्वप्नात आले, त्या निळ्या बेहोश रात्री मी तुझ्याशी एक झाले। मिलनाला साक्ष होते ते तुला मी श्वास देते, मिलनाला साक्ष होते ते तुला मी श्वास देते,

जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते. सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते. तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते. पाडगावकरांच्या कविता प्रेमीजनांना ती उत्कट ओढ आणि आसोशी तर देतातच, शिवाय प्रगाढ असा विश्वासही देतात. आणि दात्यांचा सच्चा स्वर त्या आश्वासनांना वचनाचं रूप देतो.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजान्त लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93 56 360 175।

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
7: श्रोते हो, एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा आज कवी मंगेश पाडगावकरांवर केंद्रित असणारा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. 1953 ते 1955 या कालावधीत पाडगावकरांनी साधना साप्ताहिकाचे सहसंपादक म्हणून काम बघितलं. 1964 ते 1970 या काळात आकाशवाणी मुंबई केंद्रावर निर्माता म्हणून ते कार्यरत राहिले. 2010 साली दुबईमध्ये झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, त्याचप्रमाणे संगमनेर इथे भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. त्यांची लेखणी सतत लिहिती राहिली. अनेक उत्तम कविता संग्रह, विविध साहित्य प्रकाराचं अनुवाद लेखन त्यांच्या नावावर जमा आहे. अशी विपुल साहित्य संपदा पाडगावकरांची थोरवी सांगतेच, मात्र इतक्या मोठ्या माणसाने मुलात मूल होत रमण ही वृत्तीच त्यांच्या मोठेपणाची पुष्टी करते. त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा इतक्या अल्पावधीत घेणं खरोखरच अशक्य आहे.

0: याबरोबरच आजचा एस हॉस्पिटल लाखा तशी लेखणी हा कवी मंगेश पाडगावकरांवर केंद्रित असणारा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखा तशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 9:30 आणि 16 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही हा नाट्य संगीताचा कार्यक्रम.
1: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

श्रोतेहो पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत मधुवंती दांडेकर यांच्या स्वरातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं गोविंदराव टेंबे यांनी संगीतबद्ध केलेलं संगीत मानापमान या नाटकातलं पद. यानंतरचं पद या व्यावसायिक विश्रांतीनंतर.

पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना 880551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।
3: नव्या

0: मनी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 11 49 17.
1: श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं नाट्यपद ऐकण्यापूर्वी एक महत्वाचं निवेदन. सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपलीच

जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. आणि आता ऐकूया कार्यक्रमातलं यानंतरचं पद पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात. संगीत द्रौपदी या नाटकातलं मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं.

नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: पुणे आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: कधी असले कधी गेले कधी पाडले.
2: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती?

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांझ धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: श्रोते हो, सकाळचे 9:50 आणि 28 सेकंद झाली आहेत आणि पुणे विविध भारती 101 FM वरून आपण ऐकत आहात पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया मालिनी राजूरकर यांच्या स्वरातलं संगीत सौभद्र या नाटकातलं पद. संगीत आणि पदरचना अण्णासाहेब किर्लोस्कर यांची.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
4: आणि कार्यक्रमातली शेवटची पदरचना रजनी जोशी यांच्या स्वरात ऐकूया. पदरचना आणि संगीत गोविंद बल्लाळ देवल यांचं मृच्छकटिक हे नाटक.

0: याबरोबरच पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: सकाळचे 9:58 आणि 17 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगाल इथल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीमध्ये प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मतमोजणीत प्राथमिक कल पाहता भारतीय जनता पार्टी सध्या सर्वात जास्त 70 जागांवर आघाडीवर आहे. त्याखालोखाल 37 जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. आसाममध्येही भाजपचे उमेदवार सध्या 67 जागांवर आघाडीवर असून त्याखालोखाल काँग्रेस पक्ष 18 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये UDF सर्वाधिक 75 तर LDF 30 आणि भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत थोडा धक्कादायक कल दिसत असून मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील DMK पक्षाला मागे टाकत ARDMK 30 जागांवर आघाडीवर आहे तर विजय थलपती यांच्या नेतृत्वाखालील TVK पक्ष 27 जागांवर आघाडीवर आहे तर DMK पक्ष 20 जागांवर आघाडीवर आहे. पुद्दुचेरीमध्ये AINRC आणि मित्रपक्ष 5 जागांवर तर काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. राज्यात बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज सुरू असून पहिल्या फेरीमध्ये 6,379 मतं मोजली गेली. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना सर्वाधिक 4,988 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मुकाटे यांना 722 मतं मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांना 356 मतं मिळाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते काल मुंबईतल्या बोरिवली इथल्या गोराई जेट्टी मच्छी मार्केट, गोराई सुविधा मच्छी विक्रेता सेवा संघ, गोराई जेट्टी ऑटो रिक्षा स्टँड आणि हिंदू दशक्रिया विधीस्थळ तसंच बोरिवली जेट्टी पोलीस चौकी अशा विविध विकास कामांचं उद्घाटन झालं. यावेळी आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवा शेट्टी उपस्थित होते. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 10:01 आणि 28 सेकंद झाली आहेत. यानंतर ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला विक्रम्स फिटनेस.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या सोबत गप्पा मारायला. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोत्या नमस्कार.
7: विक्रम, आपण बघतो आहोत वेगवेगळे मेडिकल प्रॉब्लेम्स लोकांचे जे असतात ते वाढलेल्या वजनाशी सुद्धा रिलेट असतात आणि हे त्यांना त्यावेळेला माहिती नसतं. पण जेव्हा वेट लॉस होतो तेव्हा या गोष्टी आटोक्यात येतात आणि मग त्यांना ते लक्षात येतं.
8: ऍब्सोल्युटली.
7: हेच तू नेहमी सांगत असतोस. अशा केसेस आपण बघतोय. आजची जी केस आहे त्या आहेत मिसेस गायत्री. 43 वर्षांच्या आहेत. यांचं वजन फार काही जास्त नव्हतं. 12-13 किलोच जास्त होतं त्यांना हवं होतं त्यापेक्षा. म्हणजे 78 किलोपर्यंत त्या गेल्या होत्या. फक्त वजन वाढल्यामुळं त्यांना दुपारी खूप झोप यायची आणि दुपारी झोपल्यामुळं रात्रीच्या झोप

0: प्रॉब्लेम व्हायचा. या सगळ्यामुळे त्यांना कुठेतरी एनर्जी लॉस होती असं झालं होतं. हाऊसवाईफ होत्या, बाकी रुटीन रेग्युलर होतं. मग तुझ्याकडे एनरोल केल्यानंतर 4 महिन्यात 66 किलो वेट.
1: येस, गायत्री मॅडमचं ऍज सच बघायला गेलं तर त्यांना मेडिकल प्रॉब्लेम्स काही नव्हते, थोडीशी शुगर हायर साईडला होती आणि दुसरी त्यांची मेन कंप्लेंट ही त्यांची अचानक कमी झालेली एनर्जी लेवल. म्हणजे त्यांना दुपारी सुद्धा झोपावं असं वाटायचं, जेवण झाल्यानंतर झोप यायची, दुपारी झोपल्यानंतर रात्री झोप लागायची नाही आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांची अशी कंप्लेंट होती की त्यांना म्हणजे असं कंटाळल्यासारखं वाटायचं किंवा काहीच न करता नुसतं बसून राहावं असं वाटायचं, आपल्या अंगात ताकद नाहीये असं वाटायचं. तर हे सगळे बेसिकली त्यांचे प्रॉब्लेम्स होते. त्यांना वजन ऍज सच खूप कमी करायची इच्छा वगैरे नव्हती. आपला प्रोग्राम जॉईन केल्यानंतर जे त्यांचं 12 किलो 4 महिन्यामध्ये वजन कमी झालंय ते एक बाय प्रॉडक्ट म्हणून झालंय, पण त्या जी कंप्लेंट माझ्याकडे मेन घेऊन आल्या होत्या ती म्हणजे लॉस ऑफ एनर्जी लेवल. त्याच्यानंतर दिवसभर कंटाळल्यासारखं वाटतं आणि चांगलं वाटत नाही, म्हणजे त्याला आपण जे एक म्हणतो ना फील गुड फॅक्टर, तो त्यांच्या आयुष्यातनं पूर्ण मिसिंग होता.
0: तू काय कन्सल्ट केलंस ते ऐकायचंच आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011335000 9011335000 So, विक्रम तू सांगतोय गायत्री यांच्या केस बद्दल की फार काही जास्त वजन आहे असं नव्हतं.
1: राईट, आता गायत्री मॅडमची केस जेव्हा स्टडी केली तर तेव्हा असं लक्षात आलं की गेले काही वर्ष त्यांनी नाश्ता करणं पूर्णपणे बंद केलं होतं. तर म्हणजे याचा अर्थ असा की त्या आय थिंक रात्री 8-8:30 जेवायच्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत त्या काहीच खायच्या नाही, पण सकाळी 2 किंवा 3 कप साखरेचा चहा मात्र त्या प्यायच्या, ज्यामुळे त्यांना भूक म्हणजे काय होतं असं मी भरपूर लोकांमध्ये ऑब्झर्व्ह केलेलं आहे की जी लोक नाश्ता न करता दुपार जेवण करतात ते हमखास सकाळी साखरेचा चहा किंवा साखर घातलेली कॉफी पितात. आणि होतं असं की जेव्हा आपल्या शरीरामध्ये साखर जाते तर आपली शुगर लेवल वाढल्यानंतर आपल्याला एक असा भास होतो की आपलं पोट भरलंय
0: किंवा तात्पुरती एनर्जी सुद्धा आपल्याला मिळाली,
1: तात्पुरती एनर्जी येते, पण ते बरोबर आहे असं नाहीये. सकाळी नाश्ता माझ्या दृष्टीने म्हणायला गेलं तर नाश्ता हा केलाच पाहिजे आणि तो व्यवस्थित चांगला एक घरी आपण बनवतो तसा पौष्टिक आहार पाहिजे. नुसता साखर घातलेल्या चहावरती दुपारच्या जेवणापर्यंत खेचणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. हा एक प्रॉब्लेम मला आढळला. दुसरी गोष्ट म्हणजे ते दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ह्याच्यामध्येही त्यांची भरपूर गॅप होती आणि झोपेला काही ताळमेळ नव्हता. तर हे सगळे प्रॉब्लेम्स होते आणि ऍज युजल मी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्हाला नाश्ता केलाच पाहिजे. त्या नाश्ता करायला लागल्यानंतर त्यांना साखर घातलेला चहा प्यायची त्यांची अर्ज ऑटोमॅटिकली कमी झाली आणि त्या नाश्ता व्यवस्थित करायला लागल्या. दुपारचं रात्रीच्या जेवणामध्ये कुठे कधी फळ ड्रायफ्रुट्स वगैरे असं त्यांच्या डायटमध्ये होतं ते पण खायला लागल्या. व्यायाम मुख्य म्हणजे त्यांचा रोजच्या रोज चालू झाला आणि त्यांचे स्लीप टायमिंग रेग्युलेट झाले आणि ऍज अ रिझल्ट त्यांची ही जी कंप्लेंट होती की अंगात एनर्जी लेवल राहत नाही तर ही कम्प्लिटली गेली. आणि त्याच्यानंतर आज जेव्हा त्या माझ्याशी बोलतात तेव्हा ते मला नेहमी सांगतात की आधी म्हणजे भरपूर वर्षात त्यांना जेवढी एनर्जी वाटली नव्हती तेवढी एनर्जी वाटते आणि सकाळी उठल्यानंतर रात्री झोपे झोपेपर्यंत त्यांची एनर्जी लेवल व्यवस्थित त्यांना पुरते, उत्साह वाढलेला आहे आणि
0: 12 किलो 66 किलो वजन झालंय. याच मुद्द्यावर इथं थांबूयात. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011335000 9011335000 9011335000. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: आपण हल्ली बघतो की डायबिटीस मध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढत चाललेले आहेत आणि याच्यावरती वेगवेगळे उपाय सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. काही काही वेळेला डायटरी चेंजेस केले जातात आणि खूप वेगळ्या प्रकारचं डाएट दिलं जातं. काही काही वेळेला औषधं दिली जातात, काही काही वेळेला आयुर्वेदिक उपचार केले जातात. तर डायबिटीस मॅनेजमेंटसाठी नेमकं योग्य काय आहे याबद्दल आज मार्गदर्शन करा.
4: कसं आहे की डायबेटीस मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय हे समजून घेणं गरजेचं आहे. नुसते साखरेचे आकडे मॅनेज करणं म्हणजे डायबेटीस मॅनेजमेंट आहे का, हा महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे आपण बघतो की म्हणजे 10-12 वर्षांमध्येच आजकाल

0: कॉम्प्लिकेशन यायला चालू होतात. त्यामुळे डायबिटीस मॅनेजमेंट म्हणजे फ्युचर कॉम्प्लिकेशन सुद्धा तुम्हाला मॅनेज करता आले पाहिजेत. तर त्या दृष्टिकोनातून जर का बघितलं तर म्हणजे औषधं घेऊन पण असं का होतं, बरोबर ना? आता नवीन नवीन जे काही रिसर्च येत आहेत, फेमस डॉक्टर आहेत दोनच टाइम जेवा म्हणतात, बरोबर की नाही? मग त्यांचं म्हणणं काय की बाबा डायबिटीस रिव्हर्सल साठी तुम्ही दोनच टाइम जेवा. मग त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की मधल्या पिरियडमध्ये तुम्ही काय खाऊ शकता, तर मग त्यामध्ये ते म्हणतात एखादा टमाटा खा किंवा मग तुम्ही ताक प्या, एकदम पातळ केलेलं ताक प्या, असे दोन तीन पर्याय त्यांनी दिलेले. मग तेच का, इतर गोष्टी का नाहीत? तर त्यांचं म्हणणं काय की ह्या गोष्टी घेतल्यानंतर तुमचं इन्सुलिन वाढणार नाही, म्हणजे तुम्ही काही खाल्लं तरी इन्सुलिन वाढणार. म्हणजे बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड आहेत की इन्सुलिन वाढतंय का. म्हणजे इन्सुलिन वाढलं तर काय होणार आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स क्रिएट होणार आहे आणि डायबिटीस काय होत जाणार आहे, वाढत जाणार
1: आहे.
0: मग आपण जी काही मेडिसिन खातो डायबिटीसची, त्याच्यामध्ये अनेक मेडिसिन अशी आहे जी इन्सुलिन वाढवणारीच आहेत. म्हणजे याचा अर्थ ते इन्सुलिन वाढवतात, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत जातो आणि गोळ्या पण काय होतात, वाढत जातात.
2: डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. डॉक्टर गिरी, मग कसं डायबिटीस मॅनेज केला जातो किंवा कसा केला पाहिजे याबद्दल सांग.
0: म्हणजे जर का एकूण आपण बघितलं ना, तर जेवढं शुगर प्रॉब्लेमॅटिक आहे तेवढं इन्सुलिन पण प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे आपण गोळ्या घेतो, इन्सुलिन वाढत जातं, इन्सुलिन वाढत गेलं म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत जातो, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत गेलं की आणखीन गोळ्या वाढत जाणार आहे. आणि जेवढं शुगर वाईट तेवढं इन्सुलिन पण वाईट आहे आणि ते रक्तवाहिन्यांना डॅमेज करून कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करणार आहे. मग आता आलं डायटरी पार्ट. मग हा डायटरी पार्ट काय करत होता, म्हणजे डायटरी पार्ट जर का बघितला तर लो कार्ब डाएट हा एक बेसिक पार्ट, त्याच्यातून ठीक आहे ना, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो, काही प्रॉब्लेमॅटिक नाही. बरोबर. पण आता कुठलं डाएट फॉलो करायचं, इथून कार्ब कमी करायचे म्हणजे नक्की काय खायचं, तर मग तुम्ही नुसत्याच भाज्या खा, बरोबर की नाही? नुसतंच कच्चं खा, काही जण सांगतात, बरोबर की नाही? पण कच्चं खाऊन दोन तीन महिन्यात तुम्ही पोटाची वाट लावून टाकतात आणि मग ते आमच्याकडे येतात आयुर्वेदाकडे, बरोबर? त्यानंतर काही म्हणतात प्रोटीन खा, त्याच्यावर पण अनेक मतांतर आहेत की बाबा नुसतंच तुम्ही प्रोटीन डाएट घेतलं तर म्हणजे एक्सेस प्रोटीन काय करतं, किडनी मधूनच ड्रेन आउट होणार आहे आणि मग त्याच्यामुळे मग किडनी डॅमेजचे चान्सेस आहेत फ्युचरमध्ये. मग एक्सेस फॅट खा, दुसरा काय पर्याय, बरोबर ना? पण एक्सेस फॅट खाल्लं तर काही म्हणजे म्हणतो ना की कार्डिओलॉजिस्ट म्हणतात की तुम्ही शेंगदाणे पण खाऊ नका, त्यात तेल आहे. मग तुम्ही एक्सेस फॅट खाल्ल्यानंतर तुम्हाला अटॅक येणार आहे, रक्तवाहिन्या परत जाम होणार आहेत, बरोबर? म्हणजे मग ते बंद केल्यानंतर काय खावं याच्यासाठी अजूनही काही प्रॉपर म्हणजे असं सायंटिफिक गाईडलाईन्स काही नाही आहेत, बरोबर ना? म्हणजे प्रयोगच करायचे आहेत, बरोबर ना? मग त्याच्यापेक्षा आयुर्वेदाचं 5000 वर्षापूर्वीचं सायन्स आहे, बरोबर की नाही? आणि आधी डायबिटीस मॅनेज होतच होता त्यांनी, बरोबर? मग त्यामुळे त्याच्याने कॉम्प्लिकेशन्स येत नाहीत. आणि बेसिकली कसं आहे की इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होण्यासाठी अनेक प्रकारची कारणं आहेत जी आयुर्वेदामध्ये काय केली डिफाईन केलेली आहेत आणि त्या त्याप्रमाणे जर का तुम्ही इन्सुलिन रेझिस्टन्स जर का त्यांचा कमी केला, म्हणजे साखर वाढण्यापेक्षा साखर पचवण्याची ताकद तुम्ही वाढवली, तर तुम्हाला नक्कीच डायबिटीस रिव्हर्स करता येतो. त्यामुळे ओव्हरऑल जर का तुम्ही सगळं बघितलं तर डायबिटीस मॅनेजमेंट म्हणजे फ्युचर कॉम्प्लिकेशन जर का तुम्हाला टाळायचे असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
2: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 105. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा

0: कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
0: आपण बघतो सध्या परिस्थिती की सतत बदलत असते आपल्या अवतीभवतीची, त्यामुळे जागतिक तणाव निर्माण होत असतो, युद्धासारखी परिस्थिती असते, त्यामुळे त्याचा परिणाम मार्केटवरती होत असतो आणि या सगळ्याचा परिणाम हा इन्व्हेस्टरच्या मानसिकतेवरती पण होत असतो. खूप द्विधा मनस्थिती होते की कोणी सांगतं अरे ही बेस्ट सिच्युएशन आहे, यावेळेला इन्व्हेस्ट करा, कोणी म्हणतं मी ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि आता काय करू, म्हणजे आता माझे पैसे बुडाले तर त्याच्यापेक्षा मी काढूनच घेऊ का, मग रिटर्न नाही मिळाले तर. ही जी काही मानसिकता असते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, काय विचार केला पाहिजे?
1: कसं आहे मॅडम की अशी मानसिकता असणं किंबहुना द्विधा मनस्थिती असणं असं म्हणूयात आपण ह्याला, ही असणं हे स्वाभाविक आहे. कारण आजूबाजूचं वातावरण, स्ट्रॉंग झालेला सोशल मीडिया, ओके, त्यातून वेगवेगळे येणारे रील्स, पॉडकास्ट आणि याच्या मधून असणारं इन्फॉर्मेशनचं बॉम्बार्डिंग, याच्यामुळे कॉमन इन्व्हेस्टरला, कॉमन मॅनला मी इन्व्हेस्टमेंट चालू ठेवावी, मी इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ करावी की मी आणखीन काही निर्णय घ्यावे, ह्या द्विधा मनस्थितीत त्याने असणं हे स्वाभाविक आहे. पण कशा पद्धतीने बघायचं, ही पॅनिक सिच्युएशन टाळण्यासाठी किंवा अशा पद्धतीची परिस्थिती हाताळण्यासाठी, तर सगळ्यात महत्वाचं पॅनिक बटन दाबायचं नाहीये, म्हणजे घाबरून जायचं नाहीये. तेव्हा पृथ्वी काही नष्ट होणार नाहीये, ओके, आपल्याला घाबरून नाही जायचंय, पॅनिक सेल करायचं नाहीये.
0: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंट पॉडकास्टवर देखील ऐकू शकता.
1: युद्धांच्या बातम्यांमुळे बाजार कोसळला की सामान्य गुंतवणूकदार काय करतो की भीतीपोटी शेअर्स वीक, म्युच्युअल फंड्स वीक, सगळे इन्व्हेस्टमेंट लिक्विडेट कर असं करतात. तर हे करण्याची खरंच गरज आहे का? तर नक्कीच नाही. याला बेस काय आहे? तर आत्ताच लेटेस्ट रशिया युक्रेनचं उदाहरण आहे बघा, की युद्धजन्य परिस्थिती, युद्ध सुरू झालं, त्याच्यानंतर साधारण महिना दोन महिने खूप पॅनिक सिच्युएशन राहिली, बाजाराने त्या दोन महिन्यात निगेटिव्ह रिटर्न दिले, अचानक सगळं घडत गेलं आणि हळूहळू बाजाराला हे कळायला लागलं की ही स्थिती सहजगत्या आणि इमिडिएटली निवळणार नाहीये किंवा पूर्वपदावर येणार नाहीये. पण गोष्टी स्थिर स्थावर आहेत, प्रॉडक्टिव्हिटी हळूहळू होतीये आणि म्हणून बाजाराने पुढची पावलं घ्यायला सुरुवात केली आणि बाजार पूर्वपदावर यायला सुरुवात झाली.
0: ओके,
1: तसंच दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवताना तुमचा उद्देश जर 5-10 वर्षांच्या इन्व्हेस्टमेंटचा असेल तर अशा तात्पुरत्या घटनांचा आपण आपल्या मानसिकतेवर परिणाम करून घ्यायचा का ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून, हा पण प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. कृपया, म्हणजे इथं मी कृपयाच असा शब्द एम्फसिसली वापरतोय की SIP मध्ये जर आपली गुंतवणूक असेल तर त्या SIP ला कुठेही खंडित करू नका, की SIP कंटिन्युअस चालू ठेवा. यांनी आपलं काय फायदा होणार आहे? एकतर SIP चा जो खरा लॉ आहे रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग, ते तर आपलं होणारच आहे. ऍट दी सेम टाइम आपल्याला मॅक्झिमम युनिट या काळात मिळणार आहे, कारण प्रचंड व्हॉलिटिलिटी आहे आणि SIP हे प्रॉडक्टच व्हॉलिटिलिटीसाठी आहे. जर सलग बाजार वर जात राहिला तर कदाचित आपल्याला तेवढा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्या 5-10 वर्षाच्या गुंतवणुकीनंतर देखील दिसणार नाही, पण चढउतार चालू राहिला तर आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट योग्य पद्धतीने दिसू शकतात. त्यामुळे SIP सुरू ठेवा, याला संधी म्हणून बघा.
0: ओके. श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता.
1: त्यानंतर डायव्हर्सिफिकेशन, आपल्या पोर्टफोलिओचं योग्य डायव्हर्सिफिकेशन आहे का हे काळानुरूप चेक होणं, आणि अशा पॅनिक सिच्युएशन मध्ये तर त्याला आपल्याला रिचेक

0: करणं अत्यंत गरजेचं आहे.
1: ओके,
0: म्हणजे इथे आपल्याला इक्विटीतली गुंतवणूक असेल, रिअल इस्टेट मधली गुंतवणूक असेल, सोने चांदी कमोडिटी मधली गुंतवणूक असेल, फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट डेट प्रॉडक्ट मधली गुंतवणूक असेल, ह्या प्रत्येक गुंतवणुकीमध्ये माझ्या वयानुसार, माझ्या फॅमिलीच्या एव्हरेज एजनुसार, माझ्या फायनान्शियल गोल्सनुसार आणि त्या गोल्सचं असणाऱ्या ड्युरेशन याच्यानुसार मी इन्व्हेस्टेड आहे की नाही हे चेक करणं अत्यंत गरजेचं आहे, रादर दॅन मेकिंग आर सेल्फ पॅनिक.
1: ओके,
0: रोख रक्कम देखील स्वतःजवळ थोडी ठेवली पाहिजे, म्हणजे ज्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो मॅडम, आपण त्याच्याबद्दल बोललेलो पण आहोत. सो ते देखील आपण बाळगणं किंवा ते आपल्या इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओचा पार्ट असणं गरजेचं आहे. अफवांकडे दुर्लक्ष करा, कारण सोशल मीडियापासून आपल्याला सावधान होणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर असंख्य मेसेजेस येत असतात, प्रत्येक मेसेज आपल्या इन्व्हेस्टमेंटवर इम्पॅक्ट करेल, निगेटिव्हली इम्पॅक्ट करेल असं अजिबात गरजेचं नाहीये. त्यामुळे त्याच्यापासून सावधान राहा, बाजूला राहा, फार विचार करण्याची गरज नाही. आर्थिक सल्लागाराचा नक्की सल्ला घ्या.
1: ओके,
0: ओके. आता जेव्हा हे सगळं आपण फॉलो करू, म्हणजे आता जेव्हा बाजारात भीती असते ना, तेव्हाच खरी संधी असते. गुंतवणूक हे एक मॅरेथॉन आहे, 100 मीटरची रेस नव्हे. ओके, हे तत्व जर आपण कायम फॉलो केलं तर कदाचित आपल्याला मध्येच न थांबता योग्य रिझल्ट आपल्या गाठीशी असेल. आणि तुमचा संयम हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे जेव्हा गुंतवणुकीचा आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा आणि वेल्थ क्रिएशन विचार होतो.
2: वा, क्या बात है. इतकं छान आज आपल्याला समजावून सांगितलेलं आहे वाणी सरांनी की कुठल्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे जागतिक तणावाची परिस्थिती असताना किंवा कुठलीही युद्धजन्य परिस्थिती असताना. कारण या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्याला वाटत असतो की गुंतवणुकीवर होईल आणि आपली गुंतवणूक बुडेल, तर असं अजिबात नाहीये. हे अर्थातच आजच्या यांच्या बोलण्यावरनं आपल्या लक्षात आलं असेलच. म्हणूनच योग्य इन्व्हेस्टमेंटच्या योग्य सल्ल्यांसाठी, मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद, गुड डे, बाय बाय.

0: Grand Prix Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या बरोबर आजही आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
5: नमस्कार.
4: नमस्कार डॉक्टर सचिन भुजबळ सर.
6: नमस्कार.
4: डॉक्टर सुरेश सर, किडनी स्टोन बद्दल आपण बोलतोय आणि बऱ्याचदा असं आम्ही ऐकलेलं आहे की किडनी स्टोन एकदा काढला तरी परत होतो, मग तो प्रत्येकच वेळेला होतच राहतो का आणि याची कारण काय?
5: खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण बहुतांश पेशंट असं सर मी आता खडा काढला मला परत खडा होणार का, ज्याला आपल्या मेडिकल भाषेमध्ये रिकरंट स्टोन फॉर्मेशन म्हणतो. स्टोन काढायला तर पाहिजेच गरज असेल तर, परंतु त्याचबरोबर तो परत होणार नाही ह्यासाठी देखील व्यवस्थित तपास, आवश्यक असणारे डायट मधले बदल आणि औषधं

0: करणं खूप महत्वाचं आहे. या संदर्भात मला असं सचिन सर, तर आपण रिकरन्स स्टोन ज्याला आपण म्हणतो हा फार मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जवळजवळ 50% लोकांना परत होण्याची शक्यता असते, तर आपण थोडीशी आपल्या श्रोत्यांना या संदर्भात आणखीन काही माहिती देऊयात.
1: एकदा स्टोन झाला की 50% पेशंटला पुढच्या 5 वर्षात स्टोन होण्याची शक्यता असते. आता स्टोनची ट्रीटमेंट करणं हा फक्त एक भाग झाला, परंतु तो स्टोन पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेणं हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. स्टोन पुन्हा का होतो? एक तर त्या शरीराची टेंडन्सी असते, प्रत्येक शरीराची टेंडन्सी असते एक स्टोन फॉर्मेशनची. यामधल्या काही पेशंटला ते अनुवंशिक सुद्धा असू शकतात. तसेच पाणी पिण्याचं प्रमाण आणि आहाराचं
2: चुकीच्या पद्धतीचा
1: आहार या सुद्धा गोष्टी कारणीभूत राहतात. सो या सर्व गोष्टींचा व्यवस्थित इव्हॅल्युएशन होणं हे महत्वाचं आहे, जेणेकरून स्टोन रिकरन जो आहे तो आपल्याला चान्सेस जे आहेत त्याचे ते कमीत कमी कमी करता येतील, किंवा जरी रिकरन्स झाला तरी सुद्धा ते सुरुवातीच्या स्टेजलाच लक्षात आल्यास आपल्याला औषधांनी पण ते मॅनेज करता येऊ शकतात.
2: श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी स्टोन आणि मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो किडनी स्टोन जेव्हा पुन्हा होतो त्याबद्दल अजून काय सांगाल?
1: किडनी स्टोन पुन्हा होऊ नये यासाठी आपल्याला काही तपासण्या करणं गरजेचं असतं. जसं की एखादा खडा समजा औषधांनी पडला तर तो कॅच करता आला, किंवा ऑपरेशन करून तो खडा काढला गेला तर तो खडा कुठल्या प्रकारचा आहे हे तपासून घेणं महत्वाचं आहे. किडनी स्टोनचे बरेच प्रकार असतात. सर्वात कॉमनली कॅल्शियम ऑक्झालेट स्टोन्स असतात, तसेच काही स्टोन युरिक ऍसिड असू शकतात, किंवा काही स्टोन स्ट्रोवाइड स्टोन असू शकतात, किंवा अजूनही काही प्रकार आहेत. सो त्या पर्टिक्युलर पेशंटला होणारा स्टोन हा कुठल्या प्रकारचा आहे याच्यावर पुढे रिकरन्स प्रिव्हेंट करण्यासाठी काय करता येईल हे आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येऊ शकतं. किडनी स्टोन अनालिसिस बरोबरच काही रक्त तपासण्या आणि काही लघवीच्या तपासण्या असतात, जेणेकरून त्या पेशंटची टेंडन्सी, शरीराची टेंडन्सी आहे का हे आपल्याला साधारण कळून येतं. तसेच त्यात काही जेनेटिक कंपोनंट काही आहे का हे सुद्धा आपल्याला कळून येतं. उदाहरणार्थ जस्ट आता आमच्याकडे एक पेशंट येतात, एकाच फॅमिलीमधले 3 पेशंट आहेत ज्यांना वारंवार स्टोन होत राहतो. आता ते जेनेटिक कॉज आहे, पण पेशंट मोटिवेटेड असल्यामुळे पुन्हा त्यांना आम्ही सांगत राहतो की तुम्हाला जरी स्टोन झाला पुन्हा तरी नाराज होऊ नका, येत राहा, व्यवस्थित ट्रीटमेंट घेत राहा. सो ते रेग्युलरली येत राहतात आमच्याकडे, आणि स्टोन जो आहे जरी झालाच तरी तो अर्ली स्टेजला डायग्नोस होतो आणि त्याची पूर्णपणे व्यवस्थितपणे ट्रीटमेंट होते, जेणेकरून त्या सगळ्या पेशंटची किडनी ही व्यवस्थित राहते एवढ्या वारंवार स्टोन होऊन सुद्धा.
2: अगदी.
0: कारण आता किडनी स्टोन हा मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे तुमच्या पूर्ण जीवनशैलीशी निगडीत असतो.
2: ओके.
0: त्यामुळे एकदा खडा जर वारंवार होत असेल तर त्याचा पूर्णपणे अभ्यास होणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यासाठी ज्या काही टेस्ट सांगितलेल्या त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या टेस्ट केल्यानंतर त्याचा निष्कर्ष निघतो, त्यानुसार बऱ्याच वेळेला आपल्याला वारंवार होणारा मुतखडा टाळता पण येऊ शकतो.
2: म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी देखील तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: चलो निकले गया?
5: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689-1124-0.
6: या आलात का फर्निचर बघून?
7: हो,
6: अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
2: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
6: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात

0: ते नाही आठवत.
1: हे बघ तू.
2: अरे काय लहान मुलासारखे भांडताय. तुम्ही बसा, मी चहा टाकते.
1: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
0: हो दाखवतो ना. बाबा कुठे?
3: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
2: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
3: बरं बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
0: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही.
2: छान.
0: आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि आणि हा हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
2: काय मस्त आहे रे.
3: श्रद्धा तुला कुठला आवडला ग?
0: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
3: बरं मग तुला कुठला आवडला?
0: मला
1: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय. तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा घ्या आई बाबा.
2: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
0: आई कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
3: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
2: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात. आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं, तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
3: हो तर आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी बहरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
2: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
0: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
2: हो
1: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
3: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
0: बाबा असं काही नसतं, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
1: करेक्ट. आणि आई बाबांसाठीचं सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
2: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज.
0: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
2: रिक्लायनर?
1: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनरवर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
2: खूप आवडली.
3: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
0: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
3: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
1: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय.
0: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
1: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आयुर्वेद हे अत्यंत प्राचीन असं शास्त्र आहे. त्यात अगदी नखापासून डोक्यापर्यंत सगळ्या आजारांवर उपचार सांगितलेले आहेत. यामध्ये अर्थातच डोळे सुद्धा आले आणि डोळ्यांवर देखील खूप चांगले चांगले उपचार आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेले आहेत. या सगळ्याचीच माहिती देण्यासाठी आपल्याकडे पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे इथे उपस्थित आहेत. डॉक्टर आबासाहेब गडदे यांनी गेल्या भागामध्ये आपल्याला डोळे लाल कशामुळे होतात याची अनेक कारणं सांगितली. आता अशा ह्या वेगवेगळ्या कारणांमुळे डोळे जर लाल झाले तर त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत हे आपण

0: या भागात डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आता मी म्हटलं तसं ह्या डोळे लाल होण्यावर आता आयुर्वेदामध्ये नेमके उपचार काय आहेत याबद्दल काय सांगाल?
1: खरं तर उपचार तर आहेतच, उपचार तर ओघत घेतोच, थोडी कारणं राहिली तेवढी घेतो मग उपचाराला सांगू. ह्याच्यासोबत अभिषंध नावाचा जसा विकार सांगितला ते तर आहेच. किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये आणि लिव्हर सिरोसिसच्या पेशंटमध्ये आपल्याला बऱ्याचदा डोळ्यांवरती त्याचा परिणाम होताना दिसतो. आता इथं गंमत अशी होते, लिव्हर फंक्शन कमी झाले, लिव्हर सिरोसिस सारखा आजार आहे तर रक्ताची उत्पत्तीच नाश होते. रक्त तयार होतं लिव्हरमध्ये, ज्या वेळेला ते हॅम्पर व्हायला लागतं त्यावेळा शरीराच्या वेगवेगळ्या भागावरती त्याचे सिमटम दिसायलाच लागतात, पण ती डोळ्यावरती डोळ्याची लाली येणे इतपत येतात, मग नंतर व्हिजनही कमी व्हायला लागते. तसंच किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं. सुरुवातीला ज्यावेळेला किडनी फेल्युअर झाले त्यावेळेला डायलिसिसवरती पेशंट शिफ्ट करायला लागतो, काही वेळेला डोळ्याला चूळ सुटते, कंड सुटते, लाली यायला लागते, दहा व्हायला लागतो, आणि आस्ते आस्ते आस्ते त्याचा प्रभाव इतका मोठा येतो किंवा प्रभाव इतका मोठा असतो की त्याचा पडद्यावरती नसांवरती परिणाम होतो. हा टॉक्झिनचा परिणाम आहे. म्हणजे होतं कसं, जसं बऱ्याच गावाकडे बघा शेती असेल, पाण्याचा वापर खूप केला ती जमीन क्षारपड होते, तसं ज्या वेळेला शरीरातले क्षार हे शरीराच्या बाहेर फेकले जात नाहीत, ज्यावेळेला किडनी फेल्युअर व्हायला लागते त्यावेळेला ते सॅच्युरेट कुठेतरी व्हायला लागले, तर त्याचा परिणाम पहिल्यांदा व्हायटलवरती होतो. आणि त्यातला एक पार्ट म्हणजे आपल्याला जे दिसतो तो म्हणजे डोळा. डोळ्यावरती त्याचा परिणाम व्हायला लागला की मग मात्र आपल्याला त्या पडद्याला त्या नसांना सूज येते, लाल डोळे व्हायला लागतात आणि आस्ते आस्ते दिसणं बंद होऊन दिसणं जातं. मग ह्याची ट्रीटमेंट करताना मात्र मग डोळा लाल होतोय म्हणून डोळ्यात ड्रॉप टाकत बसायची वेळ येत नाही. डोळ्यात तर ड्रॉप टाकावीच लागतील, डोळ्यातले पंचकर्म तर करावीच लागतील, पण त्याच्यासोबत लिव्हर फंक्शन दुरुस्त करणं, त्याच्यासोबत किडनीचं फंक्शन दुरुस्त करणं हे जर केलं, रक्तातले क्षार शरीरातले क्षार बाहेर काढून फेकले, तरच त्या मूळ आजाराची ट्रीटमेंट केली गेली, तरच आपल्याला त्याच्या डोळ्यावरचा परिणाम नलिफाय करता येतो आणि अशा रुग्णांमध्ये आपल्याला डोळे वाचवता येऊ शकतात.
0: सर, आपण उपाय ऐकणारच आहोत, पण त्याआधी आपण आणखीही काही महत्वाची कारणं पण जाणून घेतली. आता आपण उपाय ऐकूया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: तर डॉक्टर, अजून काही छोटी मोठी कारणं असतील तर तीही आणि त्याच्यावर असलेले उपाय हे आता आपण सांगूया.
1: जसं मी मागासपासून किंवा मागच्याही काही भागांपासून डोळे लाल होण्याची कारणं सांगतो, त्यातल्या आता छोटी छोटी कारणं म्हणजे एक जिरलेली सर्दी असते, जिरलेलं आम्लपित्त आहे, शरीरातली उष्णता आहे किंवा मेंदूतली उष्णता आहे, प्रचंड ताणतणावात राहणारी माणसं असतील तर अशा लोकांनाही त्याचा परिणाम डोळ्यावरती दिसत असतो. मग हे मग काय होतं, जनरली आपल्याला इंडियन लोक भारतीय लोकांचं कसं होतं, जोपर्यंत कंठाशी येत नाही किंवा जोपर्यंत तहान लागत नाही तोपर्यंत विहीर खणत नाही. म्हणजे हे का म्हणतोय, थोडक्यात हे समजून घ्या तुम्ही, डोळा कशानंही लाल होऊ दे, त्याचं सिरियसनेस त्याची व्याप्ती लक्षात घ्या. डोळ्यातला असा कोणताही आजार नाही, छोटातल्या छोटा, मोठा सोडून देऊया, डायबेटिक रेटिनोपॅथी, हायपरटेन्शन, रेटिनोपॅथी, थायरॉइडचा परिणाम येणार, पडदा फाटलाय, पडदा सुजे, हे सगळं मोठे डोळ्याचे विकार तात्पुरतो सोडून देऊयात, पण डोळ्यातला छोटातला छोटा विकार म्हणजे डोळा लाल होणं आहे, डोळ्याचं सततचं पाणी येणं आहे आणि साधा डोळ्याची ठणक आहे, हे साधे आजार जरी आहेत त्याची जर योग्य वेळी निदान करून ट्रीटमेंट केली गेली नाही तर त्याचे दुष्परिणाम खूप मोठे भोगायला लागतात. म्हणजे डोळा लाल होतोय, पाणी येते आणि त्याला तुम्ही ड्रॉप टाकत बसलात तर भविष्यात त्याला मोतीबिंदू येणार, मोतीबिंदूचं ऑपरेशन आलं, ते करूनही परत ते होतच राहिलं तर त्याचा पडद्यावरती परिणाम परत अल्टिमेटली येणार आणि परत अंधत्व येणार. म्हणजे थोडक्यात सांगायचं कारण, रक्तातली उष्णता असू दे, पोट साफ होत नाही असू दे, जिरलेली सर्दी आहे, मेंदूतली उष्णता आहे, पोटाशी निगडीत संबंध आहेत, लिव्हर आणि किडनीशी संबंधित आजार पण आहेत, किंवा बाकी आतापर्यंत सांगलेले सगळे आजार आहेत, आजार कोणताही असू दे, सिमटम बऱ्याचदा इनिशियल सिमटम शरीर, जसं मी दरवेळेला सांगतोय पोट नाही सापडलं तर गॅस हे सिमटम शरीर दाखवतं, तसंच डोळ्याच्या बाबतीत हे आजार छोटी छोटी लक्षणं दाखवतात, त्यातलंच एक डोळा लाल होणं हे लक्षण असतं.
2: तर आता आपण या दोन्ही आपल्या सेशनमध्ये कारणच ऐकली, आता आपल्याला उपाय ऐकायचे, तर ते ऐकूया एका ब्रेकनंतर.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात.

0: चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
1: तर डॉक्टर, आता डोळे लाल होणे यावर आता नेमके उपाय काय आहे?
2: डोळे लाल होण्याच्या बाबतीत सर्दी हे कारण सोडलं, सर्दी म्हणजे कफाची आहे त्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही. सर्दी हे कारण सोडलं तर कोणत्याही डोळे लाल होण्याच्या ह्याच्यात बेसिक गोष्टी लगेच करता येऊ शकतात. एक, दुर्वांचा रस दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ घ्यायला चालू करणं, हा पोटात घ्यायला चालू करणं सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी. दुसरं, कोथिंबीरीच्या रसाच्या पट्ट्या डोळ्यावरती दिवसातनं एकदा तरी ठेवायला चालू करणं. तिसरं, तळपायाला एरंड तेलाचा किंवा औषधी सिद्ध तेला डोळ्यांसाठी काही बनवलेली असतात तर त्याचा मसाज करणं आणि पोट साफ होऊ देणं किंवा होत नसेल तर त्यासाठी काहीतरी औषध घेणं. एवढ्या बेसिक जरी गोष्टी करायला लागलात तरी आपल्याला डोळ्यांचे लाली, डोळ्यातलं पाणी, डोळे दुखणे, सिम्पटम आपसूक कमी यायला लागतात. ज्या वेळेला, म्हणजे हे का सांगतोय, हे बऱ्याचदा डोळ्यातली उष्णता कमी करणारे उपाय आहे, याच्यात रक्तातली उष्णता कमी करणारा उपाय आहे, पोट नाही साफ झाले तर उष्णता वाढली तर त्याच्यावरचा उपाय, हे सगळा विचार करून एकत्रित येत ते तीन चार गोष्टी सांगितलेली आहेत. ह्या केल्या की बऱ्याचदा 70-80% लोकांचे डोळे लाल होणं हे कमी होतातच. इन केस ज्यांचं होत नाही त्यांनी हे समजून जा की हा कुठल्या तरी डोळ्याच्या मोठ्या आजाराचं लक्षण आहे आणि त्याचं प्रॉपर निदान होऊनच उपचार केले गेले पाहिजेत. मग ते लहान मुलांचा स्प्रिंग कटार असू देत किंवा मोठ्या लोकांना वात रक्तामुळे आलेलं असू देत, युव्हीआयटीसमुळे असू देत, किडनी फेल्युअरमुळे असू दे, लिव्हरमुळे असू दे, कोणत्याही कारणानं आपण डोळ्यावरती परिणाम व्हायला लागला आणि हे सांगितलेले उपचार करून फायदा होत नसेल तर मात्र लगेच आपल्या कोणत्याही सेंटरला भेट द्या किंवा आपलं सेंटर जवळ नसेल तर जवळच्या वैद्यांना दाखवा. योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं त्याचं जर निदान करता आलं तर साधा आजार किंवा साधं लक्षण जे डोळे लाल होणं आहे ज्याच्यामुळे भविष्यात अंधत्व येऊ शकतं ते आपल्याला कायमस्वरूपी हे कारण काढता येऊ शकतं आणि कायमस्वरूपी आपली विजन सेव्ह करता येऊ शकतं. खरं तर हे विषय उन्हाळ्यात घेण्यामागचं कारण हे डोळे लाल होणं जे आहे हे बऱ्याचदा, जसं लहान मुलांच्या बाबतीत मी सांगितलं मगाशी की स्प्रिंग कटार हा विकारच मुळात उन्हाळ्यात रिपीटेडली येत असतो, तो असू दे किंवा डोळे लाल होणं हे उन्हाळ्यात प्रामुख्यानं प्रकर्षणानं आपल्याला जाणवतं. त्यामुळे उन्हाळ्यात ही काळजी घ्या आणि काही गरज वाटली तर आपल्या नंबरवरती फोन करा, आपल्याला आमच्या सहाय्यक वैद्यांच्या मार्फत सहकार्य नक्की केलं जाईल.
1: बरोबर. तर डॉक्टर, सध्या उन्हाळा चालूच आहे त्यामुळे डोळ्यां कसे आपण वाचवायचे त्याची खूप छान माहिती तुम्ही गेल्या तीन चार भागामध्ये दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
3: पुढच्या भागात आपण नवीन विषयासह डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
2: नमस्कार.
4: आताच आपण काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलेत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते, सकाळचे 10:41 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील बेला शेंडे यांनी गायलेली सतेश राजवाडे यांची रचना. संगीत अविनाश विश्वजीत यांचं.

श्रोते, आपण ऐकलं तर लाल इश्क या चित्रपटातील स्वप्नील बांधोळकर यांनी गायलेली अश्विनी शेंडे यांची रचना, संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर सकाळचे 10:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. श्रोता नमस्कार. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या आयव्हीएफ स्पेशलिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे बळसंकर आपल्या सोबत आहेत. डॉक्टर मंजिरी मॅडम नमस्कार.
3: नमस्कार
2: मॅडम. पेशंटचा असा प्रश्न आहे की नैसर्गिक बाळ होण्यासाठी कमीत कमी स्पर्म काउंट किती लागतो आणि तो जर का कमी असल्यास कुठल्या पद्धतीचं टेस्ट ट्यूब बेबी केलं जातं.
3: खूपच सुंदर प्रश्न आहे. साधारण 15 मिलियन पर एम एल स्पर्म काउंट पेक्षा जास्त स्पर्म काउंट असल्यावर नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा ही शक्य असते. ज्या पेशंटमध्ये 15 मिलियन पेक्षा कमी स्पर्म आहेत अशा पेशंटला आपण मेडिकली ऑलिगोस्पर्मिया असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मूल व्हायला अडचण. आता ज्या वेळेला आपल्याला माहितीये की नैसर्गिक गर्भधारणा राहत नाही आणि पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात कृत्रिमरित्या टेस्ट ट्यूब बेबी करायला, त्यावेळेला टाळी दोन्ही हातांनी वाजते. त्यामुळे जशी आम्ही स्त्रीची सखोल तपास, सोनोग्राफी, गर्भधारणेची कार्यक्षमता याची चाचणी करून आम्ही शंकेचं निरसन करतो, त्याचप्रमाणे तिच्या पतीचं वीर्य हे सीमेन अनालिसिसनी चाचणी केली जाते. ज्या पुरुषांमध्ये सीमेन काउंट 15 मिलियन पेक्षा कमी आहे त्या पुरुषांना टेस्ट ट्यूब बेबी तज्ञांची मदत निश्चितपणे लागू शकते. आता यामध्ये सुद्धा जर स्पर्म काउंट 10 मिलियन पेक्षा कमी असेल तर अशा पेशंटला आपण सिव्हिअर ऑलिगोजूस्पर्मिया असं म्हणतो आणि यांना मात्र साधी सुधी आयुआय सारखी पद्धत लागू पडत नाही आणि लागलीच टेस्ट ट्यूब बेबी हा एकच पर्याय असतो.
2: श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8880551.

0: 178. डॉक्टर मंजिरे मॅडम, तुम्ही सांगताय की काय स्पर्म काउंट जर कमी असेल तर मग काय केलं जातं?
1: तर स्पर्म काउंट साधारण एक 15 मिलियन पेक्षा कमी असेल तर आपण आयुआयनी सुरुवात करतो. 10 मिलियन पेक्षा कमी असेल तर मात्र आपण आयव्हीएफ इक्सी पद्धतीने सुरुवात करतो.
0: ओके.
1: ज्या पुरुषांची दुर्दैवाने 5 मिलियन पेक्षा म्हणजे प्रचंड कमी स्पर्म्स आहेत त्यांना मात्र आपण इक्सी म्हणजे सगळ्यात अडव्हान्स तंत्रज्ञान जे आहे तेच ताबडतोब वापरावं लागतं. म्हणजे अगदी वय लहान असेल, बाकी कुठलं कारण नसेल, पण स्पर्म कमी होत होत काही वेळेला निघून पण जातात अशा क्रिटिकल कंडिशन्स मध्ये मात्र ताबडतोब इक्सी पद्धतीने आपल्याला गर्भधारणा घडवून आणता येते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्पर्म काउंट जर कमी असेल तर लागोलाग ट्रीटमेंट करण्यापेक्षा तो नेमका का कमी आहे ह्यासाठी आपण लागेल ते चाचण्या, तपासण्या आणि गरज लागली तर खालच्या अंगाची गुप्तांगांची सोनोग्राफी, हे 3 केल्याशिवाय अशा पुरुषांमध्ये आपण ट्रीटमेंट सुरू करत नाही. कारण नेमकं काय कारण आहे, काही पुरुषांमध्ये स्पर्म काउंट आधी उत्तम असतो मग काही व्यसनांमुळे जसं की दारू, सिगरेट, तंबाखू, अगदी इलेक्ट्रिक वेप यांनी सुद्धा स्पर्म काउंट प्रचंड कमी होतो. जर आपल्याला मेडिकल ट्रीटमेंटद्वारे गोळ्या औषधांनी तो स्पर्म काउंट वाढवता येणार असेल तर नेहमी ती पहिली प्रयत्नांची पद्धत असते. जर त्यांनी नाही झालं तर मात्र आपल्याला कृत्रिम गर्भधारणा म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीकडे वळलेलं बरं पडतं. त्यामुळे स्पर्म काउंट कमी असताना खचून जाऊ नका. योग्य तज्ञांकडे व्यवस्थिशीर स्पर्मची चाचणी, स्पर्मच्या डीएनए फ्रॅगमेंटेशनची चाचणी, स्क्रोटल डॉपलर असे सगळे सरासरी चाचण्या केल्यानंतर या स्पर्म मधनं व्यवस्थित गर्भधारणा घडवून आणता येते का नाही याचं आपल्याला उत्तर मिळतं. भरपूर गोळ्या औषधं लागलं तर इंजेक्शन सुद्धा उपलब्ध असतात, त्यामुळे खचून न जाता लागलीच डोनर सिमेन लागणार हा अनुग्रह न धरता स्वतःच्या सिमेननी बाळ बनवण्याचं व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
0: ओके. श्रोते हो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 18 178. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो. सकाळचे 10:58 मिनिटं होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी इथल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरू असून प्राथमिक कल पाहता

अनेक रुचीपूर्ण आणि आश्चर्यचकित करणारे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मतमोजणीत प्राथमिक कल पाहता भारतीय जनता पार्टी सध्या सर्वात जास्त 122 जागांवर आघाडीवर आहे. त्याखालोखाल 78 जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाला 44.4% मतं मिळाली असून तृणमूल काँग्रेसला 38.17% मतं मिळाल्याचं आढळून आलं आहे. भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या पिछाडीवर आहेत, तर त्यांचे अनेक मंत्रीही विविध मतदारसंघात पिछाडीवर आहेत. आसाममध्येही भाजप सध्या 95 जागांवर आघाडीवर असून सत्तेच्या जवळ आहे. त्याखालोखाल काँग्रेस पक्ष 26 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफ आघाडीला सर्वाधिक 97, तर एलडीएफला 42 आणि भाजप एका जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत थोडा धक्कादायक कल दिसत असून मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके पक्षाला मागे टाकत विजय थलपती यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके पक्ष 99 जागांवर आघाडीवर आहे. त्याखालोखाल एआयडीएमके 72 जागांवर आघाडीवर आहे, तर डीएमके 46 जागांवर आघाडीवर आहे. पुद्दुचेरीमध्ये एआयएनआरसी आणि मित्रपक्ष 11 जागांवर तर काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे. राज्यात बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज सुरू आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत 6व्या फेरीअखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना सर्वाधिक 29,909 मतं मिळाली असून ते 25,486 मतांनी आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे यांना 4,417 मतं मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके यांना 2,178 मतं आणि अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना 2,048 मतं मिळाली आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आतापर्यंत 63,186 मतं मिळवून आघाडीवर आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेओ, सकाळचे 11 वाजलेत. ऐकूया हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम मधुमालती. सुरुवातीला ऐकूया कयामत से कयामत तक या चित्रपटातील अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची रचना, संगीत आनंद मिलिंद यांचं.

0: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
1: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
0: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
1: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
0: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कार्यक्रमात आता ऐकूया बरसात या चित्रपटातील

कुमार सानू अलका याग्निक यांनी गायलेली समीर यांची रचना. संगीत नदीम श्रवण यांचं.

0: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
1: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
0: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी.
1: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज सहज

0: सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थसार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक,
1: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
3: हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
4: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 9356360175.
5: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
6: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
5: हो,
6: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
5: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
6: घे ना, 8805-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
7: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
8: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
10: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड, पुणे इथे.

0: आपण ऐकलत अकेले हम अकेले तुम या चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गालेली मजरूह सुलतानपुरी यांची रचना. संगीत होत अनु मलिक यांचं.
1: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय. अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवात होता ना.
2: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचे वांदे होते.
1: मग
2: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात. म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
1: हो, तो तर दिसतोच. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
2: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
1: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
2: हा घे नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59. सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स. सती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

कार्यक्रमात आता ऐकूया यह दिल्लगी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलेली समीर यांची रचना. संगीत नदीम श्रवण यांचं.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
2: या उन्हाळ्यात सुट्टीला द्या एक नवा अर्थ. भेट द्या झपुर्झा आर्ट अँड कल्चर म्युझियम खडकवासला बॅकवॉटर्स कुडजे येथे. 7 एकरांवर पसरलेलं हे सुंदर कॅम्पस, 10 पेक्षा जास्त गॅलरीज, जिथे बघायला मिळतील आपला वारसा सांगणारे दागिने, पैठण्यांचे वस्त्र दालन, पेंटिंग आणि दुर्मिळ अँटिक्सचा खजिना, मुलांसाठी खास वर्कशॉप, ऍक्टिव्हिटी झोन्स आणि लर्न विथ फन असा भरणार अनुभव. निसर्गाच्या सान्निध्यात कला, इतिहास आणि संस्कृतीचा एक अनोखा प्रवास. या सुट्टीत भेट द्या झपुर्झाला.

0: सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानंद लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

आता ऐकूया सुहाग या चित्रपटातील एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांनी गायलेली समीर यांची रचना. संगीत आनंद मिलिंद यांचं.

0: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
3: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली.

0: आपण ऐकलं तर जिद्दी या चित्रपटातील समीर यांची रचना, संगीत होतं दिलीप सेन, समीर सेन यांचं. श्रुती हो, हरिहरण आणि चित्रा यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मधुमालती हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 11:58 होत आहेत, ऐकूया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी इथल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरू असून प्राथमिक कल पाहता अनेक रुचीपूर्ण आणि आश्चर्यचकित करणारे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मतमोजणीत भारतीय जनता पार्टी सध्या सर्वात जास्त 177 जागांवर आघाडीवर असून ऐतिहासिकरित्या यश मिळवत सत्तेच्या जवळ पोहोचली आहे. त्याखालोखाल 93 जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. भवानीपूर मतदारसंघात भाजप नेते सुवेंदू अधिकारी आघाडीवर असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या पिछाडीवर आहेत. विविध मतदारसंघात त्यांचे अनेक मंत्रीही पिछाडीवर आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे अनेक नेते आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हा भाजपचा ऐतिहासिक विजय असल्याचं सांगून सत्ता स्थापनेचा दावा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजप पक्ष कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि मिठाई वाटप करत ढोलताशांच्या गजरात जल्लोष करायला सुरुवात केली आहा.

0: आसाममध्येही भाजप सध्या 100 जागांवर आघाडीवर असून सत्तेच्या जवळ आहे. त्याखालोखाल काँग्रेस पक्ष 24 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफ आघाडीला सर्वाधिक 97 तर एलडीएफला 40 आणि भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत धक्कादायक कल दिसत असून मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके पक्षाला मागे टाकत अभिनेते विजय थलपती राजू यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके पक्षानं 110 जागांवर आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल एआयडीएमके 72 जागांवर आघाडीवर आहे तर डीएमके 52 जागांवर आघाडीवर आहे. पुद्दुचेरीमध्ये एआयएनआरसी आणि मित्रपक्ष 13 जागांवर तर काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. राज्यात बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज सुरू असून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे. त्यांना 11व्या फेरीअखेर सर्वाधिक 55,767 मतं मिळाली असून ते 46,405 मतांनी आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे यांना 9,362 मतं मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांना 4,150 आणि अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना 5,601 मतं मिळाली आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आतापर्यंत 1,03,000 मतं मिळवून आघाडीवर आहेत, त्यामुळे त्यांचा विजयही निश्चित मानला जात आहे. या होत्या आता आमच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते दुपारचे 12 वाजलेत.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, दुपारचे 12:02 झाले आहेत. ऐकूया महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये ऐकणार आहोत फोन इन सखी संदेश, सादर करत्या नीलिमा पटवर्धन.

मैत्रिणींनो नमस्कार. सखी संदेश या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. जगविख्यात गायिका आशा भोसले त्या आज आपल्यात नाहीयेत. त्या नाहीयेत हे असं म्हणताना खूप जड जाते, पण त्या नाहीयेत असं कुठे. त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून त्या आपल्यासोबत कायमच असणार आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांची अनेक गाणी आपण रेडिओवर, टीव्हीवर, पॉडकास्ट

0: पॉडकास्टवर, युट्यूबवर, कुठे वेगवेगळ्या ठिकाणी ऐकत असतो. एखादं जरी गाणं कानावर पडलं तरी वाटतं, आहा किती छान, आपलं आता पुढचा दिवस पूर्ण चांगला जाणार आहे बरं का. रात्री उशिरा ऐकलं, शांत झोप लागणार आहे बरं का. म्हणजे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तुम्ही त्यांचं गाणं ऐकलं तरी तुम्हाला प्रसन्न वाटतं. तुमच्या अनेक भावनांशी त्यांची सगळी गाणी एकरूप होताना तुम्हाला लक्षात येतं. तुम्ही दुःखी आहात आणि त्यांचं एखादं इन्स्पायरिंग गाणं तुम्ही ऐकलं की तुमच्या मनातली मरगळ नक्कीच जात असेल ना. तुम्ही आनंदी आहात आणि त्यांचं त्याच मूडचं एखादं गाणं ऐकलं की तुमच्या आनंदात 100 पटीने वाढ होते. अशा किती गोष्टी आहेत अशा त्यांच्या गाण्याबद्दल. किती प्रकारची गाणी त्यांनी गायलेली आहेत. झोकून देऊन काम कसं करावं हे जर आपल्याला शिकायचं असेल तर आपण आशाताईंकडे आणि त्यांच्या जिद्दीकडे बघायलाच पाहिजे. अतिशय अवघड अशा परिस्थितीतून त्यांनी स्वतःला बाहेर काढलं. नुसतं बाहेर नाही काढलं तर वेगळं स्थान स्वतःचं निर्माण केलं. रसिकांच्या मनात आणि संगीत क्षेत्रात सुद्धा अढळस्थानी त्या राहिल्या. इतक्या मोठ्या त्या झाल्या. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण आशाताईंबद्दलच बोलणार आहोत, त्यांची गाणी ऐकणार आहोत आणि हीच आपल्याकडून त्यांना दिलेली आदरांजली असेल. नमस्कार, फोन इन सखी संदेश कार्यक्रम.
1: नमस्कार, मी तळेगावहून सुनंदा बडवे बोलते.
0: बोला बोला, स्वागत आहे आपलं.
1: आशाताईंबद्दल बोलायचंय ना.
0: हो हो, आज आशा भोसले यांच्या बद्दल बोलायचंय.
1: हो, आशाताईंबद्दल बोलले म्हणजे माझ्यासारख्या काजवेंनी सूर्यनारायणा पुढे प्रकाशासारखे आहे. त्यांच्या मधुर गाण्यांनी कित्येक आजार बरे झाले. मनावर हळुवार फुंकर घातल्यासारखे त्यांचे गाणे असते. मनाचे आरोग्य छान तर शरीराचेही आरोग्य छान. त्यांचे आपल्या सर्वांवर अनंत ऋण आहेत. त्यांच्या ऋणातच आपण सर्वजण राहूया.
0: आणि मनाला जेव्हा आनंद मिळतो तेव्हा खर तर त्या कलाकाराचं यश त्यातच असतं की तुमच्या काळजाला थेट हात घालू शकतो एखादा कलाकार त्याच्या फक्त कलेने. म्हणजे प्रत्यक्ष संबंध नसताना सुद्धा एखाद्या कलाकाराबद्दल आपण इतके ओढले जातो की ती व्यक्ती म्हणजे आपल्या घरातलीच आपल्या जवळची कोणीतरी आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि ते कारण हे असतं की आपल्या प्रत्येक सुख दुःखात त्यांची गाणी आपल्याला साथ देत असतात.
1: हो खरंच आहे. अशा या अद्वितीय गायिकेच्या आत्म्याला नक्कीच छान सद्गती मिळाली असणार. त्यांची गाणी आपण ऐकलं ऐकतच असतो नेहमी.
0: हो,
1: भक्तिगीत भावगीता असू दे, नाट्यगीता असू दे, कुठलेही असले तरी इतके छान वाटतात ना की ऐकावीशीच वाटतात त्यांची गाणी.
0: नाही, गाण्याला जिवंतपणा आणणं म्हणजे काय हे आशा त्यांची गाणी ऐकताना आपल्याला जाणवतं. ते कोणत्याही मूडचं गाणं असू दे ते त्या भावनेला पकडून गायलं जातं आणि आपण समरसून जातो त्या गाण्यांमध्ये.
1: खरंच
0: हो, आणि असं वाटायला लागतं की ही आपलीच भावना आहे, हे आपलंच आयुष्य आहे आणि हे आपल्याशीच संबंधित हे गाणं आहे असं वाटायला लागतं.
1: हा, ते निगाय मिला ने कोजी खूप सुंदर आहे ती कव्वाली.
0: आशाताईंची मराठी गाणी काय, हिंदी काय, बंगाली काय, गुजराती, पंजाबी, अशी कोणत्याही भाषेतली गाणी समजा आपल्याला भाषा कळत नसली तरी ती ऐकली ना की ते जाणवतं की हे आपल्याशी खूप जवळचं आहे नातं याचं. आणि त्या आवाजाचं नातं असतं आपल्याशी खूप जवळचं. आणि आता हे जे तुम्ही म्हणालात की निगाहे मिलाने को जी चाहताय, तर ही कव्वाली फक्त आशाताईंसाठी होती, ती त्यांनीच गावी. दुसऱ्या कोणाच्या आवाजाची आपण कल्पनाच करू शकत नाही.
1: नाही नाही, अजिबात नाही. ते ताल, त्यांचा आवाज.
0: धन्यवाद.
1: हो चालेल, धन्यवाद.

0: नमस्कार, कार्यक्रम सखी संदेश.
1: नमस्कार मॅडम, आशा भोसलेंबद्दल बोलायचंय ना.
0: हो हो.
1: हा, माझ्या अत्यंत अतिशय आवडत्या गायिका आहेत त्या. कारण वर्सटाईल आवाज होता त्यांचा खूप, म्हणजे सगळ्या प्रकारची नाट्यगीतांपासून डिस्को ते बालगीत यांच्यापर्यंत सगळी त्यांनी गाणी गायली. एक त्यांच्या आवाजात एक म्हणजे आशाच्या आवाजात नशा असं म्हणायला हरकत नाही, गोडवा जसं पाहिजे त्या ह्याची त्यांचा आवाज वळायचा म्हणजे त्या त्या गाण्यानुसार.
0: बरोबर, अतिशय गोलाई होती त्यांच्या आवाजाला आणि गोडव्यातला भारदस्तपणा असं सगळं मिक्स होतं. जसं संगीतकाराला अपेक्षित आहे त्याप्रमाणे आवाजाला स्वतःच्या ते बदलू शकायच्या, मोल्ड देऊ शकायच्या. आता तुम्हाला अमुक प्रकारचं गाणं हवंय का, ठीक आहे मी तसं गाईन. म्हणजे ह्या आवाजाला म्हणजे काही सीमाच नव्हती, इतकी व्हरायटी हा आवाज देऊ शकत होता.
1: त्यांनी पर्टिक्युलर प्रकारची गाणी असं काही ठेवलं
0: नाही ठेवलं,
1: जशी त्यांनी गाणी येत आली तसं त्यांनी ते गाणं म्हणजे हे करून टाकलं सगळ्या
0: चाकोरीत. त्यांनी स्वतःला ठेवलंच नाही, 43 सालापासून त्या गात होत्या, त्याच्यानंतर त्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गात राहिल्या, त्या नव्या प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेत राहिल्या, जुन्याचा गोडवा तोही टिकवून ठेवला आणि सगळ्या पिढीतल्या लोकांना त्यांनी आनंदच दिलाय.
1: हो, आणि कुठल्याही प्रकारचं गाणं त्यांनी लोकप्रिय करून दाखवलंय, म्हणजे लोकांना ते भावले की म्हणजे कुठलंच असं म्हणता येणार नाही की आपल्याला हे त्यांचं गाणं आवडत नाही, त्यामुळे मला भयंकर आवडतं. त्यात त्यांचं एक गाणं मला जे आवाजानुसार त्यांचं जे पाहिजे ते वो हसीन कर्ज दे दो, ते गाणं ऐकायला आवडेल
0: मला. ओपी नय्यर बरोबर तर त्यांची खूपच छान केमिस्ट्री जमली होती आणि ओपी नय्यर यांनी सुद्धा त्यांच्या आवाजाचा जास्तीत जास्त फायदा करून घेतला की ह्या आवाजाला हे गाणं असं जमू शकेल. मला आता तुम्ही हे जे सांगितलं वो हसीन दर्द दे दो ह्याचा ठेका बघा, ओपी नय्यर म्हणायचे की हे कट नोट्स मधलं गाणं आहे आणि हा जो ठेका आहे ना हे जर तुम्ही साध्या पद्धतीने गायला गेलात तर या गाण्यात कुठेच तुम्हाला काही जानच दिसणार नाही,
1: नाही दिसणार.
0: आणि ती जान आशाताई जाणू शकत होत्या,
1: आशाताई जाणू शकत ते असू दे, चैन असे हमको असू दे किंवा आओ उजर असू दे, म्हणजे प्रत्येक वेळेला आवाज बदलून त्यांनी शिखर गाठले, म्हणजे अक्षरशः
0: माइलस्टोन गाणी ही सगळी
1: राऊंड राऊंड त्यांची आठवण येते, म्हणजे असं अजूनही वाटत नाही की ते आपल्याला नाही आहेत, गाण्याच्या स्वरूपात राहतीलच ते आपल्यामध्ये.
0: हो हो, ठीक आहे, धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रम.
1: हा, सखी संदेश कार्यक्रम पुणे आकाशवाणी ना?
0: हो,
1: मी सविता बोराटे बालेवाडी पुण्याहून बोलते.
0: बोला ताई, स्वागत आहे आपलं.
1: अक्षा भोसले ही जी गायिका आहे, होती म्हणा, ही गायिका म्हणजे भारतीयांना मिळालेलं एक प्रकारचं वरदानच आहे. अतिशय सगळ्या क्षेत्रातली गाणी त्यांनी अतिशय प्रभावीपणे आणि अतिशय गोड गायली, मधुर गायली.
0: खरं
1: माझ्यासारख्या सिनियर सिटीजनला म्हणा किंवा म्हाताऱ्या बायकांना म्हणा, ती गाणी आपण लावल्यानंतर एक तास कसा निघून जातो ते कळत नाही, इतकं आपण त्याच्यात गुंगून जातो. अगदी कुठल्याही भाषेतली, आसामी म्हणा, गुजराती म्हणा, कुठल्याही भाषेतली अतिशय प्रकर्षाने आणि अतिशय प्रभावाने त्या गातात, गात होत्या, सॉरी, पण त्या अजून गातात असंच मला वाटतं, कारण रेडिओवर आपण त्यांचा आवाज ऐकतच राहत, आवाजाच्या रूपातच त्या जिवंतपणे आपल्या समोर गातात याचा भास होतो. अशा प्रकारची गायिका म्हणजे नुसतं महाराष्ट्रालाच नव्हे पण अख्ख्या भारताला त्यांनी मोहिनी टाकलेली आहे म्हणा, मंत्रमुग्ध केलेली.
0: भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा मोहिनी टाकलेली आहे, जगभरात टाकलेली, कारण त्यांनी इंग्लिश अल्बम्स पण एवढे केलेत इंग्लिश गायकांबरोबर, त्यामुळे आशा भोसले संगीत क्षेत्रावर गारूड टाकणारा असं नाव म्हणायला पाहिजे.
1: आणि त्या या संगीत क्षेत्रातला एक मोठ्या जादूगर होऊन गेल्या असं मला वाटतं. आणि म्हणजे एकंदरीतच काय की आशा भोसले या व्हर्सटाईल गायिका होत्या
0: त्यांना,
1: आणि खरोखरच हे आपल्याला मिळालं एक वरदान आहे असं माझं म्हणणं आहे.
0: आपण खरंच भाग्यवान आहोत की त्यांची गाणी आपण इतकी वर्ष ऐकत आलोय, खरंच
1: ऐकत आलोय, ऐकत राहू.
0: होय,
1: आणि त्यांनी जो सगळा म्हणजे आता इव्हन क्लबची गाणी, हेलननी त्या गाण्यावरती केलेले डान्स, ती गाणी ऐकताना सुद्धा आपल्या डोळ्यासमोर तरळ, आणि हे सगळं ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने ती प्रतिभा आहे आणि ती शक्ती आहे तेच करू शकतात. एक दैवी हस्ती असं म्हटलं तरी त्यांच्याबद्दल अयोग्य होणार नाही
0: होणार.
1: थँक्यू मॅडम,
0: धन्यवाद.

0: ¡Bonito!
1: ਦੇਖੋ ਦੇਖੋ ਉਹ ਆ ਗਿਆ।

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: नमस्कार.
5: हॅलो. हा हा, सखी संदेश ना?
4: सखी संदेश कार्यक्रम.
5: हा हा, नमस्कार नमस्कार. मी जयश्री दातार, कर्वे नगर, पुण्यावरून बोलतेय.
4: बोला.
5: हा, आज विषयच इतका छान निवडलेला आहे, आशाताई आणि त्यांच्याबद्दलचं भरभरून बोलणं, जे काही त्यांचे पैलू आहेत गुणांचे, त्याचं वर्णन करणं तर खरं तर अगदीच अशक्य आहे. पण त्यातल्या त्यात मला एक त्यांच्याबद्दलचा एक गुण अतिशय भावला, की त्या कोणत्याही प्रसंगाला, खूप त्यांच्यावर संकट आली पण त्या न डगमगता त्यांचं जे ध्येय होतं ते त्यांनी पूर्ण केलं. त्यामुळे असं सगळ्यांनी त्याच्यातला हा गुण घ्यायला पाहिजे असं वाटतं.
4: अपार कष्ट आणि अपार संकट ह्या सगळ्याला पुरून उरल्या त्या, आणि दुःखांचे डोंगर तर किती कोसळले पण डगमगल्या नाहीत खरंच. आणि अगदी त्यांची गाणी ऐकताना किंवा त्यांचं बोलणं ऐकताना सुद्धा समोरचा माणूस सुद्धा इन्स्पायर होतो. एक पुण्यातलाच प्रसंग होता, पुण्यात त्यांची लाईव्ह कॉन्सर्ट होती आणि खरं पावसाळ्याचे दिवस नव्हते पण अचानक खूप पाऊस पडायला लागला. त्यांनी विचारलं की काय करायचंय, अशाची गाणी ऐकणार आहात का पावसामुळे पळून जाणार आहात, सांगा. लोक कसले ऐकतात? ते म्हणाले, नाही आम्हाला अशाची

0: गाणी ऐकायची, आम्ही पावसात उभं राहून डोक्यावर खुर्च्या घेऊन ऐकू पण गाणी ऐकली. तर अशा त्या आशाताई जिद्दीच्या आणि त्या समोरच्या माणसालाही ती जिद्द बाळगायला लावतात. मी ही ताकद त्यांच्या आवाजाची, त्यांच्या गाण्याची, त्यांच्या जिद्दीची. एक व्यक्तिमत्वच त्यांचं असं होतं की जे करणार ते असं पूर्ण ताकदीनी, जिद्दीनी, धडाडीनी आणि ठरवलं की करणार.
1: काही परिस्थिती येऊ दे, कशी येऊ दे, पण त्या कुठेही हे नाही झाल्या, परत उभ्या राहिल्या,
0: उभ्या राहिल्या.
1: हा त्यांचा तोच म्हटलं, हा गुण म्हणजे इतका हे आहे की आपल्या सगळ्या स्त्रियांनी पण तो घ्यायला पाहिजे. काही परिस्थिती आली तरी आपण त्याला सामोरे जायला पाहिजे.
0: आणि समजा एखादी बिकट परिस्थिती आली तर त्यांचंच एखादं त्या परिस्थितीला जुळणारं गाणं ऐकून पुन्हा उभं राहायचं.
1: आपल्याला त्यांची गाणी तर अगदी असं,
0: त्यांची गाणी किती उभारी देतात आपल्या मनाला.
1: सगळीकडे चालू राहणार आहेत आणि त्या त्याने त्या अमरच आहे.
0: अमर आहे.
1: चालेल,
0: धन्यवाद.
1: अच्छा, ओके.
0: नमस्कार, कार्यक्रम सखी संदेश.
2: हॅलो, मी वृंदा भालेराव शनिवार पेठातनं बोलते.
0: बोला.
2: आशाताईंचं व्यक्तिमत्व अलौकिक होतं, अद्वितीय होतं. गाण्याच्या क्षेत्रात बालगीत, नाट्यगीत, सिनेसंगीत, भावगीत, भक्तिगीत याच्यात त्यांची गाणी अतिशय सुंदर होती आणि रसिकांना त्यांनी मोहिनी घातली होती अक्षरशः.
0: बरोबर आहे.
2: त्या एक सुगृण होत्या, त्यांनी 2-3 हॉटेल आपल्या परदेशात काढली होती. तर त्यांच्या शरीराने जरी त्या नाहीशे झाल्या तरी त्यांचं व्यक्तिमत्व अमर आहे असंच म्हणावं लागेल.
0: बरोबर आहे. पण तुम्हाला त्यांच्यातलं अजून काय विशेष भावलं ते सांगा ना.
2: त्यांचं जे चित्रपट गीत होती त्या कलाकाराच्या ह्याच्यात आविष्कारातनं त्यांचं ते गाणं हे होत सादर होत, अभिनयातून त्यांचं गाणं व्यक्त होत होत असं म्हणावं लागेल.
0: वा वा, खरंच. कोणती अभिनेत्री पडद्यावर आहे हे त्या बघायच्या, विचार करायच्या, विचारायच्या. हा म्हणजे आता सांगते मी की जी अभिनेत्री पडद्यावर आहे, जिच्यासाठी मी गाणं गाणार आहे, मग तिच्या लकबी बघायच्या, तिचा अभिनय कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण अभ्यास करून बरोबर ती तिची लकब उचलायची आणि तिच्यासाठी म्हणून गायचं. आणि कोणत्याही अभिनेत्रीसाठी जेव्हा त्या गायच्या तेव्हा ती अभिनेत्री जेव्हा पडद्यावर आपण बघायचो किंवा ही जी शैली आहे इतकं ते बेमालूम त्या करायच्या.
2: आणि एक मला मुद्दा म्हणायचं ते अशा लोकांना मरण येऊच नाही, आयुष्यभर त्यांनी गात राहावं ना म्हणून आपण ऐकत राहू.
0: आपल्या ह्या भावना त्यांच्याबद्दलच्या अतीव प्रेमातून असतात असं मी म्हणेन की सत्य जे असतं ते पचवणं आपल्याला खूप जड जातं असं म्हणतात. कुठेतरी आहेत ते आपल्या सोबत आहेत आणि त्या त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून
2: संगीत आहे तोपर्यंत त्या अमरच
0: आहेत. चालेल,
2: फार फार बरं वाटलं भाई तुमच्याशी बोलून.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रम।
1: हाँ अर्चनाताई नमस्कार।
0: नमस्कार।
1: हाँ तर आजचा विषय तुम्ही ठेवलेला आहे आशा भोसले यांच्याविषयी।
0: हो हो, आपण कोण बोलताय ताई?
1: हाँ मी चंद्रभागा पौल बोलते।
0: बोला बोला।
1: हाँ आशा भोसले म्हटलं की अगदी कानाला तृप्त करणारे अशी गाणी असतात आशाताईंचे, आणि आपण रेडिओवरून दररोज आशाताईंचे गाणे हे ऐकतोच, आणि त्या गाण्यांमधून आपल्याला खूप आनंद मिळतो। जरी त्या आपल्यातून गेलेल्या असल्या तरी पण त्या गाण्याच्या रूपातून मात्र आपल्या सोबत सदैव आहेत।
0: नक्कीच आहेत।
1: आणि आशाताईंचे खूप खूप गाणी आठवतात। आशाताईंचं किंवा तरी पहाटे आहे, परत अजून खूप भक्तिगीतं आहेत, भावगीतं आहेत, नाट्यगीतं आहेत, बालगीतं आहेत, सगळ्या प्रकारचे आशाताईंनी गाणे अगदी जीव ओतून गायलेले आहेत।
0: हेच वैशिष्ट्य होतं त्यांचं की जे गाणं गाईन ते इतकं जीव ओतून गाणार, पहिलं आहे असं समजून गाणार, त्यामुळे त्याला कायम टवटवी राहिली, नाविन्य राहिलं, त्याला जुनेपणा आला नाही। बघा तुम्ही कधी
1: हो म्हणजे त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांना खूप संघर्ष करावा लागला, तरी पण असं जाणवलं नाही त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या बोलण्यातून कधीही असं काहीच जाणवत नाही,
0: कधीच नाही। वैयक्तिक आयुष्याचे पडसाद आपल्या कलेवर पडता कामा नयेत, कारण हीच कला आपल्याला तारून नेणार आहे हे त्यांना माहिती होतं।
1: मला तर खूप आशाताईंची आठवण येते, कारण आवडत्या गायिका म्हटलं तर माझ्या आशा भोसलेच आहेत, आणि त्यांचं जे गाणं आहे ना तुला पाहते रे तुला पाहते, ते गाणं मला ऐकायचंय, कारण त्या गाण्यात शेवटचं जे कडवं आहे ना, कधी भक्त पाहतो का कधी ईश्वराला, नदी न्याहळे का कधी सागराला, म्हणजे खरंच नदी जरी सागराला पाहत नसली, भक्त जरी ईश्वराला पाहत नसला, तरी पण आपल्या कल्पनेतून आपण हे सगळं काही पाहत असतो असं या गाण्यातनं सांगितलेलं आहे। आणि मी स्वतःही ब्लाइंड आहे, म्हणजे अंधेपणाचं जे काही सार आहे ते ह्या गाण्यातनं आशाताईंनी गायलंय आणि गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे।
0: हो हो, आणि सुंदर गाणं सांगितलंय तुम्ही, नक्की लावूया, आणि खूप छान बोललात, धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: नमस्कार.
1: हॅलो, हा मी पुण्यावरून बोलते, मुग्धा आजारी.
0: बोला बोला, स्वागत आहे.
1: मी कलाकार अंतर्गत आशाताईंवर घेते आहे.
0: हो हो.
1: कारण त्यांची गाणी तर अशी आहेत की जी आपण कधी विसरूच शकत नाही. मी त्यांच्यावर एक कविता केली आहे.
0: बरं.
1: संगीतातील एक अलौकिक तारा होत्या आशाताई, कायम स्मरणात राहील अभंग येग येग विठाबाई. देश हा देव असे माझा, अशी घरावी माझ्या हातून तेजोमयी पूजा, अशीच तुमच्या हातून सेवा. चांदण्यात फिरताना आला आला वारा, गोमू संगतीनं आवाज ऐकून येत राहील. सर्वांच्या चोटी त्यांचीच गाणी येतील. आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे, म्हणता म्हणता स्वतः सर्व श्रुत झाल्या. काही बोलावा काही अबोला, गाता गाता जगाशी मात्र कायमचा अबोला धरून गेल्या. ही वाट दूर जाते जीव लगा, राई रे रे दूर घर माझे. ही गाणी ऐकता ऐकता नकळत डोळे पाणावती. एकाच या जन्मी जणू मिळूनी नवी जन्मे नवी, ही आशा गाण्याच्या ओळीप्रमाणे सगळ्यांच्याच मनी येईल. आशाताईंकडून आज संगीत क्षेत्राला पूर्णविराम मिळाला. मी गाताना गीत तुला रचवला, गाण्याप्रमाणे सर्वांचा कंठ आज दाटून आला. संगीत क्षेत्रात त्यांनी आपला एक वेगळाच ठसा उमटवला. मी वाट दूर जाते या ओळीसारख्या सर्वांना सोडून दूर निघून गेल्या. कुशक काळ होता होता काळ रात्र झाली, आशाताईंना वाहूया काव्यरूपी श्रद्धांजली.
0: वा वा वा, ती सुंदर केली तुम्ही ही कविता. कंठ दाटून येतो हे सगळं असं ऐकताना आणि डोळे भरून येतात
1: खूपच. आणि त्यांची गाणी तर सांगावी तेवढी कमी आहेत. त्यांचं ही वाट दोळे जाते गाणं छान वाटते.
0: फार सुंदरच आहे हे गाणं, नक्की लावूया.
1: खूपच छान
0: छान काव्य तुम्ही त्यांच्यावर रचलं. धन्यवाद.
1: हो, धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रम.
1: हा, मी सुप्रिया पाटील बोलते.
0: बोला.
1: लहानपणापासूनच मला फार आवडती गायिका आहे भोसले. तुमचं एक गाणं फार आवडतं मला.
0: कोणतं?
1: केव्हा तरी पहाटे आहे ना.
0: सुरेश भटांचं
1: एव्हरग्रीन गायिका होता मॅडम.
0: खरंच
1: मनामनामध्ये लोकांच्या अजूनही त्यांचे गाणे.
0: चालेल, हे गाणं आपण ऐकूया तुमच्यासाठी. धन्यवाद.
1: थँक्यू मॅम.
0: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. आशा भोसलेंचं म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला पण योगदान फार मोठं आहे आणि हिंदी चित्रपट सृष्टीला पण योगदान फार मोठं आहे. मंगेशकर कुटुंबातलं एक छान व्यक्तिमत्व हरपलंय, आज आपल्यामध्ये नाहीये. आणि त्यांच्या आवाजाबद्दल बोलायचं म्हणजे अगदी शेवटपर्यंत तरुणाईला लाजवेल असा आवाज होता त्यांचा. त्यामुळे एक महाराष्ट्राचं भूषण होतं आपल्या सगळ्या.
0: एवढ्या जगभर प्रसिद्ध असलेल्या गायिका, आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी गायिका, किती अभिमान वाटतो या गोष्टीचा.
2: फार अभिमान आहे या गोष्टीचा. फार एक प्रकारच्या गाण्यासाठी त्यांचा आवाज अगदी परफेक्ट बसायचा. म्हणजे त्यांचं त्यांनी तेवढं आत्मसात केलं होतं सगळं. त्यांना सरस्वतीची एक देणगीच होती वेगळी.
0: खरंय. धन्यवाद.
2: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रम.
1: हाँ, सखी संदेश कार्यक्रम में सुप्रिया लगड बोलती है.
0: बोलत आहे, स्वागत
1: आहे. भारताला मंगेशकर कुटुंब मिळाली, एक मोठी देणगी मिळालेली आहे.
0: खरे,
1: त्यांच्याबद्दल किती बोललं ते कमीच आहे.
0: खरे खरे खरे,
1: हो ना. आपण खूप लक्की आहोत आपल्याला की गायिका आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि ते आशा भोसलेने खूप कष्टातून दिवस काढून एवढं मोठं पद मिळवलेलं होतं, त्यांच्याबद्दल काही बोलावं तेवढं कमीच आहे.
0: खरं आहे,
1: हो ना. खूप आणि सगळ्या कुठल्याही टाईपचं गाणं गाऊ शकायचं हे त्यांचं जास्त वैशिष्ट्य होतं. भजन असू, दुःखाचं असू, आनंदाचं असू, कॅबरे असू, आणि भावगीत असू, सुगम संगीत असू, नाट्य संगीत असू, काही असू, सगळ्यात त्यांचा हातोटा होता.
0: एवढे रेकॉर्ड्स केले त्यांनी. कोणत्याही प्रकारचं गाणं आपण जे म्हणतो ना, तर एका रात्री म्हणजे साधारणपणे 11:30-12 रेकॉर्डिंग सुरू झालं, ते 6:00 चाललं. वेगवेगळी गाणी होती त्याच्यात, वेगवेगळ्या मूडची. लावणी होती, भक्तीगीत होतं, त्याच्यानंतर प्रेमगीत होतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊ शकतात हे ठीक आहे, एकाच वेळेला ती एका पाठोपाठ गाणं हे सोपं नाही. तेही त्यांचं रेकॉर्ड आहे.
1: ते पण 11,000 गाणी त्यांची गाऊन झाली आहे, सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे म्हणे त्यांचं. किती त्यांच्याबद्दल ऐकू आणि किती त्यांच्यावर हे झालं होतं. खूप म्हणजे जेवढा आनंद होत होता त्यांच्याबद्दल अभिमान वाटत होता, तेवढं दुःख पण वाटत होतं अशी अशी गायिका आपल्याला सोडून गेली म्हणून.
0: त्यांनी नुकतंच एक इंग्लिश अल्बम पण केला होता. एवढं चैतन्य येतं कुठून असं वाटतं.
1: आणि नेहमी हसऱ्या असायच्या, हसऱ्या आहेत
0: अगदी.
1: कुठल्या पण कधी पण आपण बघावं त्यांना, त्या हसऱ्या कुठल्या पण प्रोग्रामला बघावं. हो ना, तेच म्हणजे किती बोलावं त्यांच्याबद्दल ते कमीच आहे.
0: कारण
1: मला त्यांच्यासाठी जीवलगा लावा, जीवलगा.
0: बरं बरं, चालेल चालेल. थँक्यू.

मैत्रिणींनो, आज आपल्या सख्या आशाताईंबद्दल भरभरून बोलल्या आहेत, त्या जाऊनही त्या आहेत ही भावना सगळ्यांना खूप धीर देते.

0: तर मैत्रिणींनो, आज इथेच थांबूया. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.
1: सखी संदेश.

0: आताच आपण फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम ऐकलात. श्रुती हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM. दुपारचं 1:10 झालेत. आता प्रसारित करीत आहोत द नेक्स्ट शो हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: द नेक्स्ट वेव्ह. The next wave.

सुरुवातीला आपण ऐकत उरी या चित्रपटातील शंतनू सुदामे आणि शाश्वत सचदेव यांनी गायलेली अभिरुची चांद यांची रचना, संगीत होतं शाश्वत सचदेव यांचं.

जिडवाटू या चित्रपटातील गीत ऐकूया, देव कोहली यांची रचना. संगीत अनु मलिक आणि देव कोहली यांचं.

0: श्रोती हो, जुडवा टू या चित्रपटातील हे गीत गायलं होतं अनुमलिक आणि स्नेहा कक्कर यांनी.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

आपण ऐकत होतात कठपुतली या चित्रपटातील जहर खान आणि निखिल डिसूजा यांनी गायलेली तनिष्क बागे यांची रचना. संगीत होतं तनिष्क.

सहभागी यांचंच. श्रुतीओ कार्यक्रमात आता ऐकूया एक विलन रिटर्न्स या चित्रपटातील राघव चैतन्य यांनी गायलेली कुणाल वर्मा यांची रचना. म्युझिक कौशिक गुड्डू यांचं.

श्रोतेहो, आपण ऐकलत हे गीत होतं वो तीन दिन या चित्रपटातील. प्रार्थना गहलोत यांची ही रचना होती. स्वर आणि संगीत होतं मोहित चव्हाण यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया थँक गॉड या चित्रपटातील योहानी जुबिन नौटियाल आणि सूर्या रघुनाथन यांनी गायलेली रश्मी विराग दुलन रेक्स मेलडॉ यांची रचना. संगीत तनिष्क बागे यांचं.

आपण ऐकलं तर यारिया या चित्रपटातील विशाल मिश्रा, नीती मोहन आणि मनन भारद्वाज यांच्या सुरातील मनन भारद्वाज यांची ही रचना, संगीत होतं मनन भारद्वाज यांचंच.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोतिओ, ऐकूया एक निवेदन. श्रोतिओ, सध्या राज्यात तसेच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढते तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणे गरजेचे आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणे जसे की चक्कर येणे, डोके दुखणे, उलट्या होणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.

आपण ऐकलत आयुष्मती गीता मॅट्रिक पास या चित्रपटातील रेखा भारद्वाज यांनी गायलेली संजीव आनंद झा यांची रचना. संगीत होतं संजीव आनंद झा यांचंच.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट शो. आता ऐकूया वेदा या चित्रपटातील अमाल मलिक आणि अरिजित सिंग यांनी गायलेली कुणाल वर्मा यांची रचना. संगीत अमाल मलिक यांचंच.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
3: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे. माझे गाणे.
4: मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गाणी आवडतात. कधी त्या गाण्याचे शब्द आवडतात तर कधी चाल आवडते. कधी गायक कलाकार आवडीचे असतात तर कधी चित्रपटातला तो प्रसंग आवडतो. काही काही गाणी तर आपल्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडली गेलेली असतात. यातलंच एखादं गाणं आपल्या मनात अगदी घर करून राहतं. मग तुमच्या मनातलं गाणं आम्हालाही सांगा यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमात. मंगळवारी 5 मे रोजी सकाळी 11 ते 11:30 या वेळात. फोन नंबर नेहमीचेच 25 53 705 आणि 25 53 17 06. तेव्हा अवश्य फोन करा आणि सांगा गाणं मनातलं.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया कोड नेम तिरंगा या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेली कुमार यांची रचना. संगीत विपिन पटवा यांचं.

0: वंदे मातरम श्रुती हो शंकर महादेवन यांनी गायलेल्या या गीताबरोबरच द नेक्स्ट यो हा कार्यक्रम श्रुती हो आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.

आपण ऐकत आहात पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल पुणे विविध भारती 101 एफ एम. श्रोतेहो, दुपारचे 2 वाजलेत. ऐकूया काही जुने हिंदी चित्रपट गीतं.

सुरुवातीला आपण ऐकलं तर सनम तेरी कसम या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेली गुलशन बावरा यांची रचना, संगीत होतं आर डी बर्मन यांचं.

आता ऐकूया जमाने को दिखाना है या चित्रपटातील शैलेंद्र सिंग यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची रचना. संगीत आर डी बर्मन यांचं.

0: चुनाव में जबरदस्त सफलता। सत्तारूढ़ डीएमके पार्टी तीसरे स्थान पर, मुख्यमंत्री एमके स्टालिन पीछे चल रहे हैं। केरलम में कांग्रेस के नेतृत्व वाला यूडीएफ स्पष्ट बहुमत की ओर। पुदुचेरी में एनडीए की सत्ता में फिर वापसी। विधानसभा उपचुनाव में भाजपा ने त्रिपुरा, नागालैंड और गुजरात में एक एक सीट जीती। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोतेहो, दुपारचे 2:30 झालेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सप्ताह विशेष।
2: श्रोतेहो नमस्कार। सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। वाढता तापमानाचा पारा, उष्माघात, आरोग्याचे प्रश्न आणि हवामान अंदाजाची अनेक भाकितं, या पार्श्वभूमीवर आजची चर्चा आपण ठरवली आहे। विषय आहे उन्हाळा आणि आरोग्य। उष्णतेचं द्योतक असलेला संपूर्ण लाल रंगात रंगलेला भारत किंवा 12 मे पर्यंत 45 ते 50 डिग्रीपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता, या गोष्टींचा बऱ्याच प्रमाणात प्रसार झाला आहे, यामागचं वास्तव जाणून घेऊया। यासाठी आपण आमंत्रित केलं आहे हवामान खात्यातील वैज्ञानिक डॉक्टर एस डी सानप यांना। सर नमस्कार।
3: नमस्कार मॅम।
2: आणि त्यांच्यासोबत डॉक्टर स्वाती पाटील यांनाही आपण आमंत्रित केलंय। स्वाती नमस्कार।
4: नमस्कार।
2: डॉक्टर स्वाती पाटील या बीएमएस डॉक्टर आहेत। पहिला प्रश्न डॉक्टर सानप तुम्हाला विचारते, 45 ते 50 डिग्रीपर्यंत तापमान जाईल असा एक मेसेज व्हायरल होतो आहे गेली जवळपास महिनाभर, काय परिस्थिती आहे आणि तापमानाच्या बद्दल तुम्ही काय सांगाल?
3: मी सुद्धा तो मेसेज व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियावर बघितला आणि तो खूपच वेळा तो फॉरवर्ड झालेला आपल्याला दिसून येतोय। हा जो मेसेज आहे यामध्ये काही तथ्य नाही, हा फेक आहे असं मी म्हणेल, कारण मागील एका महिन्यापासून हा मेसेज बऱ्याच ठिकाणी फिरताना दिसतोय। तर यामध्ये काही वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर त्यामध्ये काही तथ्य नाही आहे, कारण हवामानाचा अंदाज जो आहे तो 2 ते 5 किंवा 7 दिवसांपर्यंत मॅक्झिमम त्याची जी ॲक्युरसी आहे ती चांगली असते, 3 ते 5 किंवा 7 दिवसांपर्यंत। आणि त्याच्यापुढे जर आपण अंदाज दिला तर त्यामध्ये बऱ्याच त्रुटी असतात किंवा अनसर्टेनिटी जास्त असते, त्यामुळं वैज्ञानिकदृष्ट्या ते चुकीचं आहे। आपण 1 महिन्याच्या आधीच या आठवड्यामध्ये इतकं तापमान राहील असं सांगू शकत नाही, नंबर वन। नंबर टू असं आहे की त्यांनी त्यामध्ये कोणत्या रिजनमध्ये तो तापमान आहे जास्त असणार आहे असं काही मेन्शन केलेलं नाही, किंवा कोणत्या वर्षी ते असणार आहे ते पण त्यामध्ये लिहिलेलं नाही आहे। आणि 45 ते 50 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान महाराष्ट्रामध्ये असणार आहे किंवा पूर्ण भारतभर असणार आहे असंही त्यामध्ये मेन्शन केलेलं नाही आहे। आता महाराष्ट्राचं जर तापमान आपण बघितलं तर कोकण गोवामध्ये आताचं जर बघितलं 35-36 पर्यंत आहे, मराठवाड्यामध्ये 40-42 पर्यंत आहे, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये व्हेरिएशन्स खूप जास्त आहे, हिल स्टेशनला आपण 30-35 पर्यंत तापमान जाताना बघतोय, विदर्भामध्ये 45-46 पर्यंत गेलेलं आहे। पण आपण पूर्ण महाराष्ट्र जर बघितला तर व्हेरिएशन्स खूप आहेत, प्रत्येक सगळ्याच रिजनवर सेम तापमान नाही असं नाही, त्यामुळे असे
2: शहरात पण एक तापमान दिसत नाही आपल्याला।
3: एक्झॅक्टली। हा,
2: पाषाण आणि लोहगाव या तापमानात फरक
3: मध्ये 2-3 डिग्री सेल्सिअसचा आपल्याला डिफरन्स जाणवतो, त्यामुळे हा जो मेसेज आहे हा नक्कीच फेक आहे आणि त्याला काही तथ्य नाही असं मी म्हणेल। पण त्यामध्ये जे ॲडवायझरीज दिले त्या नक्कीच युजफुल आहेत, परंतु जसं सांगितलं की घराबाहेर पडू नका, खूपच जास्त 45 ते 55 पर्यंत काही काही मेसेजमध्ये असं आहे की 45 ते 55 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असणार आहे, त्यामुळे तो फेक मेसेज आहे। आणि अंदाज जो आहे आपण 5 ते 7 दिवसांचाच देतो, तर तुम्ही म्हणाल मग तुम्ही जो सीझनल फोरकास्ट देता मग तो कसा काय इतका दिवस आधी देता, तर सीझनल फोरकास्ट किंवा मंथली फोरकास्ट जो असतो तो एक एस्टिमेट असतो किंवा आपण सरासरीपेक्षा कमी पडेल की जास्त पडेल असं सांगतो, आपण एक्झॅक्टली इतका आकडा पडेल जसं इतका तापमान असेल जसं 45 ते 55 पर्यंत जाईल असं काही सांगत नाही, तर ते कधी सांगतो ज्यावेळी आपण 3 ते 5 दिवसांच्या टप्प्यात आपला अंदाज येतो त्यावेळी आपण असं सांगतो की या रिजनवर इतक्या डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे तो फेक मेसेज आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करावं आणि जे लोक फॉरवर्ड करत आहेत ते फॉरवर्ड करणं बंद करावं असं मी म्हणेल।
2: बरोबर। दरवर्षी ही चर्चा होते ना की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळा जास्त आहे, तसंच या एप्रिल बद्दल पण म्हटलं गेलं की एप्रिल महिना हा सगळ्यात, गेल्या काही 19 सालानंतर असा हा सगळ्यात तापदायक असा महिना होता, आकडे काय सांगतात आणि तथ्य काय आहे त्याच्यातलं?
3: मागच्या 100 वर्षांची जर आपण आकडेवारी जर बघितली तर तापमान जे आहे रेकॉर्ड ब्रेकिंग नाही ह्या वर्षीचं, नाही असं मी म्हणेल
2: सो फार
3: येस, कारण अकोल्यामध्ये 3 दिवसांपूर्वी 46.6 इतक्या तापमानाची नोंद झाली,

0: परंतु अकोल्याचं जर रेकॉर्ड बघितलं ऑल टाइम रेकॉर्ड तर ते 2019 आहे ज्यावेळी 47.3°C इतकं तापमान नोंदवलं गेलं होतं. त्यामुळे ह्या वर्षीचं तापमान रेकॉर्ड ब्रेकिंग आहे किंवा ते खूपच जास्त आहे असं पण म्हणता येणार नाही आकडेवारीनुसार
1: अजून तरी
0: येस आतापर्यंत. त्यानंतर पुण्याचं जर बघाल तर 1897 साली एप्रिलमध्ये तापमान 43.3°C इतकं गेलं होतं शिवाजीनगरचं आणि आतापर्यंतचं तापमान 42 पर्यंत पोहोचलं आहे परंतु ते रेकॉर्ड ब्रेकिंग आहे असं मी म्हणणार नाही. त्यामुळे तापमान वाढतंय, नक्कीच वाढतंय, ते सरासरीपेक्षा 3-4°C जास्त आहे बऱ्याच ठिकाणी, परंतु ते रेकॉर्ड ब्रेकिंग आहे असं नाही आहे.
1: 3-4 डिग्रीचा फरक पडला गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याच्या तापमानात
0: असं नाही, म्हणजे मागच्या 30 वर्षांचं जर आपण एव्हरेज टेम्परेचर त्या पर्टिक्युलर दिवसासाठी घेतलं, समजा ते 40 आहे आणि आपल्याला जर 41°C मिळतंय तर याचा अर्थ असा की आत्ता जे तापमान आहे ते सरासरीपेक्षा 1 डिग्रीने जास्त आहे असं त्याचा अर्थ.
1: असा त्याचा अर्थ. मॅडम, आता सरांनी उल्लेख केला की घराबाहेर पडू नका किंवा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातात उन्हाळ्यामध्ये आरोग्य सांभाळण्यासाठी म्हणून. उष्माघात हा शब्द पण आपण वारंवार या दरम्यान ऐकतो. उष्माघात म्हणजे नक्की काय आणि त्याचे शरीरावर आपल्या काय परिणाम होतात आणि ओळखायचं कसं की या माणसाला उष्माघात झाला आहे?
2: उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक ही अतिउष्णतेमुळे निर्माण होणारी एक अत्यंत आणि जीवघेणी वैद्यकीय आणीबाणी आहे. कडक उन्हात दीर्घकाळ राहिल्याने किंवा उष्ण व दमट हवामानात शारीरिक श्रम केल्याने शरीराचे तापमान 40°C किंवा 104°F जास्त वाढते तेव्हा शरीर स्वतःला थंड ठेवू शकत नाही. या अवस्थेत शरीरातील पाणी व क्षार कमी होऊन मेंदू, हृदय व मूत्रपिंडासह महत्वाच्या अवयवांचे नुकसान होऊ शकते ज्यामुळे त्वरित उपचार न मिळाल्यास मृत्यूही संभवतो. उष्माघाताच्या प्रमुख लक्षणांमध्ये सर्वात पहिलं लक्षण टेम्परेचर, शरीराचं जे टेम्परेचर आहे तापमान जे नॉर्मल 37°C आहे ते 40°C पेक्षा जास्त जातं, म्हणजेच 104°F
1: तर
2: इतकं वाढलेलं असतं. दुसरं लक्षण सर्वात चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा तो व्यक्ती तो रुग्ण एकदम असंबंधित बडबड करायला लागतो. सर्वात महत्वाचं लक्षण जेव्हा ऊन लागतं किंवा शरीराचं तापमान वाढतं तेव्हा घाम येतो आपल्याला. पण ह्या कंडिशनमध्ये असं असतं जेव्हा उष्माघात होतो त्या व्यक्तीला तर त्यांना घाम येत नाही, म्हणजे त्यांचं तापमान नियंत्रण ठेवण्याचं जे ऑर्गन असतं हायपोथॅलॅमस ते निकामी होतं आणि यालाच उष्माघात आपण म्हणू शकतो. हो, याच्यामध्ये हृदयाची गती वाढते, श्वास घ्यायला त्रास होतो, मळमळते, उलट्या होऊ शकतात, अत्यंत तीव्र स्वरूपाचे डोकेदुखी होते, स्नायू दुखणे किंवा स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येणे, त्वचा चेहरा लाल होणे, चक्कर येणे, अचानक पडणं ही अशी लक्षणं दिसतात.
1: पण मग हे होऊच नाही उष्माघात असं जो तुम्ही आता त्रास सांगितलात किंवा शरीराचं तापमान वाढणं, म्हणजे साध्या भाषेत आपण त्याला ताप येणं असं म्हणू म्हणतो का?
2: ताप येणं म्हणजे नॉर्मल ताप पेक्षा हे अचानक जे 20-25 मिनिट असतात ना, म्हणजे आपण जर कंटिन्यू उन्हामध्ये काम करतायत किंवा असेंब्ली चालू आहे तर ते उन्हामध्ये जेव्हा कामगार वर्ग किंवा शेतकरी जे दुपारी म्हणजे 12-4 मध्ये उन्हामध्ये आहेत तर त्या पिरियडमध्ये अचानक अंग तापायला लागतं आणि ते म्हणजे अंग कोरडं पडतं, घाम येत नाही, ती एकदम एक्स्ट्रीम स्टेज असते उष्माघाताची.
1: पण उष्माघात होऊ नये म्हणून काय करता येऊ शकेल?
2: उष्माघात होऊ नये यासाठी सर्वात प्रथम पाणी भरपूर प्यायला पाहिजे. दुपारच्या वेळात 12-4 या दरम्यान म्हणजे शक्यतोवर बाहेर निघणं टाळावं. पण ज्यांना शक्यच नाही कामानिमित्त बाहेर पडावंच लागत असेल त्या लोकांनी पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायला पाहिजे. डोक्यावर संरक्षण म्हणून टोपी किंवा छत्री यांचा वापर करायला पाहिजे. त्यासोबत फळांचा रस म्हणजे कंटिन्यू लिक्विड खाणं, शरीराला हायड्रेट ठेवणं म्हणजे पाणी कंटिन्यू मेंटेन ठेवायला पाहिजे शरीराचं की जेणेकरून त्रास होणार नाही. आणि सोबत गोड खडी साखर ठेवू शकतात किंवा कांदा सुद्धा आपण सोबत ठेवू शकतो.
1: टोपीमध्ये कांदा ठेवा,
2: टोपीमध्ये कांदा ठेवा तेही ठेवू शकतो. त्यासोबत तर आम्ही असंही म्हणतो की तुम्ही शतौरिकल्प थोडस सोबत ठेवू शकतात, इमर्जन्सीमध्ये ते वापरू शकतात. तर ह्या महत्वाच्या गोष्टी सोबत आपल्या असल्या तर चालतं. आणि घरी घेण्यासाठी म्हणजे एक काळजी म्हणून आपण खजूर मंथ असो, खजूर म्हणू के आमसूल रात्रभर पाण्यात भिजून सकाळी 1 लिटर पाण्यात कुस करून ती 1 लिटर बॉटल सोबत ठेवायची की डिहायड्रेशन पण होणार नाही आणि एनर्जी पण मिळेल. सोबत ORS पावडर ठेवू शकतो आपण, म्हणजे डिहायड्रेट व्हायला नको याची काळजी घ्यायची.
1: मुलांनी खेळायला मुलं काही वेळेला बाहेर जातात किंवा तुम्ही आता उल्लेख केला तसं काही शाळा पण अजून चालू आहेत आणि त्यांच्या असेंब्ली असतात, मुलांना ग्राउंडवर बोलवलं जातं, अशा शाळांनीही या वेळेला दक्षता घ्यायला
2: पाहिजे. हो मॅडम, मुख्यतः मुलांना ग्राउंड

0: वर ऍक्टिव्हिटी जेवढ्या कमी करता येतील तेवढ्या कमी करता यायला पाहिजे, कारण की छोटे मुलं आणि वयोवृद्ध लोक यांची इम्युनिटी कम्पॅरेटिव्ह तरुण लोकांपेक्षा कमीच असते, तर त्यांना सांभाळलं गेलं पाहिजे.
1: आणि वयोवृद्ध लोक जी घरात असतात, बाहेर जरी उन्हात गेली नाही तरी काही वेळेलाही उन्हाचा त्रास होऊ शकतो घरात बसूनही, त्यांनी काय वेगळी काळजी घ्यायची?
0: त्यांच्यासाठी मुख्यतः मॅडम घरामध्ये माठातलं पाणी किंवा ताक पिऊ शकतो आपण,
1: नारळाचं
0: पाणी, कलिंगड खाऊ शकतो, म्हणजे फ्रुट्स जेवढे खाता येतील तेवढे खात राहणे. आणि दुसरी गोष्ट, सुती कपडे घालायला पाहिजे, म्हणजे पॅक कपडे न घालणे. सोबत म्हणजे हवेशीर घराचा दरवाजा व्हेंटिलेटेड कसा राहील, घरात हवा खेळती कशी राहील त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. जास्त मेहनतीचे कामं नाही करायचे.
1: बरोबर, ज्यांना शक्य आहे तेच
0: हे करू शकतात.
1: आजच वर्तमानपत्रात आलेला फोटो पाहिला आणि मला ते शेतामधली काढणी चालू आहे, कांद्याची काढणी चालू आहे, पण त्या मजुरांनी डोक्यावर छत्र्या घेतल्यात, इतकं ऊन आहे. आणि हे संरक्षण आहे, त्यांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी शोधून काढलेली युक्ती आहे असं म्हणायला पाहिजे.
0: हे
1: कायम डोक्यात राहिलं पाहिजे की घराबाहेर पडताना 12 ते 4 जर तुम्ही बाहेर पडणार असाल या काळात, तर डोकं
0: झाकलं गेलं पाहिजे, खिशामध्ये कांदा पाहिजे आणि पाणी किंवा सरबत, ORS काही, म्हणजे ज्याच्यात लिंबू सरबत पण असेल ते सोबत पाहिजे.
1: बरोबर. किंवा बऱ्याच ठिकाणी आता हिरव्या रंगाचं छप्पर घातलेलं आपण पाहतो उन्हापासून संरक्षणासाठी, म्हणजे शाळेत जाताना विशेषतः एंट्रन्सच्या इथे दिसतं, किंवा हल्ली बाजारपेठांमध्ये पण रस्ते झाकले जातात जेणेकरून उन्हाचा त्रास आपल्या लोकांना होऊ नये. सानप सर, एल निनोची चर्चा पण याच दिवसात सुरू होते आणि एल निनो इफेक्ट काय असतो ते तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. आणि यावर्षी एल निनोची परिस्थिती काय आहे?
2: एल निनो म्हणजे पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागर, म्हणजेच ईस्ट पॅसिफिक, इक्वेटोरियल ईस्ट पॅसिफिक ओशन जो आहे तिकडचं तापमान सरासरीपेक्षा 0.5 डिग्री सेल्सिअसने इतकं वाढलं समुद्राचं तापमान. तर आणि ते कंटिन्युअस 3 महिने राहिलं तर आपण एल निनो कंडिशन्स आहेत असं म्हणतो. आणि त्या उलट पश्चिम विषुववृत्तीय प्रशांत महासागर म्हणजेच इक्वेटोरियल वेस्ट पॅसिफिक तिकडे जर तापमान वाढलं तर मग त्यावेळी लानिना अशी कंडिशन असते. आणि ज्यावेळी लानिना कंडिशन असते त्यावेळी आपल्याकडे मान्सून चांगला असतो, मान्सूनचा पाऊस चांगला पडतो. यावर्षी लानिना कंडिशन्स होती आणि आपल्याकडे चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आपण बघितला. यावर्षी आता लानिना कंडिशन ट्रान्झिशन फेजमध्ये आहे, आता ते न्यूट्रल आहे, तटस्थ आहे. परंतु जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मान्सूनचे जे महिने आहेत त्यामध्ये ते एल निनोमध्ये सक्रिय, ही जी कंडिशन्स आहेत ते एल निनोमध्ये सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत. आणि ज्यावेळी एल निनो असतो त्यावेळी आपल्याकडे पाऊस कमी पडतो, सरासरीपेक्षा पाऊस कमी पडतो, मान्सूनच्या वाऱ्यांची गती कमी होते आणि त्यामुळे त्याची बाष्प वाहून भारतापर्यंत किंवा ह्या क्षमता जी आहे ती कमी होते. आणि म्हणून ह्या वर्षीचा जो अंदाज आहे पावसाचा तो भारतीय हवामान विभागाने पहिल्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज दिलेला आहे आणि त्यामध्ये सरासरीच्या 92% इतका पाऊस पडेल असं सांगितलेलं आहे.
1: बर, पावसापर्यंत पोचेस तोवर मधला उन्हाळा गाठायचा आहे आणि तो किती दाहक असणार आहे हे जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडनं.
2: आपला जो फोरकास्ट आहे त्याची अॅक्युरसी 5 ते 7 दिवसांपर्यंत चांगली असते आणि त्यानंतर जसं आपण बघतो की अॅटमॉस्फिअर खूप कॅओटिक आहे, जसं तुम्ही म्हणालात की विद इन द सिटी टेम्परेचर व्हेरिएशन खूप जास्त आहे, तसं आपण पूर्ण देशाचं बघितलं किंवा पूर्ण जागतिक स्तरावर बघितलं तर त्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन्स असतात. म्हणून वेदर फोरकास्ट हा 5 ते 7 दिवसांसाठी त्याची अॅक्युरसी चांगली असते आणि त्यानंतर त्यामध्ये एरर जास्त प्रोपोगेट होतात किंवा मग आपण अनसर्टेनिटी वाढत जाते. तर त्यामुळे आता 5-7 दिवसांचा जर विचार आला तर आता जसं तापमान चालू आहे 40 पर्यंत बऱ्याच ठिकाणी गेलेलं आहे, विदर्भामध्ये 45-46 पर्यंत तापमान आहे, तर येणाऱ्या 5 दिवसांमध्ये यामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची घट आपल्याला बघायला मिळेल आणि त्यानंतर ते त्याच रेंजमध्ये असण्याची शक्यता आहे. आणि फर्दर अपडेट्ससाठी आपण दैनंदिन हवामान वृत्तांत देतो, त्यातून आपल्याला माहिती मिळेलच. त्याचबरोबर आमचं मौसम ॲप आहे, त्यावर सुद्धा तुम्हाला तुमच्या ठिकाणाचं फोरकास्ट काय आहे, तापमानाची परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी बघायला मिळू शकतात.
1: येत्या 3-4 दिवसातली परिस्थिती तुम्हाला कळू शकते.
2: येस, नक्कीच.
1: येलो अलर्ट, रेड अलर्ट याच्याबद्दल पण एकदा स्पष्टता तुम्ही केलीत तर बरं होईल.
2: नक्कीच. तर हवामान पहिलं कसं असायचं की आपण ज्यावेळी वॉर्निंग देतो ते फक्त सांगितलं जायचं की पाऊस पडेल किंवा नाही पडणार किंवा मग तापमान इतकं इतकं राहील. तर आता WMOच्या गाईडलाईन्सनुसार, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या गाईडलाईन्सनुसार, आता कलर कोडेडमध्ये आपण वेदर फोरकास्ट देतो, हवामानाचा अंदाज देतो. ज्यामध्ये येलो अलर्ट असेल तर काळजी करण्याचं कारण नाही, परंतु आपण

0: सावध
1: हां सतर्क राहणं गरजेचं आहे. ज्यावेळी ऑरेंज अलर्ट असतो अशा वेळी तुम्ही जी काही वॉर्निंग्स असेल, जसं हेवी रेनफॉलसाठीची वॉर्निंग असेल, तर तुम्ही आता तुम्ही ॲक्शन घेण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे. त्यानंतर रेड अलर्ट असेल तर तुम्ही ॲक्शन घेणं गरजेचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल खूप जास्त पाऊस लो लाईंग एरियामध्ये झालेला आहे आणि पाणी पण आजूबाजूने येत आहे, तर अशा वेळी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. मग तिथून तुम्ही इव्हॅक्युएट होणं गरजेचं आहे. येलो अलर्ट आहे तर तुम्ही परिस्थिती कशी आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ऑरेंज अलर्ट आहे तर तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे. सगळं तयारी

0: येलो अलर्ट आहे तर तुम्ही परिस्थिती कशी आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ऑरेंज अलर्ट आहे तर तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे, सगळं तयारीनिशी बाहेर पडण्यासाठी रेडी असलं पाहिजे, असा त्याचा प्रत्येक वॉर्निंगचा अर्थ आहे.
1: या वर्षीचा पाऊस कधी सुरू होईल याचा काही अंदाज इतके आधीपासून बांधता येतो का?
0: नाही, फक्त जसं आमचा पहिल्या टप्प्यातला अंदाज आलेला आहे त्यामध्ये आपण फक्त ह्या वर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरी पेक्षा किती कमी असेल किंवा जास्त असं सांगतो असं आपण सांगतो. तर ह्या वर्षीचा पाऊस जसं मी सांगितलं की सरासरीच्या 92% इतका असणार आहे. आणि हा जो मग याचा फायदा कोणाला असतो की जे पॉलिसी मेकर्स आहेत, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत, गव्हर्नमेंट आहेत, तर यांना प्लॅनिंगसाठी आता ह्या वर्षीचा पाऊस जर कमी असेल तर मग त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनिंग येतात. ॲग्रिकल्चरमध्ये फॉर एक्झाम्पल ड्राऊट कंडिशन्स असेल तर मग कशा प्रकारचं नियोजन केलं पाहिजे, पाण्याचं नियोजन आहे, त्यानंतर धान्य आपण निर्यात करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, फर्टिलायझर्स कशा प्रकारे स्टोअर करता येतील किंवा मग आपल्याला त्याची आयात करणं गरजेचं आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार गव्हर्नमेंट आणि पॉलिसी मेकर्स करतात. आणि हा फोरकास्ट पॉलिसी मेकर्ससाठी असतो. आणि 5 ते 7 दिवसांचा जो फोरकास्ट आहे तो शेतकऱ्यांसाठी असतो की शेतकऱ्यांची शेतीची कामं कामाचं नियोजन करण्यासाठी असतो किंवा मग कॉमन मॅनसाठी असतो आपल्या नॉर्मल दैनंदिन गोष्टी प्लॅन करण्यासाठी. त्यामुळं ह्या वर्षीचा पाऊस कधी सुरू होईल हे आता सांगणं डिफिकल्ट आहे, परंतु मान्सून केरळमध्ये कधी दाखल होईल त्याचा अंदाज 15 मे नंतर मिळेल आपल्याला. तर तिथपर्यंत सांगू शकतो ते 15 मे नंतर.
1: बरोबर, कारण मागच्या वर्षी मेच्या अखेरीलाच पाऊस सुरू झाला होता.
0: राईट,
1: तो सरासरीपेक्षा मागच्या वर्षभरात जास्त झाला होता.
0: नक्कीच, येस.
1: स्वाती, रोजचा आहार या दरम्यान काय असायला हवा, साधा सोपा आहार?
2: रोजच्या आहारामध्ये अति तिखट खाऊ नका, मसालेदार खाऊ नका, सुपाच्य आहार पाहिजे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पातळ भाज्या म्हणजे पाणीदार भाज्या ज्या असतात त्या खाण्यात यायला हव्या. दुपारी स्वयंपाक टाळायलाच हवा, सकाळी आणि संध्याकाळी जेवण करायला हवं.
1: आणि मला म्हणतील दिवसभर स्वयंपाक टाळला पाहिजे, कारण तिथे उभं राहून स्वयंपाक करणं ही त्रासाची
2: म्हणजे गॅस जवळ न गेलेलं बरं दुपारी. आणि जेवणामध्ये फळभाज्या भरपूर यायला हव्यात. त्याच्यासोबत प्रोटीन जे म्हणतो आपण, मुगाची डाळ ही सर्वात चांगली असते, पचायलाही हलकी असते. आणि उन्हाळ्यामध्ये कमी प्रोटीन खाल्लेलं कधीही चांगलं, जास्त प्रोटीन नको खायला. त्यामुळे हलका आहार आणि लिक्विड डाएट पाहिजे.
1: किंवा अगदी लहान मुलं असतील घरात त्यांचा आहार कसा असला पाहिजे?
2: त्यांना फळं भरपूर खायला द्या. म्हणजे आपलं जे रोजचं जेवण असतं, पराठे असतात किंवा फळभाज्या असतात, ह्या जास्तीत जास्त खायला दिला गेला पाहिजे. प्रत्येक म्हणजे दुपारी किंवा सकाळी फळांचा वापर जास्त व्हायला पाहिजे, रात्री नका करू. ताक सकाळ दुपारी चालेल, संध्याकाळी नको. म्हणजे दहीचा पदार्थही दुपारी चालेल खायला. आणि इतर पदार्थांमध्ये जास्तीत जास्त थोडं साखर म्हणजे गोड पदार्थ यायला हवे.
1: सानप सर, जागतिक तापमान वाढ त्याच्या संदर्भात आपण सगळीकडनं ऐकत असतो आणि मगाशी तुम्ही जे सांगितलं की 1 डिग्रीनी टेम्परेचर वाढलं, दरवर्षी जर हे असं वाढत गेलं तर पुढे येणाऱ्या भविष्यात काय होईल याचा अंदाज आपण बांधू शकतो. जागतिक तापमान वाढीचा याचा संबंध आपण जोडू शकतो का, की तापमान वाढणं दरवर्षी त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: ओके, विदिन द सीझन किंवा मंथ महिन्यामध्ये जे व्हेरिएशन होत असतात तापमानामध्ये ते साहजिक आहेत. आणि ते काही जागतिक तापमानवाढीमुळे आहे किंवा मग ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे सगळं होतंय किंवा क्लायमेट चेंजमुळे होतंय असं डायरेक्टली सांगणं डिफिकल्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी हवामानाच्या प्रणालीमुळे होत असतात. जसं की आताचे तापमानामध्ये आपल्याला बदल दिसत आहेत किंवा तापमान खूप जास्त वाढताना दिसतंय, हे एक अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन आपल्या तिथं तयार झालं होतं महाराष्ट्र रिजनवर. आणि ज्यावेळी अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन असतं किंवा त्याला प्रतिचक्रवाती परिस्थिती असं म्हणतात, ज्यामध्ये काय होतं की सूर्याकडनं येणारे जे किरणं आहेत खूप तीव्रतेने येतात, हवेतील आर्द्रता कमी असते आणि वाऱ्याची गती कमी असते, त्यामुळे तापमान वाढतं. आणि ह्या सर्व परिस्थितीमुळे तापमान काही दिवसांपासून आपल्याला जास्त दिसलं. आणि तसंच मार्चच्या शेवटी आणि एप्रिल 2-3 तारखेला आपण बघितलं की पुण्यामध्ये गारपीट झाली, 63-64 मिलीमीटर पाऊस पडला, त्यावेळी तापमान खूप कमी गेलं होतं, सरासरीपेक्षा ते कमी होतं. आता सरासरीपेक्षा जास्त आहे, तर आपण पूर्ण महिन्याचे जर सरासरी काढली किंवा ऍव्हरेज काढलं तर ते कमीच येणार आहे. पण प्रश्न असा येतो की ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढीमुळे वाढीचा काही परिणाम आहे का किंवा ती ऍक्च्युअल आहे का? तर नक्कीच आहे. पण जर मागच्या 100-150 वर्षांचा जर टेम्परेचरचा डेटा अनालाइज केला तर दरवर्षी तापमान वाढ होतानाच आपल्याला दिसते. परंतु आणि ते नक्कीच मानवनिर्मित उत्सर्जनामुळे, आपण जसं माहितीच आहे की ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग होतंय आणि तापमान कंटिन्युअस वाढतंय आणि ते थांबवणं गरजेचं आहे.

0: वाऱ्यांची स्थिती काय असते या महिन्यांमध्ये, साधारण एप्रिल मे मध्ये, आणि त्याच्यावर मान्सून आपला अवलंबून असतो का?
1: वाऱ्यांवर डायरेक्टली नाही, परंतु कसं आहे की मार्च एप्रिल मे किंवा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी त्यावेळी नैऋत्येकडनं असे वारे वाहतात टुवर्ड्स विषुववृत्ताकडे, आणि मान्सूनमध्ये साऊथ वेस्ट मान्सून असतं, तर साऊथ वेस्ट डिरेक्शननी पाऊस येतो आपल्याकडे. आणि आत्ता जर बघितलं तर वाऱ्यांच्या गतीमुळं त्याचा मान्सूनवर परिणाम होतो असं डायरेक्टली म्हणता येणार नाही, परंतु आत्ता जी काही उष्णता आहे तर त्यामुळं काय होतं की एक लो किंवा कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते राजस्थान आणि ॲडजॉइनिंग पाकिस्तान रिजनवर बनतं, आणि त्याचवेळी दक्षिण गोलार्धामध्ये आता हिवाळा चालू आहे आणि तिथे एक हाय प्रेशर बनतो, तर हा जो प्रेशर डिफरन्स आहे हा मान्सूनच्या वाऱ्याची जी तीव्रता आहे ती डिफाईन करण्यासाठी युजफुल असतो, परंतु तो फक्त एक पॅरामीटर झाला. जसं आपण आधी डिस्कस केलं की एल निनोचा पण याच्यावर इम्पॅक्ट आहे, त्याचबरोबर हिंदी महासागरामध्ये इंडियन ओशन डायपोल आहे त्याचा सुद्धा या सगळ्या गोष्टींवर इम्पॅक्ट होतो. तर तापमान वाढणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याचा पूर्ण किंवा वाऱ्यांची गती आता खूपच कमी आहे, पण त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन्स असतात, जसं टेम्परेचरमध्ये व्हेरिएशन्स आहे तसं वाऱ्याच्या गतीमध्ये किंवा डिरेक्शनमध्ये सुद्धा चेंजेस येत असतात. आता आपण काही दिवसांपासून बघतोय की खूपच वारा बिलकुल व्हेंटिलेशन नाही आहे किंवा खूपच
0: वारा पडला
1: असं म्हणता येईल, हा, किंवा मग झाडाची पानं चालत नाही असं स्थिती आहे. तर काम विंड आहे आता आपण बघितलं तर, आणि कधी कधी उत्तरेकडनं येणारे जे वारे आहेत ते खूप डीप साऊथकडे येतात आणि त्यावेळी सुद्धा इन्स्टॅबिलिटी वाढून थंडरस्टॉर्म्स किंवा ज्याला आपण वादळी पाऊस म्हणतो या अशा सगळ्या गोष्टी होत असतात. तर वाऱ्याची डिरेक्शन जनरली जशी नॉर्थ इस्टर्लीज किंवा नॉर्थ इस्टर्लीज असतात ती कॉमन नसते, यावेळी व्हेरिएशन्स त्यामध्ये होत असतात आणि त्याचा डायरेक्टली मान्सूनशी संबंध नाही, परंतु प्री मान्सूनमध्ये जी हिटिंग होते त्याचा इम्पॅक्ट नक्कीच मान्सूनच्या ऑनसेटपर्यंत होऊ शकतो, परंतु डायरेक्टली त्याचा मान्सून किती सस्टेन राहील, किती दिवस चालेल किंवा खूपच जास्त राहील का याच्यावर नाही येणार.
0: वळिवाची प्रतीक्षा असते या दिवसांमध्ये, वळिवाशी संबंधित अनेक कविता आणि साहित्यामध्ये पण त्याचा खूप उल्लेख आहे, आणि उष्म्यानी झालेला त्रास वाहून जावा म्हणून वळिवाची प्रतीक्षा आपण करत असतो. यावर्षीचा वळीव कसा असेल याचा काही तुम्ही अंदाज आत्ता बांधू शकता का? त्याला अजून अवकाश आहे.
1: मेचा जर पाऊस बघाल तर मे मध्ये असं म्हणजे एकंदरीत असं दिसून येत आहे की म्हणजे ऍव्हरेज पिक्चर असं दिसून येत आहे की सरासरीपेक्षा थोडासा जास्त पाऊस महाराष्ट्रामध्ये पडण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ वळीव पाऊस मे मध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो, पण मग असं नाही की तापमान खूपच कमी जाईल. आता जे व्हेरिएशन्स आहेत ते नक्कीच असणार आहे मध्ये, जसं आपण म्हटलं की एप्रिलच्या सुरुवातीला पाऊस आला होता, तापमान पण कमी झालं होतं पण परत वाढलेलं आहे, तर असे व्हेरिएशन्स आपल्याला मे मध्ये सुद्धा बघायला मिळतील.
0: आणि वळीव त्याच्या मागचं जरा थोडंसं शास्त्र सांगा ना आम्हाला, कशामुळे तो पडतो आणि काय हवामान असतं.
1: नक्कीच, तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की तापमान वाढलं म्हणजे पाऊस पण पडेलच, पण नॉट नेसेसरी. कसं असतं की तापमान वाढल्याबरोबरच वाढण्याबरोबरच आर्द्रतेचं प्रमाण वाढणं पण तेवढंच महत्वाचं असतं, आणि त्याचबरोबर ॲटमॉस्फिअरमधल्या ज्या वातावरणाच्या ज्या प्रणाली आहेत जसं की एखादं सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे वातावरणामध्ये, आणि किंवा मग उत्तरेकडनं येणारे जे वारे आहेत ते खूप खालपर्यंत येतात, दक्षिणेकडे येत आहेत, तर अशी जी परिस्थिती असते ज्यामध्ये आर्द्रता वाढणं असेल, सायक्लोनिक सर्क्युलेशन असेल आणि पश्चिमी विक्षोभामुळे उत्तरेकडले वारे एकदम दक्षिणेकडे येतात, अशी जी परिस्थिती असते ही जी परिस्थिती आहे ही वळिवाचा पाऊस किंवा वादळी पावसासाठी खूप अनुकूल असते, आणि ही परिस्थिती एप्रिलच्या सुरुवातीला आपल्याला दिसायला मिळाली. आणि आता सध्या येणारे 2 ते 3 दिवस विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे, पण पूर्ण महाराष्ट्रात नाही, म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण गोवा जर बघितलं तर इकडे ड्रायच वेदर असणार आहे, परंतु विदर्भामध्ये नक्कीच वळिवाचा पाऊस येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो.
0: स्वाती, त्वचा विकार पण या काळामध्ये दिसतात आपल्याला, किंवा मुलांच्या अंगावर घामोळ येणं असंही बरंच वाढतं, तर त्याच्यासाठी काय उपाय करता येऊ शकेल, काय काळजी घेता येईल?
2: उन्हाळ्यामध्ये मोस्टली घामडेम येतो किंवा घामोळ्या येतात, तर याला मुख्य कारण काय असतं, शरीरामध्ये उष्णता फार वाढलेली असते त्यांची, तर सर्वात मेन तर सुती कपडे घालायला लावायचे. दुसरी गोष्ट, जेवणामध्ये तुपाचंही प्रमाण वाढवायचं, उष्णता जी वाढलेली ती कमी करण्यासाठी जे उष्ण पदार्थ असतात ते टाळायचे. उष्ण पदार्थांमध्ये मसालेदार, तिखट, आंबट पदार्थ हे कमी प्रमाणात घ्यायचे. पाणी भरपूर प्यायला द्यायचं, आणि काळे मनुके असतात ते पाण्यात भिजवून खाऊ शकतो, जिरे आणि धने असतात ते पाण्यात भिजवून सकाळी ते पण तो किंवा उकळून पण त्याचा काढा करून पिऊ शकतात. दुसरी गोष्ट, जे घामोळ्या यायचं मुख्य कारण हे असतं की म्हणजे जे आतलं जे उष्णता असते ती बाहेर निघायचा प्रयत्न

0: करत असते. काही काही मुलांना रक्त पण पडायचे ह्या पिरियडमध्ये चान्सेस त्रास होतो. तर अशा वेळेस म्हणजे त्यांची उष्णता कमी करण्यासाठी उपाय म्हणजे मनुक्यांचा काढा घ्या किंवा खजूर मंथ सांगितलं मी, खजूर मनुके आमसूल ते रात्रभर भिजवून ते दिवसभर पाणी प्या, तूप भरपूर खाण्यात येऊ द्या. तर ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांची उष्णता कमी होते आणि घामोळ्यांचं प्रमाण पण कमी होतं.
1: आणि मुख्यत्वे सुती कपडे घालणं,
0: सुती कपडे तर वापरायलाच पाहिजे.
1: म्हणजे शेतीची कामं करणाऱ्या बायका पण आपण पाहतो ना की सुती नसतात साड्या, त्यांच्या सिंथेटिक साड्या वापरतात, त्याचा त्रास होऊ शकतो.
0: हो, त्याच्या रॅशेस येऊ शकतात, लाल चट्टे पडू शकतात. सुती कॉटनचे कपडे हे कधीच हलके असतात आणि शरीराला उष्णतेपासून ते बचाव पण करतात.
1: हवा खेळती राहते
0: त्याच्याने. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर कपडा म्हणाल तर तो सुती कपडाच आहे. जिथे उष्ण भाग आहे तिथे सुती कपडेच वापरले जातात.
1: आणि 12 महिने सुती कपडे वापरायला खरं तर
0: काही हरकत नाही.
1: सर, आपण चर्चेच्या शेवटाकडे आता येतो आहे. कुठलंही हवामानाचं अंदाज वर्तवताना तुम्ही काय पद्धतीचं मॉडेल त्याच्यासाठी वापरता आणि सॅटेलाइट आणि या सगळ्या तंत्रज्ञानाचा याच्यात कसा उपयोग होतो?
2: हवामानाचा अंदाज देण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ऑब्झर्वेशन्स, निरीक्षणं खूप महत्वाचे असतात. आणि आमच्या जवळ 500 जास्त ऑब्झर्वेटरीज ऑल ओव्हर इंडिया आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला डेटा येत असतो की दर 3 तासाला डेटा येत असतो, ज्यामध्ये हवेची गती कशी आहे त्या पर्टिक्युलर ठिकाणाची, हवेची गती, दिशा, टेम्परेचर, त्यानंतर आर्द्रता, पाऊस, या सगळ्या गोष्टींची माहिती येत असते. त्याचबरोबर ही सरफेस ऑब्झर्वेशन्स असतात आणि याची निरीक्षणं आपल्याकडे येतात. त्यावरून आपल्याला कळतं की कोणत्या ठिकाणी प्रेशर कमी आहे किंवा टेम्परेचर जास्त आहे किंवा वाऱ्याची दिशा कशी आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आकलन आपण करतो. परंतु फक्त सरफेस ऑब्झर्वेशन्स महत्वाचे नसतात, त्याचबरोबर हवेमध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये काय काय स्थिती आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं असतं. मग त्यासाठी आपल्याकडे बलून ऑब्झर्वेशन्स घेतले जातात, जे की दररोज सकाळी 5:30 सगळीकडनं म्हणजे ऑल ओव्हर इंडियातले जितके स्टेशन्स आहेत तिथून ते बलून सोडले जातात. त्या बलून बरोबर आपण एक इन्स्ट्रुमेंट सोडतो आणि त्यामध्ये एक ट्रान्समीटर असतो. त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये टेम्परेचर, त्यानंतर हवेची दिशा, गती, आर्द्रता यांचे सेन्सर्स असतात. आणि मग ज्यावेळी आपण हायड्रोजन बलून भरून त्याबरोबर हे इन्स्ट्रुमेंट हवेत सोडतो आणि तो जो ट्रान्समीटर आहे तो सॅटेलाइटला सिग्नल देतो आणि सॅटेलाइटकडनं जो डेटा आहे तो आपल्याला ग्राउंड रिसिव्हरवर मिळतो. आणि मग आपल्याला हवेतील वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अंतरावर कसं कसं तापमान आहे, हवेची दिशा, गती कशी आहे, सगळी माहिती मिळते. मग पण कसं आहे की हे जे ऑब्झर्वेशन असतात ते फक्त सकाळी एकदा घेतले जातात किंवा संध्याकाळी दुसऱ्यांदा घेतले जातात. मधला पिरियड आहे त्यासाठी आपल्याकडे काही नाही. मग अशा वेळी रडारचा उपयोग केला जातो. मग रडार कसं आहे की एका ठिकाणी समजा पुण्यात रडार आहे तर पुण्याच्या जवळजवळ 500 किलोमीटरचा जो रेडियस आहे त्यामध्ये ढग किती दूर आहे, त्यामध्ये किती पाऊस पाणी आहे, त्यानंतर किती आपल्याकडे येते की दूर जाते, या सगळी माहिती मिळते. पण मग हे पण खर्चिक ठरतं की एक एक रडार म्हणजे जवळजवळ करोडोनी पैसे त्यासाठी द्यावे लागतात. पण ते खूप महत्वाचं आहे. आणि तसे आपले जे कोस्टल स्टेशन्स आहेत तिथं बऱ्याच ठिकाणी आपले रडार्स आहेत पण ते सुद्धा इतकं पूरक नाही. तर मग त्यासाठी सॅटेलाइट्स आहेत आपल्याकडे. सॅटेलाइट्समध्ये परत जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स आहेत आणि पोलार ऑर्बिटिंग सॅटेलाइट्स आहेत. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे पृथ्वीपासून जवळजवळ 36,500 किलोमीटर इतक्या अंतरावर ते स्थित असतात. हा, स्थिर आहेत, भूस्थिर उपग्रह ज्याला म्हणतो आपण. आणि तिथून ते माहिती देत असतात. पूर्ण जो रिजन आहे त्याला ते कंटिन्युअसली ऑब्झर्व करत असतात. त्यामुळे आपल्याला कळतं की कोणत्या ठिकाणी खूप जास्त कन्व्हेक्टिव्ह क्लाउड्स आहे, कुठं सायक्लॉन फॉर्म होत आहे, कुठल्या ठिकाणचं तापमान कितपर्यंत गेले जाऊ शकतं, या सगळ्या गोष्टी आपल्या सॅटेलाइटकडनं मिळतात. परंतु ही यामध्ये सुद्धा ही जी सगळी माहिती आहे ती इन्स्टंटेनियस आहे, त्या दिवसाची आहे, त्या पर्टिक्युलर आवर्सची आहे किंवा मिनिटांची आहे. तर पण मला जर येणाऱ्या 5-7 दिवसांचा जर फोरकास्ट द्यायचा आहे तो कसा देणार, तर त्यासाठी आपल्याकडे मॉडेल्स आहेत, वेगवेगळे मॉडेल्स आहेत. तर मॉडेलमध्ये काय असतं की जे काही आपले फिजिक्सचे नियम आहेत किंवा इक्वेशन्स आहेत त्यांना सॉल्व्ह करून ज्या प्रोसेसेस आहेत त्या मॉडेल केले जातात आणि त्या मॉडेल आपल्याला येणाऱ्या 5 दिवसांचा फोरकास्ट कसा आहे ते गाईडलाईन्स देतात. आता प्रत्येक मॉडेलच्या त्याच्या त्रुटी असतात. आता वेगवेगळे हवामानाच्या विषयक वेगवेगळे मॉडेल्स आहेत. प्रत्येक मॉडेल्सच्या आपापल्या त्रुटी आहेत आणि काही ऍडव्हान्टेजेस पण आहेत. त्यामुळं आपण आता भारतीय हवामान विभागाकडे जवळ 5 ते 7 वेगवेगळे जागतिक मॉडेल्स आहेत. आपण त्याच्या सगळ्यांचं अनालिसिस करून मग फायनल डिसिजन घेतलं जातं की येणाऱ्या 5 दिवसांसाठी भारतातील विविध ठिकाणी तापमान कसं असणार आहे, त्यानंतर पाऊस कुठे पडू शकतो, चक्रीवादळ येणार आहे की नाही येणार आहे, मान्सून कधी येऊ शकतो, या सगळ्या हवामान विषयाची जी माहिती आहे ती आपल्याला मॉडेल गायडन्सकडनं पण मिळते आणि आपल्या अनालिसिस थ्रू पण मिळते.
1: उन्हाळ्याबद्दल आणि आरोग्याबद्दल विस्ताराने माहिती तुमच्याकडनं मिळाली आणि येणाऱ्या अपवांवरती लक्ष न देता तथ्य काय आहे हे जाणून घेऊया, याच्यासाठीच या

0: चर्चेचा गाठ आज घातला होता. तुम्ही दोघंही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: आताच आपण सप्ताह विशेष हा कार्यक्रम ऐकलात. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते, दुपारचे 3 वाजलेत. थोड्याच वेळात सखी सहेली आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक विको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
1: रेसलिंग बघू देत नाही ना म्हणून छापते.
2: काय काय काय
1: WWF?
2: नाही नाही, काय बघायला आवडतो तुम्हाला? WWF?
1: हो,
2: भलत्याच स्ट्रॉंग आता तुमच्या आवडी.
1: का बघू नयेत बरं ह्या बायकांनी? फक्त काय किचन रेसिपी शोज बघायचे का काय?
3: या आहेत दुर्गाजी, अगदी इरसाल, आणि त्यांनी उमा सदन मधल्या मंडळींच्या नाकी नऊ आणलेत.
1: आणि बाहेर पार्टी दिली आहे, झाडाखाली गाडी उभी करू नका म्हणून.
2: झाडाला वाचता येतं का ते?
1: झाडच ते, त्याला काय करणार, खाली गाडी आहे तर नारळ पडायचा नाही म्हणून.
3: काय होतं मग पुढे? अहो, त्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 7 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर, आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.
5: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
6: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
7: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
6: संपर्क 89 29 30 41 42.

करणी पोरसुद्धा डोंगरवाडीवर दातवट चावायला लागली. आता काळोख पसरला होता. पांगिऱ्यात डिंब वीज आल्यानं दिवे पेंगुळलेले. अजून गावकरी जेवले सुद्धा नव्हते. तान्याच्या अंगात भारी अवसान आलं होतं. पदरच्या दुकानातली ढोसून भीमुख गुरव वाऱ्यावर झुलत होता. दारूच्या कोठारागत पांगिरकरांची मनं सुडानी ठासून भरलेली. नुसती ठिणगी पडून भडका उडायचा अवकाश होता. तान्या, संपा आणि भीम्या ओरडले, चला र चला डोंगरवाडीला, चला जा विचारूया त्यांना. बैठक फुटली. तरणी ताठी पोरं आपापल्या घराकडे पळत सुटली. हातात गावल त्या लाठ्या काठ्या कुऱ्हाडी भाले घेतले. 10-15 मिनिटात 200-300 गडी हत्यारं घेऊन सिदुबाच्या मंडपात जमा झाले. सोकाजीराव आपली रायफल घेऊन आला. जय सिदुबा, जय पांगिरा गजर झाला. उपाशी पोटानं गडी अंधारात थडकत ठेसकाळत डोंगरवाडीच्या वाटेला लागले. आता पुढे. डोंगराच्या कुशीत वाढलेली वाडी गबगार होती. रानवारा सैरभैर होऊन वाहत होता. घराबाहेर माणूस काणूस दिसत नव्हतं. शिळोप्याच्या गप्पा आटपून वाडीकर घरात जेवायला बसलेले. कुणी जेवणं आटपून अंथरुणं टाकायला लागलं. कुण तान्या बाळाला अंगा खांद्यावर घेऊन घडीवर खेळवायला लागलं. सारी सामसूम. एकाएकी कुत्री जोराजोरानं भुंकायला लागली. पाठोपाठ बंदुकीचा बार ऐकायला मिळाला. कालवा वाढला. पायताणांचा धाड धाड आवाज करीत पांगिरकर घराघरात घुसू लागले. घरच्या बापायाला बाहेर ओढायला लागले. बायका मध्ये पडून बोंबलू लागल्या. धरा हाणा, बडवा हाणा. गलका वाढला. माणसं दारादारात ओढली जाऊ लागली. त्यांच्या अंगावर काठ्या कुऱ्हाडींचे घाव पडायला लागले. मेलू र गाय गे सोडा सोडा की र, आम्ही काय केलं तुमचं? सर्वेच्या साहेबाला मारतूस? तलाव न ग, पायताण पाहिजेत. सगळं दंगायोट झाला. घराघरापुढं हाणामारी बुकलाबुकली सुरू झाली. बारकी पोरं ठो ठो करून दोन्ही हातांनी बोंबलाया लागली. गोठ्यातली जनावरं दावणीत उड्या मारायला लागली. गनिमांचं सैन्य यावं आणि त्यांनी गाव बुकलून काढावा किंवा मोठा दरोडा यावा. त्याप्रमाणे वाडी बदडली जाऊ लागली. बेसावत वाडीकर तयारीनं आलेल्या पांगिरकरांपुढं कमी पडले. अंगावर लाठ्यांचे वळ उठले. अवलगामी कुऱ्हाडी बसून रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या. बार भरलेली रायफल धरून सोकाजी मराठी शाळेपुढं उभा होता. डोळ्यात तेल घालून तो चौफेर बघत होता. तिघा चौघांनी अंथरुणात झोपलेल्या बत्ताशा सरपंचाला उचलून आणला. सोकाजीच्या पुढ्यात टाकला. 7-8 काठ्यांचे दणके बत्ताशाच्या अंगावर पडले. इतक्यात त्याची कारभारीण त्याच्या अंगावर आडवी झाली. अप्पाया पडते मी तुमच्या, मारू नका माझ्या कारभाऱ्याला, पदर पसरती. सोकाजीनं तिरका डोळा करीत विचारलं, काय सरपंच, वाडी काय म्हणतीया? सोकाजी, सोकाजी तुला शोभत नाही. बत्ताशा कणत कुथत ओरडू लागला. तुझ्या पोराच्या निवडणुकीत रात द्या हिंडलू, गजा घेऊन नाचलू, हीच सजा देतूस होय मला? माझ्या वाडीवर उठलास, जुलमानं लेकरा बाळांच्या तोंडचा घास वाढायला निघालास? सोक्या लेका, तुझं चांगलं व्हायचं नाही, मरताना तू. बत्ताशाचं तोंड सैल सुटायला लागल्याचं बघून संपतराव पुढं धावला. त्यानं बत्ताशाच्या बायकोला झटक्यातनं हिसकली आणि मोळी उचलून टाकावी तशी बाजूच्या खडकावर आदळली. बत्ताशाच्या अंगावर बदाबदा काठ्या पडल्या. डोकं फुटून रक्त भळभळा जाऊ लागलं. मेलेल्या कुत्र्यागत बत्ताशा निपचित पडला. वाडीतली बहुतांशी माणसं रस्त्यावर कणत कुथत आडवी झाली होती. बरीच जीव घेऊन अंधारात पळाली होती. जी पडल्या जागेवरनं उठायचा प्रयत्न करायची त्यांच्या टाळक्यात काठी पडायची. मधीच कोणीतरी ओरडला, झेल्या लेका मला कसं मारतोस, तू माझा साडू नव का? साडू म्हणून जत्रत ये जेवायला, आता गावासाठी आलूया, साडू बिडू गेला उडत. सारी वाडी निपचित होऊन कणू लागली.

श्रोतेहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा पुढचा भाग. अभिवाचन केलंय गौरी लागू यांनी. आधीच्या भागात आपण ऐकलत, गावाच्या पुढे कुणाचं चालतंय, ज्ञानूच्या बाजूची

विजेचं मंद दिव घाबरून टुकुटुकू डोळ्यानं बघायला लागलं. वारा पडला. मध्येच एखादी जुळूक अंग चोरत जाऊ लागली. वाडी मसनागत छान झालेली बघून सोकाजी ओरडला, चला र. सगळ्यांनी आपल्या काठ्या कुऱ्हाडी सावरल्या. तान्या गरजला, वाडकर मंडळी ही गणगवळण झाली, अजून रंग बतावणी आणि वग होणार आहे. शान व्हा आणि सरळ वागा. अजून कमी जास्त काय झालं तर सारी वाडी ध्या दुपारा पेटल, बेचिराक होईल, आग इजवायला बी पाणी मिळणार नाही. लढाई जितल्यागत पांगीरकर रानामाळानं नाचत उड्या मारीत गावात आले. मुलुकगिरी करून आलेल्या वीरागत आया माया त्यांचं स्वागत करू लागल्या. अंधारात पळून गेलेले वाडकर आले. त्यांनी बायकांची मदत घेऊन बैलगाड्या झोपल्या, जखमी लोकांना तात्पुरत्या पट्ट्या बांधल्या, पाणी पाजलं. मुडद्यागत रस्त्यात पडलेली माणसं उचलून गाडीच्या साठीत टाकली. सात आठ बैलगाड्या कणत कुथत अंधारातनं वाट चालू लागल्या. घाट उतरून बैल खाली वाटायला लागली. डोळ्यांपुढं पांगिऱ्यातलं दिव दिसत होत. बैल भुजली, एक एक पाय टाकीत भेदरून चालायला लागली. तालुक्याची वाट पांगिऱ्यावरनच जात होती. काळ्या गाडीचा सायरन कुई ओरडायला लागला. उशिरानं झोपलेला पांगिरा डोळचोळीत जागा झाला. माणसं दारात येऊन बघायला लागली तर गल्ली गल्लीतनं पोलिसांच्या चार पाच जीप गाड्या चक्कर मारायला लागलेल्या. प्रत्येक गाडी पोलिसांनी गच भरलेली. एका गाडीवरचा माईक मोठमोठ्यानं ओरडत होता, पळून जाण्याचा प्रयत्न करू नका नाही तर गोळ्या घालू. पुरुष माणसं ताबडतोब घराबाहेर पडा, आमच्या ताब्यात या. काही जण वेळ ओळखून आपणहून बाहेर पडले. बरेच गावकरी अंग मुरवून घरातच बसून राहिले. पोलिसांच्या झुंडीच्या झुंडी घराघरात घुसू लागल्या. दणके खात, पाठीवरचा लाथेचा टोला सहन करीत गावकरी जुलमानं बाहेर पडू लागले. अर्ध्या तासात पोलिसांनी सारी बापई मंडळी चावडीवर जमा केली. बहुतांश यादी डोंगरवाडीकरांनी पुरवलेली दिसत होती. यादीतली आणि बिनयादीतली माणसं बाजूला होऊ लागली. फौजदार जाधवराव एक एक नाव वाचू लागला. मुरार, सदावाणी, भिकूअण्णा सोडून 550 लोकांची नावं यादीत होती. जाधवराव खणखणीत आवाजात एकेकाचं नाव घेऊ लागला, मोठ्यानं ओरडू लागला. हा संपतराव सोकाजी डोकरे आणि सोकाजी बायाजी डोकरे कोण? सरपंच आणि सरपंचाचा बाप, ज्ञानू सावळा बोलला. हे अजून कसे आले नाहीत? स्पेशल मुरळी पाठवायचा का? जा रे बोलाव त्यांना. जाधवराव फौजदार कडाडला. दोन शिपाई गेले तसे माघारी आले. फौजदार चिडून जीप घेऊन वाड्यापुढे गेला. ओरडू लागला, सोकाजी बऱ्या बोलानं बाहेर ये नाही तर ढुंगणावर लाथा बसतील. आत माडीवर पान सगळत सोकाजी बसला होता. फौजदाराचा आवाज ऐकू आल्यावर तो शेजारी बसलेल्या संपतरावाला विचारू लागला, लय तेज दिसतूया, जुन्या भावसाहेबाची बदली झाली का काय? वय नवा फौजदार आहे हा. काय वयाचा? असल 40 पण नखरा दांडगा आहे. असू दे असू दे. मांगुला तालुक्याचं पाणी अजून पुरतं चाखल्याला दिसत नाही. संपतराव बाहेर बालिंग्यावर आला आणि म्हणू लागला, साहेब बाहेर का उभं? या आत या आत या, चहा पाणी घेऊ, मग तुमचं काय असेल ते बघू. बाहेर पडा हरामखोरांनो, फौजदार चवताळला. पोलीस स्टेशनमध्येच तुम्हाला बापलेकांना पाणी पाजतो. गावापुढे शोभा नको असा विचार करून नवी धडूत घालून सोकाजी बाहेर पडला. बापले काळ्या गाडीत बसले. गावकऱ्यांसाठी खास ट्रक केला. गाड्या मांगोल्याकडे निघाल्या.

0: दोन वाजताच दंगलीची वर्दी मिळाल्याबरोबर जाधवरावानं डिप्युटी साहेबाला फोन केला होता. शेजारच्या दोन पोलीस स्टेशनातले फौजदार स्टाफसह बोलावले होते. दिवस उजाडायच्या आत पांगिराची नाकेबंदी केली होती. जाळ्यात छोटे मोठे सारे मासे घावले होते. पोलीस स्टेशनात गाड्या थांबल्या. पाठीवर लाथादणकी हाणीत पोलिसांनी पांगिरकरांना ट्रकातनं उतरलं. आतल्या खोल्यात कोंडाया सुरुवात केली. सोकजराव कुर्र्यात उभा होता. ते बघून जाधवरावचं पित्त खवळलं. तो ओरडला, ये हित का उभा राहिला, चल आज चल. तरी सोकाजी खळ्यातल्या खुट्यागत उभा. जाधवराव कमरेचा पट्टा सोडू लागला तेवढा टेबलावरचा फोन खणखणू लागला. कोण बोलतय? नमस्कार साहेब, मी सभापती श्रीपतीराव सावंत. हा नमस्ते, बोला. साहेब, पांगिऱ्याची माणसं पकडून आणली का तुम्ही? होय, एकूण एक. अस हे बघा, तुमच्या कामात काय मला ढवळाढवळ करायची नाही, पर माझा जीवाभावाचा कार्यकर्ता सोकाजीराव आणि त्यांचे चिरंजीव दोघांनाही अटक झाली आहे. दंगलीचे, जाळपोळीचे, आर्म्स ऍक्टच्या उल्लंघनाचे आरोप आहेत त्यांच्यावर. हा हा हा साहेब, मी पहिलंच काय बोललू, तुमच्या कामात आम्हाला अडथळा आणायचं नाही, त्यांच्यावरचे आरोप काढा असं बी मला म्हणायचं नाही. फक्त एवढंच करा साहेब, मी कोर्टाकडनं जामीन पाठवतो, तोवर त्यांना तुम्ही लॉकअपमध्ये काय कोंडू नका, आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. हे पहा, साऱ्यांना सारखी वागणूक मिळेल. साहेब, एवढंही सहकार्य जर मग अजिबात नाही. आव कुणाशी बोलताय? एवढी घमेंड कशानं आली फौजदार साहेब? याद राखा, जर ते बापलेक लॉकअपमध्ये बंद झाले तर आज संध्याकाळी 6:05 बाकी असायच्या आत मांगोला पोलीस स्टेशनात नवा फौजदार येईल. कसं समजलं? श्रोते हो, पांगिरा या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 9909930041.
3: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
4: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
5: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराड आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
6: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
4: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
7: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभीरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
8: त्यामुळे मी खरा कसा आहे माझं मलाच कळेन असं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्या बद्दलचं मत म्हणजे कोण? बेमट्यानं आमचा शुंभ.
4: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.
9: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या

0: या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
1: पलीकडे धाडकन रिसिव्हर खाली ठेवल्याचा आवाज आला. जाधवरावच्या सर्वांगात झिणझिण्या आल्या. याआधी सावंतांनी करतो म्हणून अशा बदल्या अनेक केल्या होत, ठाऊक आहे, ठीक आहे, आपलीही बदली होईल, होऊ दे. पण अशी अरेरावी सहन करणं माझ्या रक्तात नाही, वाटतेल ते होऊ दे. अरे हो, हा महिना नोव्हेंबर, थोरली बेबी नुकतीच इथं 12वीच्या 2ऱ्या टर्मला आली आहे. अवघ्या 4 महिन्यात केंद्राची परीक्षा, अभ्यास, मेडिकलचं ॲडमिशन तर मिळालंच पाहिजे. सारीच गुंतागुंत, जाधवराव चौताळले. तसंच आत लॉकअपमध्ये जाऊन मारहाण करू लागले. वरांड्यात पानखात सोकाज उभा राहिला. जामीन कोणकोण आणि कसं कसं आणायचं याचा विचार करू लागला. थोड्या वेळानं तलाठी अण्णासाहेबाची बुलेट थाड थाड आवाज करीत पोलीस स्टेशन बाहेर थांबली. मागच्या सीटवरनं नव्या लख कपड्यात बसलेला भिकू अण्णा उतरला. सोकाजीनं अण्णाला पुसलं, का अण्णा काय काढलंस? दुसरं काय करणार, अण्णा हसून बोलला. आता गाव जामिनावर सोडायचा म्हणजे 7-12 थोडं उतारा लागत्यात का? 8 अब्बी पाहिजेल. अडचण नको म्हणून उतारायची बुक. आणि अख्खा अण्णा साबाला संगच घेऊन आलो. अण्णा, वाघाचं काम केलं सा बघा. अवजल लंबर योज धंदा. सोकाजी, सारा प्रोसिजर पाठ झालाय आता, अण्णा हसून बोलला. सोकाजी बसून राहिला. अण्णानं श्रीपतरावाची मदत घेतली. झेडपी मेंबर रान दांडगे बी मदतीला धावला. वकील उतारे कोतारे सारं गडबडीत झालं. रात्री 9 जामीन पटले. साऱ्या पांगीरकरांची जामिनावर सुटका झाली. रातचे अंथरुणावर पडल्यावर काल रात्री डोंगरवाडीकरांना कसं ठोकलं याचं वर्णन नवरे बायकांना सांगायला लागले. बाया पराक्रमी नवऱ्यांना मिठ्या मारू लागल्या. डोंगरवाडीकरांचे फार फार हाल झाले. आधी तालुक्याच्या दवाखान्यात मरणाची गर्दी, त्यात खाटा कमी. बहुतांशी वाडकर गार फरशांवर फाटक्या गाद्या टाकून रातभर बिवळत झोपलेले. बत्ताशा सरपंचाला चिक्कार मार बसलेला. सारं अंग सुजून गेलेलं. त्याला तेवढी बंद हवेची खोली मिळाली. दुसऱ्या दिवसापासनं पांगिऱ्यानं डोंगरवाडीवर उभा दावा मांडला. मोजून 4 दिवस एसटी पांगिरच्या पुढे जाऊ दिली नाही. पत्रकार विजय मांडकेनं या अत्याचाराची बातमी पहिल्या पानावर छापली. तेव्हा कुठे डेपो मॅनेजरनं प्रत्येक एसटीवर 4-4 पोलीस पाठवायला सुरुवात केली. वाडीची माणसं एसटी पांगिऱ्याच्या थांब्यावर थांबली की जीव मुठीत धरून बसायची. हिकडनं मारकरी येत्यात का तिकडनं अशी खुळ्यागत तरावायची. पांगिरा बाहेर एसटी गेली की जीवात जीव यायचा. डोंगरवाडीचं 100 लिटर दूध पांगिरच्या डेअरीत यायचं. ते पुरतं बंद झालं. गल्लीतली माणसं 5-10 जणांचं दूध घागरीत गोळा करून घागरी डोईवर घेऊन डोंगरानं बाजारगावला जाऊ लागली. 6-7 किलोमीटरची रोज फेसाटी होऊ लागली. 2-3 आठवडे झाले. 2 गावातला तणाव थोडा कमी झाला. माणसं हिंडू फिरू लागली. दवाखान्यातले वाडीकर आपापल्या घरी गेले. मांगुल्याच्या 8 आठवड्याच्या बाजारात मुरार पाटलांना बत्ताशा सरपंच दिसला. तो अंथरुणावरनं उठला तरी एका पायाला अजून जखमा होत्या. काख खाली दुबारी काठी घेऊन तो लंगडत चालला होता. त्याची मुरारची आमनी सामनी गाठ पडली. दोघांना बी बोलायचं सुधरना. बत्ताशाच्या डोळ्यात झरा झरा पाणी पाझरलं. डोळपुसीत भरल्या गळ्यानं तो म्हणाला, अप्पा माफी कर, तुझ्यासारख्या देव माणसाविरुद्ध प्रचार केला. सोकाजीसारख्या सापाला दूध पाजलं. कसा डसलाय बघ की माझ्या पायाला.

साऱ्या वाडीला बी लंगड करायला निघालाय. मुरारन बत्ताशा बाजूच्या हॉटेलात चहा प्यायला बसले. चहाचा घोट फुरकीत मुरारनं विचारलं, बत्ताशा सावंताकडे गेला नाहीस का? आहो, त्यांनी लक्ष घातलं असतं तसा लंगडा कशाला झालो असतो? तू आमदार संताजीची गाठ का घेत नाहीस र? आहो, कुठलं तोंड घेऊन जायचं त्यांच्याकडं? बत्ताशा विचारू लागला. श्रीपतरावच्या निवडणुकीत संताजीच्या विरुद्ध नाचलो, सारी डोंगरवाडी सभापतीच्या दावणीला बांधली, आता आमदार दारात कसा उभा करील आप्पा? तस समजू नको, आमचा संताजी अजून निर्मळ हाय, कोल्हापूरच्या बोर्डिंगातली भांडी घासून शिकलाय, गोरगरिबाबद्दल कणव हाय, तळमळ हाय. तुझ्या वाडीवर एवढा अन्याय चाललाय हे बघून कुणाचं बी काळच फाटल. संताजी तर वाकळत घोंगड्यात वाढलाय, गाद्यागिर्द्यांवर काय जन्मला नाही. एवढं बोलता तर आप्पा येता का माझ्या बरोबर संताजीकडं? कवा बी चल, ये आत्ता चल, तुका परका आहे काय? दोघांचा विचार पक्का झाला. दोघही संताजीच्या बंगल्याकडे चालू लागले. मुराची संताजीवर दांडगी माया होती. अत्यंत कष्टातनं संताजी शिकला होता. एम कॉम झाल्यावर बँकेत मॅनेजर झाला, त्या नोकरीवर लाथ मारली आणि राजकारणात पडला. पाण्याच्या घोटाला महात्मा फुले आणि शाहू महाराजांचं नाव घेऊ लागला. त्याचं वक्तृत्व बी फरडं होतं, बोलायला लागलं की माणसं ऐकत राहायची. गडी लोकांच्या काळजाचा ठावच घ्यायचा. पहिल्यांदा बाबा सावंतावर लढला तेव्हा त्याची टक्कर डोंगराशीच होती, पण आपल्या भाषणानं त्यानं सारं रान दुमदुमून टाकलं. मायबाप हो, मी गरिबाच्या कामात कर्तव्यात कसूर केली तर मला चौकात चापकाच्या कोंड्यानं मारा, हुमण्यानं बडवा. माझ्या निमित्तानं जुलूम दडपशाहीनं खचलेली दबलेली मांगोल्याची दुष्काळी माती न्याय मागतीये, मातीला मत द्या. साऱ्या तालुक्यानं त्याला डोक्यावर घेतला, तुफान मत देऊन विधानसभेत पाठवला. दुसऱ्या निवडणुकीत त्याची आणि श्रीपतरावाची झंगड पक्कड झाली. संताजीचा पहिला जोर राहिला नाही, बोलका पोपट म्हणून त्याच्यावर टीका झाली. तरी गड्यानं कसबस मैदान सावरलं. 64 मतानं का होईना पण तो आमदार झाला. मुरार पाटील रस्त्यात दिसले की अजून त्याची जीप थांबते, बिनचौकशीची जीप पुढं जात नाही. त्यो निवडून यावा म्हणून मुरारनं खूप मेहनत केलेली. सावंतांच्या बालेकिल्ल्यात त्यानं संताजीचा एक कहिना झेंडा शाबूत ठेवलेला. आज सोकाजी स्वार्थासाठी वाडी नागडी करायला निघाला. साऱ्या गोष्टी घालू संताजीच्या कानावर आणि करू डोंगरवाडीचं भलं. मुरारन बत्ताशा आमदार संताजी काळेच्या जनसेवा बंगल्यावर आले. कार्यकर्त्यांची बंगल्यात बंगल्याबाहेर गर्दी दिसत होती. आत बरीच माणसं जमलेली. त्या गर्दीतनंही आमदारानं मुरारला हेरलं आणि हाळी दिली, या पा या या. राम राम साहेब, या या वर, आज खुर्चीवर बसा, खुर्चीवर बसा. मुरार खुर्चीवर बसले आणि बत्ताशा काख खालची काठी हळूच बाजूला ठेवीत पाय पुढं पसरून बसला. माझा जीवाभावाचा आप्पा असं म्हणून आमदार काळेंनी बाकीच्यांना मुरारची ओळख करून दिली. बत्ताशाकडे बघून आमदार बोलले, मी दवाखान्यात आलो होतो तुम्हाला बघायला, पण त्याच दिवशी दुपारी तुम्हाला डिस्चार्ज मिळाल्याचं कळालं. बघितलं ना बत्ताशीराव, चुकीच्या जनावरांच्या शेपट्या ओढायला गेलं की काय होतं ते? साहेब, आम्ही अडाणी माणसं, चुकतं आमचं. तुम्ही समाजाचा मालक, मार्गदर्शन आता तुम्हीच करायचं. खरंय, सोकाजीचा चाललेला हा तमाशा ताबडतोब बंद केला पाहिजे. मी उद्या जिल्ह्याला मीटिंगला जाणार आहे, DSP ला सारं सांगणार आहे. बघा आता साहेब, आपणच आमचे धनी. पाण्यासाठी गाव एकमेकांच्या बोकांडी बसायला लागली, मोठी गावं बारकी गावं गिळायला लागली तर आम्ही जगायचं कसं? अशी भांडणं किती दिवस लागायची?

कुणाला मारायचं आणि कुणाला तारायचं? तुम्ही मोठी धरणं बांधून सारी गावं पाण्याखाली का आणत नाही? वा वा, आमदार खुश होऊन म्हणाले, मला हेच पाहिजे होतं, माझ्या मतदारसंघातल्या माणसांनी असे जाब विचारले पाहिजेत. पाण्याच्या प्रश्नावर मी येत्या अधिवेशनात बोलणारच आहे. गप्पा गोष्टी चाललेल्या. आमदार संताजी काळे आज विशेष खुशीत दिसत होता. आतन एक पोरगं आलं आणि सगळ्यांच्या हातावर पेढा ठेवायला लागलं. मुरारनं विचारलं, साहेब पेढ कसलं? अरे हो, सांगायचं राहिलं. आमदार ओरडले, बंडू आप्पाला आणि एक पेढा दे. आप्पा विरोधी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सरकारनं मला एसटी महामंडळावर घेतलं. वा वा, जकास जकास. बंगल्यातल्या उत्साहाचं इंगित मुरारला कळालं. आमदार उठून गेले. बाहेर सगळ्यांच्या गप्पा टप्पा चालूच राहिल्या. थोड्या वेळानं शिपाई बाहेर आला. एकट्या मुरारला आत बोलावून घेतलं. आतल्या खोलीत खास मसलतीच्या गादीवर मुरार बसले. आमदार काळे विशेष खुश दिसत होते. समोरच्या मोठ्या आरशात भांग पाडित होते. दोन्ही बगलेत सेंटचा फवारा मारित होते. मंत्र्यानं फोटोला मान वाकडी करावी तशी वाकडी मान करीत होते. एकदम त्यांनी मुरारला विचारलं, आप्पा इतके दिवस तुम्ही कार्यकर्ते माझ्यासोबत उन्हातानात फिरता, मोर्चे काढता, सभा घेता, राब राब राबता, ये बंद घेराव शिष्टमंडळ, या साऱ्याचा तुम्हाला कंटाळ येत नाही का? साहेब, तुमच्यासाठी आम्हाला काय बी करायला अनमान वाटत नाही, तरी पण आपल्या संताजीला एखादं मंत्रीपद मिळावं, बसायला लाल दिव्याची गाडी मिळावी, आगेमागे कलेक्टर डीएसपी पळतायत, सारे अधिकारी मानेसमान का मोडल्यागत आजीजीनं उभे आहेत. माझ्या आदेशानं इकडचं तिकडं होतोय असा तुमचा लाल दिव्यातला संताजी कसा वाटल? हव असं झालं तर गंगाळ भरून पेढं वाटीन मी. पर साहेब, आपण विरोधी पक्षातली माणसं, असलं कुठलं आलंय आपल्या नशिबात? का आपण विरोधी पक्षातच मरायचं का? आप्पा काळजी सोडा, त्या सत्तारूढ पक्षात सावंताच्या नात्यातली माणसं आहेत. तूर्त तिकडं तिकीट काय मिळायचं नाही. 2 वर्षावर आलेली निवडणूक जिंकायची आणि तिकडं पळायचं. तोवर सावंतांचा सारा मास गळल, कदाचित म्हातारी बी खपल. संताजीला असं भिरमिटल्यागत काय झालं हे मुरारला कळना. तो टकामाका त्यांच्याकडे पाहायला लागला. समोरच्या आरशात बघत संताजी पुटपुटला, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, एक दिवस दातही हालायला लागतील. 2 टर्म झाल्या, काय मिळवलं त्यात? श्रोतेहो, विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. आजचा कार्यक्रम आता इथेच संपला.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोतेहो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण ऐकली लेखक विश्वास पाटील यांची पांगिरा ही कथा. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. सादर करते होते प्रवीण कुलकर्णी. हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, संध्याकाळचे 5:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.
2: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत

0: पुना आय केअर मिशन हेल्दी आईज
1: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: स्वतःच घर म्हणजे आपुलकी आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
2: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
1: सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: आज सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांचा जन्मदिवस, तेव्हा सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातलं सुरेश भट यांचं हे गीत, संगीतबद्ध केलंय यशवंत देव यांनी.

0: आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुणे गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणे गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920111497।
1: आता ऐकणार आहोत मोलकरीण या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आशा भोसले आणि तलत महमूद यांच्या स्वरात, संगीतकार वसंत देसाई।

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93556 160 175.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मग.
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
2: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण.

0: ಬಾಳೆ ಚಿಂಚವಡ್. ಸಂಪರ್ಕ 9130089221.
1: यानंतरचं गीत संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी. गीतकार राजा बढे आणि स्वर आहे मालती पांडे यांचा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
1: इष्टदेवताभ्यो नमः।

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 15 15 0.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहा, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: श्रोते हो, यानंतरचं गीत लिहिलंय शांता शेळके यांनी, स्वर आहे सुषमा श्रेष्ठ यांचा आणि संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी।

0: श्रोते हो, याबरोबरच पुणे आय केअर सांज धारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: पुणे आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6 वाजतात. ऐकूया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4,150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामं येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत दिले. बारामती विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2 लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. बारामतीकरांनी दादांवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झाले असून त्यांनी 1,38,929 मतांनी विजय मिळवला. अक्षय कर्डिले यांच्या विजयानंतर भाजपानं राहुरीत मोठा जल्लोष केला. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं. या प्रत्यर्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीनं शहर कार्यालयामध्ये भारत मातेचं पूजन करून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह नगर

0: नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नसरापूरच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही विजय जल्लोष करायचा नाही असा निर्णय पक्षानं घेतला. पिंपरी चिंचवड आणि मावळमधील भविष्यातील लोकसंख्या विचारात घेऊन वीज यंत्रणा सक्षम केली जाणार आहे. पुढील 20 वर्ष डोळ्यासमोर ठेवून वीज पुरवठ्याचे नियोजन केलं जात असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड थेरगाव रावेत तीर्थक्षेत्र देहूगाव इथं उपकेंद्राची निर्मिती केली जाणार आहे. रहाटणी आणि ताथवडेत अतिउच्चदाब केंद्र उभारण्यात येणार आहे. रहाटणीत नवीन रोहित्रही बसवलं जाणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड आणि मावळ विधानसभेतील विद्युत विषयक कामासंदर्भात खासदार बारणे यांनी महावितरणाच्या पुण्यातील मुख्य कार्यालयात आढावा बैठक घेतली. मुलांसाठी गेल्या 51 वर्षांपासून कार्यरत असलेल्या पुण्यातील अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे विविध साहित्य प्रकारातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून येत्या 10 तारखेला पत्रकार भवनात हे पुरस्कार दिले जाणार आहेत अशी माहिती संस्थेनं एका निवेदनाद्वारे कळवली आहे. प्रिया फुलंब्रीकर, क्षिप्रा शहाणे, डॉक्टर प्रतिमा जगताप, बाबूराव शिरसाट, संध्या देवरुखकर, पुंडलिक वझे, संजय काकडे, डॉक्टर वर्षा तोडमल आणि डॉक्टर प्रसन्न दाभोळकर यंदाचे मानकरी आहेत. बहुरंग पुणेतर्फे 19व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचं येत्या 8 आणि 9 तारखेला पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय लघुपट माहितीपट तसंच आदिवासी कलावंत आणि कला पुरस्कारांचं वितरण होणार आहे. यंदाच्या महोत्सवांचं मुसाडा म्हणजे लाकडी मुखवटा हे बोधचिन्ह आहे. देशविदेशातील आदिवासी जमातींची सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्य वेगळेपणा जीवनशैली रूढी परंपरा कला संगीत नृत्य नाट्य यातील वेगळेपणा चित्रपट रसिकांना उलगडून दाखवण्याच्या उद्देशानं या 2 दिवसांच्या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती बहुरंग पुणेचे अध्यक्ष महोत्सवाचे निमंत्रक डॉ कुंडलिक केदारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हा महोत्सव घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात सायंकाळी 5 ते 8 या वेळात होणार आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान सेल्फी छायाचित्र घेण्यासाठी वाहनचालक केबल स्टेट ब्रिज आणि बोगद्याजवळ वाहनं थांबवत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. द्रुतगती मार्गावर वाहनं थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्यानं ते टाळावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे. महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेगमर्यादा जाहीर केली आहे. तसंच बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी 100 किलोमीटर वेगमर्यादा आणि बस आणि प्रवासी वाहनांसाठी ताशी 80 किलोमीटर वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील 2 बोगदे आणि 2 पुलांवर अहोरात्र CCTV यंत्रणेचं लक्ष आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असून द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती महामार्ग पोलिसांना दिली जाणार आहे. पुणे आणि परिसरात उद्या कमाल 38 अंश तर किमान 22 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:05 आणि 30 सेकंद होत आहेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.

स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात गीतकार साहिर लुधियानवी यांचं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हे अजरामर गाणं.

0: मंडळी, हे गाणं ऐकल्यावर 1957 साली गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केलेला पॅसा चित्रपट आपल्या डोळ्यासमोर तरळतो. भारतीय आणि तसंच जागतिक चित्रपटांपैकी उत्कृष्ट सिनेमात पॅसाचं नाव घेतलं जातं. गुरुदत्त, वहिदा रहमान, माला सिन्हा आणि जॉनी वॉकर अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयानं हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला. एका कवीच्या आयुष्याची ही कथा, ज्याच्या कवितांकडे कलेकडे समाज दुर्लक्ष करतो, त्यातून येणारं नैराश्य, समाजाने त्याच्या अप्तेष्टांनी त्याची त्याच्या कलेची केलेली विटंबना, स्वार्थासाठी केला गेलेला भ्रष्टाचार, त्याच्या कविता प्रकाशकाने स्वतःच्या नावावर छापून मिळवलेली प्रसिद्धी, या सगळ्यामुळे उद्विग्न होऊन कथेचा नायक सगळ्यांपासून दूर निघून जातो. आणि त्यावेळी त्याला साथ देते गुलाबो, जी कायमच आधीपासून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली असते. त्याच्या कवितांची कलेची तिला कदर असते. तिच्यासोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी कथेचा नायक विजय स्वतःचं अस्तित्व नाकारून गुलाबोला घेऊन कायमचा लांब निघून जातो. असं म्हणतात की या कथेत नायक विजय म्हणून काम करण्यासाठी दिलीप कुमार यांना विचारण्यात आलं होतं, पण तब्येतीच्या तक्रारींमुळे त्यांनी नकार दिला. म्हणून गुरुदत्त यांनी स्वतःच ते पात्र साकारायचं ठरवलं. त्यांची ती भूमिका खूप गाजली आणि प्यासा हा चित्रपट त्या वर्षातील व्यावसायिक दृष्ट्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. मंडळी, याच चित्रपटातलं अजून एक बहारदार गीत ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: आकाशवाणी टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917।
1: तर मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आपण बोलतोय प्यासा या चित्रपटाबद्दल। या चित्रपटाचे कॅमेरामन व्ही के मूर्ती यांनी नायक विजय यांच्या अंतर्मनातील गोंधळाचे भाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईट्स आणि सावल्या याचा अद्भुत आणि अभिनव वापर या चित्रपटात केला। युरोपियन फिल्म नॉयर या चित्रपटाच्या प्रेरणेतून त्यांना ही अभिनव कल्पना सुचली। कॅमेरा जसा जसा लोकांना कळू लागला तसे तसे अनेक अभिनव प्रयोग चित्रपटांमध्ये केले गेले। मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल।

आणि जाता जाता ऐकूयात प्यासा याच चित्रपटातलं गीतकार साहिर लुधियानवी यांचं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे एक रोमॅन्टिक गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून पुणे विविध भारती 101 FM वरून. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:15 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आज सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांचा जन्मदिवस. तेव्हा सुरुवातीला ऐकणार आहोत अरुण दाते यांच्या स्वरातलं हे गीत. संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी आणि गीतकार मंगेश पाडगावकर.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

0: सोनी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 11 49 17.
1: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम,
3: अलो मम्मा,
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
3: सांग मावशी.
1: अरे, चार चार आकडी आहे.
3: अगं, तू सांग मावशी.
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
3: 13111.
1: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
2: मग
1: हे पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 5600 11.
5: आता ऐकूया मुंबईचा जावई या चित्रपटातलं गीत. गीतकार ग. दि. माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, संपर्क 9130089221।
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: आता ऐकूया

0: आत्ता आपण ऐकलं मंगेश पाडगावकर यांचं मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, रचना खडीकर, योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांच्या स्वरात.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. गल्ली.

0: हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत माणिक वर्मा यांच्या स्वरातलं हे गीत, जे लिहिलंय राजा बढे यांनी, संगीतकार पु ल देशपांडे.

0: बरे सकल गा तुझ्या मनात किती बरे आज बरे सकल गा तुझ्या मनात।
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976772.
2: यानंतरचं गीत आहे पवना काठचा धुंडी. या चित्रपटातलं गीत लिहिलंय शांता शेळके यांनी, संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय वीव सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 11 20.
0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत, गीतकार राजा बढे आणि संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आणि श्रोते हो, याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विनया महेंदळे यांनी, श्लोकगायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 9वा श्लोक, याचा अर्थ आहे, हे राजा, निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनानी अंतर्यामी श्रीकृष्णाला एवढं बोलून मी युद्ध करणार नाही असं स्पष्ट सांगितलं आणि तो गप्प झाला. या गीता श्लोकाचा आचार्य विनोबा भावे यांनी केलेला अनुवाद असा आहे, असे अर्जुन तो वीर ऋषिकेशास बोलूनी शेवटी मीन झुंजेची या शब्दे स्तब्ध राहिला. अर्जुनाच्या या मनस्थितीचं वर्णन झाल्यानंतर संजय आता धृतराष्ट्राला सांगतोय की अर्जुनानी मी युद्ध करणार नाही असा निर्णय घेतलाय आणि तो स्तब्ध उभा आहे. इथे अर्जुनाचा उल्लेख संजय गुडाकेश असं करतो. गुडाकेश म्हणजे निद्रेवर ज्यांचं नियंत्रण आहे असा. अर्जुनानी निद्रेप्रमाणेच स्तुती आणि आळस यावर विजय मिळवलेला आहे. कार्य करण्याच्या वेळी ज्याला निद्रा किंवा स्तुती घेरत नाही त्याला पाहिजे तेव्हा तो विश्रांती घेऊ शकतो. निद्रा ही त्याच्या अधीन आहे ही सिद्धी अर्जुनाकडे होती म्हणून निद्रेचा स्वामी असं त्याला म्हटलं जात असे. अर्जुन हा श्रेष्ठ योद्धा आहे ज्याच्या कौशल्याबरोबरच त्याचं या इंद्रियांशी निगडीत गोष्टींवर नियंत्रण आहे. झोपेवर नियंत्रण ही सोपी गोष्ट नाही, त्यासाठी इंद्रियांचा संयम राखला जातो आणि अर्जुनानी हे प्रयत्नपूर्वक साध्य केलेलं आहे. संजय सांगतो असं गुडाकेशानी ऋषिकेशाला सांगितलं. भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख त्यांनी ऋषिकेश असा केलाय. ऋषिकेश म्हणजे ज्याच्या अधीन इंद्रिय आहेत, जो इंद्रियांना स्वाधीन ठेवून सत्कर्मानी वावरायला लावतो किंवा ज्यांची इंद्रिय स्वभावत वाईट कर्माकडे प्रवृत्त होत नाहीत तो. ऋषिकेश म्हणजे वृत्तीसुख किंवा इंद्रिय यांचा स्वामी. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांना नरनारायणाचे अवतार असंही म्हटलं जातं. नरनारायण हे भगवान विष्णूचे अवतार होते, ते द्वापार युगात कृष्णार्जुन रूपात होते असं म्हटलं जातं. त्या अवताराचा उद्देश जगात धर्म आणि भक्तीचा प्रसार करणं हा होता असंही मानलं जातं. असा हा अर्जुन नराचा अवतार आहे आणि आता मोहनिद्रेनी व्याकुळ झालेला आहे, तर नारायणाचं विवेचन हे अखिल मानवजातीचं जीवनतत्वज्ञान बनलेलं आहे. अचानक झालेल्या आघाताने आजूबाजूच्या परिस्थितीचं भान विसरलेला, त्याच्यावरचा ताबा सुटलेला माणूस जसा स्तब्ध होतो, सुन्न होतो, तशी अर्जुनाची अवस्था झाली. या भावनेला तूष्णी भाव असं म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात, ऐसे संजयो सांगतो म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोकाकुलितो काय केले आई के सुखेदू बोले श्रीकृष्णाते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन धरून ठेला तेथे श्रीकृष्णा विस्मो पातला देखोनी तया दे. याप्रमाणे संजयानी धृतराष्ट्राला सांगितलं की राजा, अर्जुन पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणला ते ऐका. तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू नका, मी काहीही झालं तरी यावेळी निश्चित लढणार नाही, आणि असं बोलून तो स्तब्ध होऊन राहिला. त्या प्रसंगी त्याला पाहून श्रीकृष्णांना विस्मय वाटला. अर्जुनाच्या मनात द्वंद्व होतं, पण इथे मात्र त्याच्यावर स्वजनांविषयी प्रेम, भीष्म द्रोणांविषयी आदर, त्यांना ठार मारावं लागेल याची कल्पना आणि यामुळे केवळ पापाचे धनी होणार नाही या विचारांच्या कल्लोळामुळे अर्जुन आता युद्ध करणारच नाही या निर्णयापर्यंत आला. आणि तसं भगवान श्रीकृष्णांना सांगून तो स्तब्ध झाला. लोकमान्य टिळक म्हणतात, लढाई सारख्या घोर कर्मानी आत्म्याचं कल्याण होणार नाही ही अर्जुनाची शंका होती. ज्या थोर पुरुषांनी परब्रह्माचं ज्ञान करून घेऊन आपल्या आत्म्याचं पूर्ण कल्याण करून घेतलं ते कसे वागतात, इथून गीतोपदेशाला सुरुवात होते. अर्जुन हा नराचं प्रतिनिधित्व करतो. त्याच्या स्वभाव गुणांमुळे त्याला अनेक नाव आहेत. गुडाकेशाप्रमाणे तो सव्यसाची. शस्त्र एका हाताने चालवलं जातं ते सामान्यतः, पण अर्जुन आपलं गांडीव दोन्हीही हातांनी चालवू शकत होता म्हणून तो सव्यसाची. अर्जुनाला बिभत्सु असंही म्हटलं जात आहे. याचा अर्थ लढत असताना बिभत्स कर्म न करणारा असा त्याचा अर्थ आहे. अर्जुनाचा किरीटी असाही उल्लेख केला जातो. असं कारण दानवश्रेष्ठांशी लढल्यामुळे

त्याच्या मस्तकावर इंद्रानी सूर्यासारखा तेजस्वी मुकुट ठेवला म्हणून किरीटी, याखेरीज शत्रूवर चाल करून जिंकूनच परत येणारा म्हणून विजय, वीरत्वामुळे धनंजय, अशी अर्जुनाची गुणवर्णन करणारी अनेक नावं आहेत. कुंतीपुत्रातला सर्वोत्तम श्रेष्ठ महारथी, संयमी, सोशिक, शांत असा अर्जुन होता. पण आता मात्र तो स्तब्ध झालाय. अर्जुनाच्या प्रश्नाचं स्वरूप द्विविध स्वरूपाचं होतं असं जस करंदीकर यांनी त्यांच्या गीता तत्व मंजिरी या पुस्तकात मांडलेलं आहे. लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य अधिक समजावून सांगणारा ग्रंथ लोकमान्यांचे शिष्य जस करंदीकर यांनी लिहिलेला आहे. या पुस्तकात ते लिहितात, क्षात्र धर्म आणि गुरुभक्ती या दोहोतला विरोध कसा मिटवायचा हे त्या प्रश्नाचं बाह्यांग झालं. पण त्याचबरोबर ऐहिक अभ्युदय साधायचा असेल तर पारलौकिक कल्याणाला बाध येईल आणि पारलौकिक कल्याण साधायचं म्हटल्यास ऐहिक अभ्युदय सोडून भैक्ष कर्म स्वीकारावं लागेल असा पेच अर्जुनाला पडलाय हे त्या प्रश्नाचं अंतरंग स्वरूप होय. अर्जुनाला वाटू लागलं होतं की युद्धासारखं घोर कर्म टाकून दिल्याशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्ती होणार नाही, त्यामुळेच तो सुरुवातीला माझ्या बांधवांना मारण्यापेक्षा मी मरण पत्करेन म्हणतो. एवढंच काय, कौरव कुळाचा नाश त्याबरोबर कुलाचार कुलधर्म यांचा नाशही त्याला दोषास्पद वाटतोय. स्वजनांना मारून मिळवलेलं राज्य सुख कसं देणार हा प्रश्न त्याला पडलेला आहे. अशा सुखापेक्षा भिक्षा मागितलेली बरी इथपर्यंत विचार करून आता युद्ध नकोच या निर्णयापर्यंत तो आलेला आहे आणि शस्त्र त्याग करून स्तब्ध उभा राहिलाय. आतापर्यंत द्वंद्वात अडकलेल्या अर्जुनानी जणू हा निर्णय घेतलाय आणि आता यावर जो पूर्वी सखा होता आणि आता त्याला गुरु बनवून त्याचं शिष्यत्व स्वीकारलेला अर्जुन भगवान श्रीकृष्ण आता कोणता मार्ग दाखवणार याबाबत त्यांच्याकडे बघतो आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेतला तर पूर्ण शरणागतीचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. एका विशेष वळणावर आपण येऊन पोहोचतो तो हा क्षण. खूप प्रयत्न करतो, तर्क लढवतो आणि शेवटी थकून म्हणतो माझ्याच्यानी आता काही होणं नाही, मती गुंग झालीय. इथे महत्वाची बाब म्हणजे आपण गप्प झालो की कदाचित दुसऱ्याचं ऐकू शकतो. विचार तर्ककुतर्क सगळं थांबलंय, मन सुन्न झालंय. इथून पुढे आपल्याला गुरु, इथून पुढे आपल्याला गुरु हितचिंतकांनी काही सांगितलं तर कदाचित ऐकलं जाऊ शकतं अशी परिस्थिती तयार झालेली आहे जी अनेक चांगल्या आणि योग्य मार्गाने आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे.

श्रोतेहो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विनया महेंदळे यांनी, श्लोकगायन केलं होतं स्मिता गाडगीळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेलवर किंवा पत्रही पाठवू शकता. केंद्र निदेशक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
1: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवीकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
2: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराड आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
3: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
1: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
4: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभिरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
5: त्यामुळे मी खरा कसा आहे माझं मलाच कळेन असं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्याबद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
1: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.
6: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
7: आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता पुणे विविध भारती 101 FM वरून. संध्याकाळचे 7 वाजलेत. आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया कार्यक्रम जयमाला.
8: देश की सुरीली धड़कन जयमाला कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: साहित्य कादरीने संगीत प्रीतम का

0: सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।

0: हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची. श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 5:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले, प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: सुरुवातीला ऐकूया तिसरी मंजिल या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात, संगीतकार आर डी बर्मन.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे गीता दत्त यांच्या स्वरात. संगीतकार ओ पी नय्यर, गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि चित्रपट मिस्टर अँड मिसेस 55.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%,
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आता ऐकणार आहोत चित्रगुप्त यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं बरखा या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला की फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडकेसरा, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: श्रोते हो, आता ऐकूया दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी.

नाज से। कोई तो बताओ, कोई समझाओ दिल को।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन पुना गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
3: यानंतरचं गीत आहे चोरी चोरी या चित्रपटातलं. स्वर आहे लता मंगेशकर आणि मन्ना डे यांचा. गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: श्रोते हो, आता ऐकणार आहोत नया दौर या चित्रपटातलं गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात. गीतकार साहिर लुधियानवी आणि संगीत पथ केलंय ओपी नय्यर यांनी.

0: याबरोबरच डॉक्टर परीक्षित वेगळे बेला के फूल हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:30 आणि 30 सेकंद होत आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी अदिती चितळे आता आपला निरोप घेते. शुभरात्री. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 जय हिंद.